103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर 25 वैशाख शके 1948, अर्थातच आज दिनांक 15 मे 2026. सकाळची 5:57 होत आहेत. आजच्या प्रसारण सभेची सुरुवात मंगल वाद्यानं करीत आहोत.

103 मेगाहर्ट्झ FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 6 वाजत आहेत. दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार सहक्षेपित करीत आहोत.

मंगल प्रभात या कार्यक्रमाच्या सुरुवातीस ऐकूया प्रसाद सावकार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं भक्तिगीत. संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

आरती अंकलीकर यांच्या स्वरात आपण ऐकलीत स्वामी सूत यांची भक्तिरचना. संगीतबद्ध केली होती शिवानंद पाटील यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत नामदेवांचा अभंग. संगीत राम फाटक यांचं आहे.

सुमन लांडपूर यांनी गायलेलं भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया समूह स्वरात हे देशभक्तिगीत.

आपण ऐकत होतात मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.

0: 103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 6:30 झालेली आहेत. चिंतन या कार्यक्रमात ऐकूया उत्साह याविषयी शैलजा नाईक यांचे विचार.
1: धैर्य, नेटाचा प्रयत्न, खटपट, हिम्मत तसंच वीर रसाला प्रेरणादायी असणारी भावना म्हणजेच उत्साह होय. जीवन सतत प्रवाही असणं आवश्यक असतं. जीवनपुष्प उत्साहरूपी किरणांनी विकसित होतं. वास्तविक प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात संकटांना सामोरं जावं लागतं. समस्या, अडचणी ह्या अटळ असतातच आणि व्यक्तीनुसार समस्यांचं स्वरूपही बदलत असतं. पण त्यामुळं निरुत्साही होऊन स्वस्थ बसणं किंवा कुंठित होणं उचित ठरत नाही. परिवर्तन हा निसर्गनियम असल्यानं स्वस्थ बसणाऱ्या प्रवृत्तीचं या विश्वगतीशी कोणतंही नातं नसतं. निरुत्साह, निराशा ही व्यक्तिमनाचीच आत्मघाती उपज असते. त्यामुळं ईश्वरी सृष्टीशी या वृत्तीचा ताळमेळ नसतो. वास्तविक हे जीवनच सफलता असफलता अशा परस्पर विरोधी धाग्यांनी विणलेलं वस्त्र असतं. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे असं व्यस्त प्रमाण असलेल्या जीवनात जर प्रत्येक व्यक्ती निराश होऊन उत्साह गमावून बसेल तर संपूर्ण सक्रियता संपुष्टात येईल. सृष्टीतही वसंत आणि पानगळ, रात्र आणि दिवस अशी सुनिश्चित गतिव्यवस्था असतेच. कोणत्याही विपरीत स्थितीतही द्रष्टे, युगपुरुष, थोर व्यक्ती पतनोन्मुख प्रवाहालाही योग्य दिशा देण्याचं कार्य करतात. अशा व्यक्ती उच्च मनस्थिती धारण केलेल्या असतात. संकट, यातना, दुःख अशा सर्वच आपत्तीशी झगडण्यासाठी वेगळा उत्साह त्यांच्या संचरला असतो. मनाशी केलेला संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. अशाच व्यक्ती देश, समाज, धर्मासाठी काहीतरी आदर्श घालून देत असतात. या संदर्भात

0: कुष्ठरोग्यांच्या जीवनात वसंत फुलविणारे, त्यांच्यात उत्साह चैतन्याचं बीज पेरणारे आनंदवनचे बाबा आमटे दाम्पत्य आपल्याला आठवावे. उत्साहाची ज्योत आपल्या मनात कायम तेवत राहिली पाहिजे. बीजानं मातीशी नातं नाकारलं तर त्याला वृक्ष होता येणार नाही. उत्साहाची ऊर्जा जर मनातून संपली तर माणसाची प्रगती कशी होणार? कोणत्याही प्रकारची प्रगती करायची असेल तर स्वतःतील शक्तींचा साक्षात्कार झाला पाहिजे. यासाठी आत्मविश्वासाची गरज असते. आत्मविश्वासामुळे मनुष्याला स्वतःतील सुप्त शक्तींची जाणीव होत असल्यामुळं हाच आत्मविश्वास मानवी जीवनाचा मेरुदंड ठरतो आणि आत्मविश्वासामुळेच उत्साहाची ऊर्जा वाढते. उत्साहाला प्रयत्नांची जोड मिळाली की संकटांना सामोरं जाण्याची क्षमता निर्माण होते आणि अभावग्रस्त परिस्थितीतूनही वैयक्तिकच नाही तर समाजाची उभारणी करणं शक्य होतं. ध्येय कोणतंही असो, त्याच्या प्राप्तीसाठी आलेल्या परिस्थितीला तोंड देणं गरजेचं असून त्यासाठी मानसिक उत्साहाची गरज असते. मानसिक उत्साहावरच शारीरिक उत्साह अवलंबून असतो. निरुत्साह झाल्यानं क्षात्रतेज विसरलेल्या आपल्या मुलाची विदुलनं केलेली निर्भसना किंवा हताश अर्जुनाला भगवान श्रीकृष्णानं केलेला उपदेश सर्वज्ञात आहेच. उत्साहाची ऊर्जा मिळवण्यासाठी थोरांची चरित्र उपयुक्त ठरतात. आर्थिक अडचणीमुळं मी शिकू शकत नाही म्हणणाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचावं. त्यांनी समाजासाठी महान कार्य करणाऱ्यास इतका प्रचंड उत्साह कसा मिळविला असेल ते समजून घेतल्यास मिळणाऱ्या प्रेरणेचं उत्साहात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही. स्वपरिश्रम स्वबळावर प्राप्त होणारं यश हेच सुखदायक संतोषप्रद असतं. उत्साहाबरोबर प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास यशप्राप्ती निश्चित असते. पण यश मिळालं नाही म्हणून हतोत्साह होऊन प्रयत्न न करण्यापेक्षा आपल्या प्रयत्नातच कुठेतरी त्रुटी राहिली असं समजून नव्या उत्साहानं यत्नशील राहणं हाच जीवन सुकर करण्याचा मार्ग ठरतो.
1: चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकत होतात उत्साह याविषयी शैलजा नाईक यांचे विचार.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:35 झालेले आहेत. आता जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा तसंच आजचे काही दिनविशेष. 6:40 कार्यक्रम कृषीवाणी. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 6:55 कार्यक्रम सुप्रभात. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:15 चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:40 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. 10:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:30 आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आकाशवाणी चंद्रपूर केंद्र आणि छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित विशेष कार्यक्रम युवा शक्ती आणि आकाशवाणी. निर्मिती आकाशवाणी चंद्रपूर केंद्र. 11:00 वनिता विश्व या कार्यक्रमात गुलमोहर याविषयी प्रीती लांजेवार यांचे मनोगत आणि वैजयंती गहुकर यांचं कविता वाचन आपण ऐकू शकाल. 11:30 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 1:00 सायंकाळी 5:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून आपण ऐकू शकाल. 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आपल्याला ऐकता येईल. 6:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. सायंकाळी 7:15

आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राहून सहक्षेपित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:30 माझं घर माझं शिवार या कार्यक्रमाअंतर्गत कपाशीसाठी सधन लागवड याविषयी डॉक्टर विजय सिडाम विषय तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांचं भाषण आपण ऐकू शकाल. रात्री 8:15 रात्री 11 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोते हो, यानंतर आपण ऐकूया आजचे काही दिनविशेष.

आज 15 मे 2026 सुप्रसिद्ध कवी शाहीर वामनदादा नाईक यांचा आज स्मृतिदिन. 15 मे 2004 रोजी त्यांचं निधन झालं. आंबेडकरी चळवळींचा एक लढवय्या साक्षीदार या दिवशी काळाच्या पडद्याआड गेला. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते महिपाल यांचा स्मृतिदिन. त्यांनी नवरंग, पारसमणी तसंच पौराणिक आणि ऐतिहासिक भूमिकांमधून काम केलं. मृत्यूसमयी ते 80 वर्षाचे होते. 15 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आहे. हे होते आजचे काही दिनविशेष.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 MHz FM ध्वनीलहरींवर. सकाळचे 6:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेत आहोत माहिती भाजीपाला प्रक्रिया उद्योग याबद्दलची. भाजीपाल्यावर प्रक्रिया करण्यासाठी वाळविणे अत्यंत कमी खर्चाचं तंत्रज्ञान आहे. वाळविल्यानंतर अशा प्रकारच्या भाजीपाल्याला आपण वर्षभर टिकवून ठेवू शकतो. या भाज्यांमध्ये वाटाणा, फुलकोबी, पानकोबी, पालक, मेथी, मशरूम इत्यादींचा समावेश होतो. अशा भाज्या शिजवण्यासाठी तयार असतात, कारण वाळवण्यापूर्वी त्यांचे काप तयार करून ते वाळवून नंतर पॅकिंग केलं जातं. त्यामुळे अशा भाज्यांना शिजवण्यापूर्वी पाण्यात भिजवणं आणि लगेच शिजवणं एवढंच करावं लागतं. यामुळे गृहिणींचा वेळ वाचतो आणि टाकाऊ पदार्थ देखील निघत नाहीत. वाळवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असते. यामध्ये भाज्यांची वर्गवारी करून काप केले जातात आणि उकळत्या पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटं ठेवल्या जातात. या प्रक्रियेला ब्लांचिंग असं म्हणतात. ही ब्लांचिंगची प्रक्रिया करून कमी तापमानाला म्हणजेच 55 ते 60 अंश सेल्सिअसला हे काप वाळविले जातात. वाळविलेल्या भाज्यांचे उत्पादन भाज्यांच्या प्रकारानुसार सरासरी 7 ते 25% मिळू शकतं आणि त्यांचं आकारमान कमी झाल्यामुळे व्यवस्थित पॅकिंग आणि वाहतूक करता येते. या उद्योगासाठी थंड करण्यासाठी प्री कुलिंग रूम, भाज्या धुण्यासाठी टाक्या, ब्लांचिंगसाठी केटल्स, ड्रायर्स, पॅकिंग मशीन इत्यादींची आवश्यकता असते. भाजीपाला वाळवण्याबरोबरच त्याला फ्रोझन पद्धतीने सुद्धा साठवता येतं. या पद्धतीमध्ये पालक, ब्रोकोली, वाटाणा यासारख्या भाज्यांना क्रायोजेनिक फ्रीजिंगचा वापर करून अतिशीघ्र थंड करून -20° सेल्सिअस तापमानाला साठविल्या जातं. या पद्धतीचा वापर करून उच्च दर्जाचा भाजीपाला टिकविता येतो. यामध्ये कोणत्याही रासायनिक संरक्षक घटकाचा वापर केला जात नाही. असं असलं तरी ही पद्धती अतिशय महाग असल्यामुळे या उद्योगासाठीचा खर्च ही मोठ्या प्रमाणामध्ये असतो. भाजीपाल्याची हवाबंद डब्यामध्ये साठवणूक करण्यासाठी

0: वापरल्या जातात. या कॅनमध्ये मिठाचं द्रावण, ज्याला ब्राईन म्हटलं जातं, ते वापरल्या जातं. या प्रक्रियेमध्ये भाज्यांची निवड, धुणं, वर्गवारी करणं, स्वच्छ करणं आणि त्यांचे योग्य आकाराचे तुकडे करून उकळत्या पाण्याची प्रक्रिया केल्यानंतर थंड करणं आणि थंड झाल्यानंतर त्या भाज्या कॅनमध्ये भरणं आणि त्या भाज्यांवर मिठाचं द्रावण घालून एक्झॉस्टिंग करणं आवश्यक असतं. एक्झॉस्टिंग केल्यामुळे डब्यातील हवा बाहेर फेकल्या जाते आणि डबा झाकण्याच्या सहाय्याने हवा बंद केल्यानंतर निर्जंतुकीकरण करून थंड केला जातो. लेबलिंग आणि साठवणूक या बाबींचा सुद्धा यामध्ये समावेश होतो. हवा बंद डबे निर्जंतुकीकरण करण्यासाठी 15 ते 20 पाऊंड प्रेशरला कॅनचा आकार, भाज्यांचा प्रकार, कापाचे आकारमान आणि समुद्र सपाटीपासूनचे अंतरावर 20 मिनिटांपासून ते 90 मिनिटांपर्यंतचा वेळ लागतो. व्यवस्थित निर्जंतुकीकरण न केल्यास डब्यातील भाजीपाला काही दिवसात खराब होतो, अन्यथा वर्षभर चांगल्या स्थितीमध्ये राहू शकतो. कॅनिंग करून आपण वाटाणा, भेंडी, बीट, ब्रोकोली, कोबी, गाजर, पालक या भाज्या साठवू शकतो. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आपण कृषीवाणी कार्यक्रमामध्ये जाणून घेत आहोत माहिती भाजीपाला प्रक्रिया उद्योग याबद्दलची. याबद्दलचीच आणखी माहिती आपण जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
1: मंडळी, आपण ऐकलीत कृषीवाणी. वाचक स्वर होता गौरी गोवाडे यांचा. एकशे 103 MHz FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आता या भागात आपण ऑस्टिओपोरोसिस बद्दल जाणून घेणार आहोत. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता. वाढत्या वयानुसार व इतर काही कारणामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसूळ व्हायला लागतात. आपल्या हाडांचा आतील भाग हा स्पंज सारखा असतो, त्याला ट्रॅबिक्युलर बोन म्हणतात. व बाहेरचे आवरण कडक व कठीण आवरण असते, त्याला कॉर्टिकल बोन म्हणतात. जेव्हा हाडांची घनता कमी होते तेव्हा हाडांच्या आतील ट्रॅबिक्युलर बोनमध्ये म्हणजे स्पंजमध्ये जे छिद्र असतात त्याचे आकार वाढायला लागते व त्यामुळे हाडे कमकुवत होतात. जरी ऑस्टिओपोरोसिस हा पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांनाही बाधित करीत असला तरी स्त्रियांमध्ये 4 पटीने पुरुषांपेक्षा हा आजार अधिक प्रमाणात बळावतो. ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे जर बघितली तर प्रमुख लक्षण म्हणजे हाडांची वेदना. कोणतेही कारण नसताना शरीरांची विशेषतः सांध्याची व मणक्यांची हाडे दुखायला लागणे हे ऑस्टिओपोरोसिसचे प्रमुख लक्षण आहे. तसेच सोबतच स्नायूंचा कमकुवतपणा, स्नायू दुखणे, सांधेदुखी ही लक्षणे दिसायला लागतात. ऑस्टिओपोरोसिसच्या कारणाबद्दल जर जाणून घ्यायचं म्हटलं तर वाढत्या वयानुसार स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर म्हणजेच मेनोपॉज नंतर हार्मोनल इम्बॅलन्स होतं, हार्मोनल चेंजेस होतात. बो मिनरलायझेशनसाठी उपयुक्त असणारा इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन आहे त्याचे प्रमाण शरीरामध्ये कमी होते व त्यामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसूळ व्हायला लागतात. आहारामधील कॅल्शियमची कमतरता हे देखील ऑस्टिओपोरोसिसचे एक प्रमुख कारण आहे. ज्यांच्या आहारामध्ये कॅल्शियमची कमतरता असते अशांना ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. आता ऑस्टिओपोरोसिस झाल्यानंतर हाडांची घनता कमी होऊन हाडे ठिसूळ झाल्यामुळे घरात किरकोळ पडल्यामुळे देखील हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते किंवा सहज वाकून काही काम देखील केल्यामुळे मणक्यांची हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता ज्येष्ठ नागरिकांमध्ये असते. अशी लक्षणे आढळल्यास किंवा अशी लक्षणे दिसायला लागल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन व उपचार घ्यायला हवेत. ऑस्टिओपोरोसिसचे निदान ही हाडांची घनता तपासणी डेक्झा स्कॅनद्वारे केल्या जाते. तसेच व्हिटॅमिन डी, सिरम, कॅल्शियमची तपासणीही उपयुक्त ठरू शकते. वाढत्या वयातील रुग्णांनी विशेषतः अशा स्त्रियांनी ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे ऑस्टिओपोरोसिसची त्यांनी हाडांच्या घनतेची तपासणी करून घ्यायला हवी. आता उपचाराबद्दल आपण जाणून घेऊयात. ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंटचा उद्देश हा हाडांची घनता वाढवणे, हाडे मजबूत करणे, तसेच हाडांची पुढील झीज रोखणे व फ्रॅक्चरचा धोका कमी करणे ही आहे. योग्य औषधोपचार, हाडाची घनता वाढवणारे औषधी, तसेच कॅल्शियमयुक्त औषधी व हाडांची वेदना कमी करणारे औषधी, सोबतच नियमित हलका फुलका व्यायाम, जीवनशैलीतील बदल जसं की मद्यपान व धूम्रपान टाळणे, तसेच संतुलित आहार म्हणजे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे हे देखील आहे. आपण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार म्हटलं तर दूध, दुधाचे पदार्थ, दही, पनीर, तसेच ज्यांना शक्य असेल त्यांना मांसाहार, मासे, अंडी किंवा वनस्पतीयुक्त दूध म्हणजेच सोया, बदाम किंवा ओट्स मिल्क, पालेभाज्या, सुके अंजीर, बदाम, तीळ, तसेच सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये 10 ते 20 मिनिटं घालवणे देखील आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. नमस्कार.
0: श्रोते हो आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोते हो आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, राज्यस्तरीय परिसर या निसर्गविषयक माहिती देणाऱ्या मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीने सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती याविषयी एक लघुनाटिका ऐकणार आहोत. या लघुनाटिकेतून एका शेतकऱ्याची अंधारातून उजेडाकडे होणारी वाटचाल आपण ऐकणार आहोत सोलार कृषीपंपाच्या मदतीनं. ऐकूयात ही लघुनाटिका. या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. सहभाग आहे शीतल निमजे आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी.
2: काय हो मावळी, अशा का बसला आहात डोक्याला हात लावून, आणि किती ती काळजी तुमच्या चेहऱ्यावर दिसते आहे.
3: अव काय सांगावं मॅडम, अव घरून मी बेगी बेगी आले शेताला पाणी द्यायला.
2: बर,
3: मोटर सुरू केली की अव दोनच मिनिटात लाईट गेली की
2: काय सांगता.
3: आणि तुम्हाला ठावच आहे की आता हे ऊन पहा कसं तापतय.
2: हो,
3: अव सारं पीक सुकायला लागली.
2: खरंच बघ,
3: काय करू काय नाही मला काय बी कळणं बघा. आता समजायला ठाव आहे की वीज नसली की पाणी नाही, आणि पाणी नाही म्हणजे पीक बी नाही की अव लई त्रास होतो बघा या समजांचा. हो मॅडम, पण तुम्ही कोण म्हणावं.
2: हे बघा मावशी, आता मी तुमची अडचण सोडवायला आली आहे.
3: काय म्हणता.
2: आणि मी कृषी विभागातून आले बरं का.
3: बरं बरं.
2: आणि तुम्ही आता शेतात सोलार पंप का बसून घेत नाहीत बरं.
3: अव सोलार पंप म्हणजे हाय तरी काय, आणि त्यानं काय होते म्हणजे असं होते का वीज गेली तरी पाणी येईल असं होईल का बरं सांगा बरं.
2: अहो नक्कीच होणार, आणि वीज जाणारच नाही बघा.
3: आता ग बया म्हणजे हे समजा नीट काय हाय काय नाही मला समजा सांगा, म्हणजे कसं माझ्या डोसक्यामध्ये प्रकाश पडल की.
2: खरंच बघा, मी तुम्हाला आता सगळं नीट समजून सांगते. ऐका, कारण सोलार पंप म्हणजे कसं आहे, सूर्यप्रकाशावर चालणारा पंप.
3: बरं.
2: आता हे बघा मावशी, माझ्या मोबाईल मध्ये हे सोलार पॅनलचं चित्र आहे, ते तुम्हाला दाखवते. आणि हे सोलार पॅनल जे आहे ना, ते आपण जर शेतात बसवलं तर यातून काय होईल, वीज निर्माण होईल, आणि ती तुम्ही हवी तेव्हा वापरू शकता मावशी. अगदी तुमच्या मालकीची आणि तुमच्या सोयीनुसार.
3: आता ग बया म्हणजे आमच्या रामभाऊ आणि वणीच्या शेतामध्ये बसविलं ना तसं म्हणता होय.
2: खरंच.
3: आणि वणी म्हणतच होती पंप बसविला.

0: पासून आमच्याकडे पाणीच पाणी मिळतया.
1: वा वा वा,
0: म्हणजे कस बचत बी होती असं बी म्हणली बघ मला.
1: 100% खरंय बघा. आणि हे सगळं जर मावशी तुम्ही तुमच्या शेतात बसून घेतलं ना, तर तुमची विजेची बचत होईल बरं का.
0: अव तुम्ही म्हणता तसं मला समज पटतय. अव पण पैशाचं सोंग कुठं करता येतय.
1: यासाठी की नाही, तुम्हाला शासनाकडून अनुदान मिळत असते.
0: बरोबर.
1: आणि तुम्ही जर अर्ज केला ना, तर कमी खर्चात हा सोलार पंप तुम्हाला बसवून मिळेल.
0: असं वय. म्हणजे पाणी बी मिळेल आणि इजेची पण बचत होईल का काय.
1: अहो खरंच होईल. आणि बघा, शेतासाठी पाणी, जनावरांसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी मला मिळेल.
0: काय म्हणता वा,
1: खर्च कमी होईल आणि सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशातून वीज निर्माण पण होईल.
0: बरं बरं बरं.
1: बघा बरं किती छान आहे का नाही. आणि कुठलंही प्रदूषण नाही, धोका नाही, आणि अतिशय उपयुक्त असं हे सोलार पंप आहे.
0: असं वय. म्हणजे आपल्याला निसर्गामधून म्हणजे सूर्यापासून आपल्याला फुकट चीज भेटायली होय की ना.
1: अगदी अगदी.
0: म्हणजे ही समजी गोष्ट की नाही, माझ्या धन्याला सांगते बरं का.
1: होय होय, सांगा सांगा.
0: ते अर्ज बी करतील की.
1: अहो नक्की सांगा. आणि नक्की अर्ज करा बरं का मावशी.
0: अव 100%. म्हणजे कसं आहे, मला बचतच बचत पाहिजे की नाही.
1: चला निघते आता मी.
0: म्हणजे ह्या कृषी पंपाचा, ह्या सौर पंपाचा जर मी वापर केला, म्हणजे कसं माझी शेती बी मस्त भरपूर पिकल आणि आमचं घर दार समजा समृद्धी येईल माझ्या घरामध्ये.
1: अगदी अगदी. त्याच्यामुळे कसं विनामूल्य जी आपल्याला ही सूर्यापासून मिळणारी वीज आहे ना, त्याचा पुरेपूर असा वापर आपण सगळ्यांनी करून घ्यायला हवा.
0: नक्कीच.
1: आणि शासन तर आपल्या सोबत आहेच का.
0: अगदी बरोबर.
2: श्रोते हो, सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती याविषयीची लघुनाटिका आताच आपण ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग होता शीतल निमजे आणि वैशाली वांगीकर यांचा, सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोतेहो, परिसर हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक
4: 103 MHz FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:55 झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम सुप्रभात. श्रोतेहो नमस्कार. सुप्रभात या कार्यक्रमात मी मनीषा रोडे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कुटुंब हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जन्मापासून ते आयुष्याच्या शेवटपर्यंत आपण ज्या नात्यांमध्ये गुंतलेलो असतो त्या नात्यांचा पाया म्हणजे कुटुंब. आई वडील, आजी आजोबा, भाऊ बहीण, काका काकू, मामा मावशी अशा विविध नात्यांनी विणलेलं हे कुटुंब म्हणजे केवळ एकत्र राहणाऱ्या लोकांचा समूह नसून ते प्रेम, विश्वास, आधार आणि संस्काराचा खजिना आहे. भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंबाला विशेष स्थान दिलं गेलं आहे. वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना संपूर्ण जगालाच एक कुटुंब मानते. अशा विचारसरणीतूनच आपल्या घरातील कुटुंबव्यवस्था अधिक दृढ होत जाते. आणि म्हणूनच कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात युनायटेड नेशन्सने 1993 केली. कुटुंब हे मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचं पहिलं विद्यालय आहे. आई वडील, आजी आजोबा तसंच इतर सदस्यांकडून मुलांना चांगले संस्कार मिळतात. कुटुंबामध्ये प्रेम, जिव्हाळा, सहकार्य आणि एकोप्याची भावना निर्माण होते. संकटाच्या काळात कुटुंबच व्यक्तीला मानसिक आणि भावनिक आधार देतं. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक कुटुंबामध्ये संवाद कमी होत आहेत. आधुनिक जीवनशैली, ताणतणाव, तंत्रज्ञान या बाबींमुळं संवाद कमी होत आहे. संयुक्त कुटुंब पद्धती कमी होत असून लहान कुटुंबांची संख्या वाढत आहे. त्यामुळं कुटुंबातील नातेसंबंध अधिक मजबूत करण्याची आज गरज वाढली आहे. कुटुंबासोबत वेळ घालवणं, एकमेकांचे विचार समजून घेणं आणि प्रेमानं संवाद साधणं अत्यंत आवश्यक आहे. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. मजबूत कुटुंब म्हणजे मजबूत समाज. समाजातील चांगले नागरिक घडवण्याचं कार्य कुटुंबच करते. म्हणून

कुटुंबातील नाती जपणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. या विशेष दिवशी तसंच प्रत्येक दिवशी आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासाठी थोडा वेळ द्यावा, ज्येष्ठांचा आदर करावा आणि लहान मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवावेत. प्रेम, विश्वास आणि सहकार्य या मूल्यावरच आनंदी कुटुंब उभं राहतं. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाचा मुख्य उद्देश कुटुंब संस्थेचे महत्त्व समाजासमोर मांडणं आणि कुटुंबातील ऐक्य वाढवणं हा आहे. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना वेळ देणं, प्रेमानं वागणं आणि जबाबदाऱ्या वाटून घेणं यासाठी हा दिवस प्रेरणा देतो. आपण ऐकलात कार्यक्रम सुप्रभात.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्र सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.
1: भावगीत, गजल, उपशास्त्रीय संगीत, शास्त्रीय संगीत आणि चित्रपटांची सुरेल गाणी श्रोत्यांच्या सदैव सेवेत चंद्रपूर आकाशवाणी. जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून.
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
0: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
0: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.
3: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, बी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

0: फ्री नंबर वर तसेच www.daily-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.

0: आपण ऐकलं अपने अपने या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी. विविध विकास कामांचीही घोषणा. आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आता सविस्तर बातम्या. राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबर पर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबर पर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी. सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसतर्फे काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राज्यातल्या 6 मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळानं घेतला. हा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिला जाईल. या धोरणामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढणार असून धरणांचं जतन आणि संवर्धन होण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणालाही काल मान्यता देण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी महापालिकेला विनामूल्य हस्तांतरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थींचं संमेलन आणि महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज साताऱ्यात होणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

करी यांनी काल संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या कामाची पाहणी केली तसंच विविध विकास कामांचा आढावा घेतला. पालखी मार्गांचं बरंचसं काम झालं असून लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि आल्हाददायक व्हावी या उद्देशानं विकास कामं करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी फलटण इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांनी विविध विकास कामांची घोषणाही केली. या दौऱ्यात गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करत संपूर्ण प्रवास बसनं केला. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाच्या अनुषंगानं राज्य शासनानं महत्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परदेश दौऱ्यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणं, ऊर्जा बचत, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन याबरोबरच घरात आणि उपाहारगृहांमध्ये पीएनजीला प्रोत्साहन, खाद्यतेलाच्या वापरात कपात करण्यासाठी शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये खाद्यपदार्थांमध्ये बदल करण्यात येणार असून पाम आणि सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला चालना दिली जाणार आहे. पोलीस विभागाकडून वाहनांच्या मिरवणुका, दुचाकी रॅलींना परवानगी नाकारण्यात येणार असून शासकीय जाहिराती आणि खर्चिक उपक्रमांवरही मर्यादा आणण्यात येणार आहेत. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दुचाकीनं प्रवास करत विधानभवनात दाखल झाले तर एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक प्रवासाचा संदेश देत इलेक्ट्रिक कारनं विधानभवन गाठलं. इंधन बचतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हा यामागचा उद्देश असून या विषयावर विरोधकांनी राजकारण न करता प्रगल्भता दाखवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात काल 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे राज्यात 8,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं. पुण्यातल्या डेक्कन जिमखाना परिसरातल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं. रत्नागिरी आणि धुळ्यासह विविध ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिरांचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकमध्ये रामशेज किल्ल्याच्या परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 1,00,000 बीज गोळ्यांची उधळण करण्यात आली. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात भाजपाचे डॉ प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि डॉ प्रज्ञा सातव यांचा, तर शिवसेनेच्या डॉ नीलम गोरे, बच्चू कडू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झीशान सिद्दीकी यांचा समावेश आहे. राज्यात येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्यासाठी वाहनधारकांना येत्या 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्याचा निर्धार करून आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवू असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं बारामती तालुक्यातील होळ इथे उभारण्यात आलेल्या

0: मॉडेल प्राथमिक केंद्राचं लोकार्पण काल करण्यात आलं. तसंच जिल्ह्यातील 45 मॉडेल प्राथमिक केंद्राच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यातील हडपसर परिसरात एका खासगी रुग्णालयाजवळ बुधवारी आढळलेली बॉम्बसदृश्य वस्तू बॉम्बशोधक आणि नाशक पथकानं निकामी केली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिलेला आणि एका विद्यार्थ्यालाही अटक झाली आहे. चिपळूण तालुक्यातलं मौजे दळवटणे हे स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण करणारं रत्नागिरी जिल्ह्यातलं पहिलं गाव ठरलं आहे. या गावानं आपल्या सर्व 9 वाड्यांमधील 425 कुटुंबांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 2 दिवसात झालेल्या वादळी पाऊस आणि वीज पडल्याच्या घटनांमुळे 104 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हवामान. राज्यात सर्वच विभागात उद्या तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांचीही घोषणा आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रुतीहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिली. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: माणसं
1: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी.
2: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. सकाळचे 7:22 झाली आहेत. ऐकूया आजचे दिनविशेष. आज आहे 15 मे. आज जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. '1817 बंगाली समाजसुधारक आणि ब्राह्म समाजाचे प्रमुख देवेंद्रनाथ टागोर यांचा आजच्या दिवशी जन्म झाला होता. 15 मे 1907 भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म. 15 मे 1903 साहित्य मीमांसक कवी आणि विचारवंत श्री जोग यांचा जन्म. आणि 15 मे 1968 अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांचा जन्म. 15 मे 1350 संत जनाबाई यांचं निधन. 15 मे 1993

स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख के एम करियप्पा यांचं निधन. 15 मे 1994 साली जागतिक हौशी स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता ओम अग्रवाल यांचं निधन. 15 मे 1994 साली चित्रकार आणि कॅलेंडर निर्मितीचे अधर्व्यू पी सरदार यांचं निधन. हे होते आजचे दिनविशेष.

0: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
1: सर्वप्रथम तर आम्ही सांगू की स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
0: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मे संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून. श्रोतेहो आपण एक आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमाला आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, महाराष्ट्राला जागतिक स्टार्टअप हब बनवण्यासाठी काय काय उद्दिष्ट आता महाराष्ट्रासमोर आहेत?
2: जे ग्लोबल टेक्नॉलॉजीज काम करतोय आपण, ज्या ज्या प्रॉमिनंट सेक्टर्स आपण आता टार्गेट करायचा प्रयत्न करतोय. आता सेमीकंडक्टर हा एक मोठा विषय आहे देशासमोर, की आपण 1984 मोहालीमध्ये सेमीकंडक्टरची एक लॅब सुरू झाली होती आणि अनफॉर्च्युनेटली ती लॅब जळाली. त्याच्यानंतर कुठल्याच सरकारने हा प्रयत्नच केला नाही की आपण सेमीकंडक्टरमध्ये काम करावं. आपण टोटली चायनावर डिपेंड आहोत आणि आपण 24 नॅनोमीटरचं जे सेमीकंडक्टरची जी चीप असते ती सगळ्या मॅक्सिमम इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये लागते. पण आपल्याला असं वाटलं की चायना देतोय आपल्याला आणि आपण घेतोय आणि आपण काम करूया. पण आता सेमीकंडक्टर मिशन लॉन्च झाले. दुसरा एक लार्ज फोकस आहे की नॅशनल क्वांटम मिशन, याच्यामध्ये पंतप्रधानांनी ती अनाऊन्स केलेली आहे आणि त्याच्यासाठी 6,000 कोटीचं बजेट पण त्यांनी अनाऊन्स केलं. तर मी नॅशनल क्वांटम मिशनच्या CEO चेन्नईमध्ये भेटायला गेलो होतो. तर नॅशनल क्वांटम मिशन म्हणजे काय आहे, की आपण जे आत्ता कम्प्युटर्स वापरतो, तुम्ही मी व्हॉट्सॲप वापरतो आणि आपले जे सगळे OTPs आहेत, पासवर्ड्स आहेत, बँकेचे पासवर्ड्स आहेत, सिक्युरिटी सिस्टीम्स आहेत, आपण हे सगळं इंटेलिजन्स नेटवर्क आपलं आहे, हे सगळं क्वांटम कम्प्युटर जर ज्यांनी तयार केला ते सगळ्या गोष्टी हॅक करू शकतात. म्हणजे आपण असं म्हणतो की व्हॉट्सअप मेसेज आपला इन्क्रिप्टेड आहे, पण क्वांटम कम्प्युटरमध्ये ही कॅपॅसिटी आहे की तो 1 सेकंदात तुमचा मेसेज इन्क्रिप्टचा डिक्रिप्ट करून वाचू शकणार. पण हे संकट आत्ता मध्ये US आणि गुगलनी स्पेशली अनाऊन्स केलं. त्यांनी आधी 2032 क्वांटम मिशन ठेवलं होतं, पण त्यांनी सडनली 2019 पूर्ण करणार असं सांगितलं. तर मग ही स्पीड जर जग घेत असेल तर क्वांटम मिशनमध्ये भारत पण मागे नको असायला. आपल्याकडे आजही रोज 22 मिलियन UPI ट्रान्झॅक्शन्स होतात. वी आर लार्जेस्ट कंट्री फॉर द UPI ट्रान्झॅक्शन्स. आपलं म्हणजे अख्खं फिनान्स त्याच्यावर आहे, अख्खं मेडिकल

0: एअर सगळं जे फ्लाईट्सचा डेटा आहे तो त्याच्यावर आहे. तर सगळंच जर आपलं त्या सिस्टीम्सवर आय ओ टीवर आपण आहोत आणि आपल्याला जर एखादी आपली स्वतःचं क्वांटम कम्प्युटिंग नसेल तर आपल्याला सगळे देश हैराण करून सोडणार. जसं छोटंसं उदाहरण अटल बिहारींच्या काळामध्ये आदरणीय पंतप्रधानांच्या काळामध्ये आपण न्युक्लिअर टेस्ट केली आणि वी बिकम अ न्युक्लिअर पार. त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही थ्रेट नाही आहे कारण आई टू आय की रिलेशन झालं की तुम्ही न्युक्लिअर असेल तर आम्ही आहोत. सो नोबडी डेअर्स टू फाईट विथ इंडिया. द सेम वे वी हॅव टू अपलिफ्ट आवर सेल्फ. आणि सेकंड मिशन न्युक्लिअरच्या नंतर क्वांटम असतं. तर हे क्वांटम असेल बाकीच्या जे मी इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजीज सांगितल्या याच्या माध्यमातून देश प्रगत झाला तर ग्लोबली आपण एक मजबूत देश म्हणून स्थापित होऊ.
1: नक्कीच सर. या पुढील काळात म्हणजे आता तुम्ही म्हटलं की किती वेग घेत आहे जग, तर या पुढील काळामध्ये काही वेगळे धोरणात्मक बदल किंवा काही घोषणा करायच्या आहेत का?
0: आता कसं आहे आम्ही ऍक्च्युली इनोव्हेशनमध्ये आहोत आणि इनोव्हेशन रोज बदलतं. म्हणजे आम्ही तर पॉलिसी लिहिली तो 5 वर्ष 2 वर्ष असा विषय आहे पण आपण असा विचार करायला गेलो ही तर देशासाठी प्रत्येक तरुणासाठी असलेला विषय आहे, तरुणीसाठी असलेला विषय आहे. पण जर आयफोन 16 येतो 2-3 महिन्यात 17 येतो परत 2-3 महिन्यात 18 येतो जी एक युटिलिटी आहे ती इतक्या रॅपिडली चेंज होते तर आपल्याला 140 कोटी जनतेसाठी जर काम करायचं असेल, महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेसाठी काम करायचं असेल तर ही सिस्टीम खूप अपडेटेड पाहिजे. जे इनोव्हेशन्स येतात ते लवकर अडॉप्ट करणं आणि अर्ली बर्ड बेनिफिट्स घेणं याच्यासाठी आम्ही थोडेसं फिक्स ठेवलं आहे आणि थोडेसे अजाईल ठेवले.
1: सर आपण म्हणतो की एकीकडे तंत्रज्ञान खूप प्रगती करत आहे आणि दुसरीकडे येतं ते म्हणजे आपलं पर्यावरण, तर दोन्हीचा कुठेतरी समतोल राखणं गरजेचं आहे. तर ग्रीन स्टार्टअप्स किंवा सस्टेनेबल स्टार्टअप्स यासाठी काही वेगळे प्रयत्न केले जात आहेत?
0: आम्ही करतोय प्रयत्न. जसं तुम्ही सोलार जर ग्रीन एनर्जी म्हणून घेतोय आपण, विंड एनर्जी एक ग्रीन एनर्जी आहे. तर ह्या सगळ्या ग्रीन एनर्जीला प्रमोट करण्यासाठी सोलारमध्ये भरपूर इनोव्हेशन्स होत आहेत. सोलारचे आता टेपिंग चेंज होत आहेत. पूर्वी खूप मोठं जागा लागायची तुम्हाला ते इन्स्टॉल करायला वगैरे. तर आमच्या काही स्टार्टअप्स आहेत त्यांना पंतप्रधानांकडनंही अवॉर्ड मिळालेला आहे की त्या स्टार्टअप्स आता काही त्याच्यावर असं लिक्विड किंवा पेस्टिंग करत आहेत जेणेकरून ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी. आपण आम्ही फिजिक्समध्ये जेव्हा 12वीला एक डेफिनेशन ऑफ ब्लॅक बॉडी म्हणून होतं ते आता परत रिकलेक्ट होते की ब्लॅक बॉडी ऑब्सॉर्ब होल क्वांटिटी ऑफ हिट विच इन्सिडेंट अपॉन इट असं जे म्हणतो जे सगळं त्याच्यावर हिट असेल ती ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी इनोव्हेशन लागणार आहे. विंड एनर्जी आहे आणि ग्रीन एनर्जीमध्ये आता हायड्रोजन साठी जे सगळीकडे नॅशनल हायड्रोजन मिशन पण झालेलं आहे त्या मिशनच्या अंतर्गत पण आम्ही इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न करतो.
1: नक्कीच सर. तुम्ही मगाशी उल्लेख केलात की शैक्षणिक संस्थांमधल्या मुलांना याच्यामध्ये आपण घेतलं पाहिजे. तर शैक्षणिक संस्था आहेत, संशोधन आहे आणि उद्योग, तर ह्यांचा समन्वय कशा पद्धतीने साधला जातो?
0: मी जसं उद्योगाला तर स्टार्टअपची आणि इनोव्हेशनची जास्त गरज आहे कारण त्यांचा पण बिझनेस खूप रॅपिडली चेंज होतो. म्हणजे तुम्ही आणि मी 5 वर्षापूर्वी हा विचार केला नसेल कधीच की मी असं काहीतरी बुक करेल जे खायला आवडतं आणि ते अर्ध्या तासात मला आणून देईल किंवा अशी एखादी मी गाडी बुक करेल 10 मिनिट 2 मिनिटात येणारी दिसेल आणि मी या इतक्याच वाजता तिथे पोहोचेल. नोबडी प्रिडिक्टेड बट इट हॅपन थ्रू इनोव्हेशन. तसंच मला असं वाटतं की इंडस्ट्रीला काम करावं लागेल. मी बऱ्याच विद्यापीठांमध्ये जातोय, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जातोय आणि तोच रिच टू अनरिच कॉन्सेप्ट ठेवला की सगळ्यांपर्यंत पोहोचायचं. तर मी प्राध्यापकांनाही विनंती करतोय आणि जे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत त्यांनाही विनंती करतोय की तुम्ही त्यांच्यामध्ये मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करा. आणि मला असं, हे माझं वैयक्तिक मत आहे, पण मला असं वाटतं की कॉलेजमध्ये ज्या लॅब्स आहेत किंवा कॉलेज लावायची संकल्पना किती दिवस एक्झिस्ट राहील माहीत नाही कारण आपण व्हर्च्युअल एज्युकेशनकडे बऱ्याप्रमाणे शिफ्ट झालेलं आहे. म्हणजे बैजूज असेल सगळेच प्लॅटफॉर्म्स आता ऑनलाईन आहेत, अर्ध्या सरकारी मीटिंग्स ऑनलाईन होतात. तर त्या जर सगळ्या रॅपिड चेंजेस असेल तर त्या पद्धतीनं जगाला लागणारी गरज, व्यवसायाला लागणारी गरज, त्या पद्धतीने आपल्याला उद्योग पण अपडेट करावं लागेल. सिलेबस अपडेट होणं गरजेचं आहे. लॅब्स ह्या टिपिकल लॅब्स न राहता इनोव्हेशन लॅब्स होणं गरजेचं आहे, स्किल लॅब्स होणं गरजेचं आहे. तर ह्या जर झाला तर तो समन्वय जे

0: नेहमी एक ओरड असते की इंडस्ट्री म्हणते की आम्हाला स्किल्ड माणूस मिळत नाही आणि इन्स्टिट्यूशन म्हणतात की इंडस्ट्रीला काय पाहिजे ते आम्हाला माहीत नाही. तर या दोघांचं समन्वय ह्या माध्यमातून होऊ शकतो.
1: बरोबर सर. महाराष्ट्रामध्ये आज अनेक स्टार्टअप्स नवीन सुरू होत आहेत आणि पुढेही जात आहेत, तर त्यांना एक इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय एक बाजारपेठ मिळावी किंवा त्या पद्धतीचं ब्रँडिंग तिथे व्हावं, तर ह्यासाठी काय प्रयत्न सुरू
0: आहे? आम्ही ते दोन तीन देशांचा अभ्यास केला. मला अबुधाबीच्या ज्या सीईओ भेटायला आल्या होत्या तर मला त्यांचा कॉन्सेप्ट खूप आवडला. त्यांनी काय केलं, एक व्हर्टिकल मोबिलिटी ठेवली आहे स्टार्टअपसाठी फॉर मार्केट लिंकेज. समजा फॉर एक्झाम्पल अबुधाबी असेल तर तिथे इमिरेट्स आहे, अरामको आहे, अशा जे बिग प्लेयर्स आहेत, जे मोठमोठ्या कंपनी जे नॅशनली आपल्याकडे जसं टाटा असेल, अडानी, रिलायन्स असेल, अडानी असेल, तशा तिथल्या बिग प्लेयर्स त्यांनी एक हायरार्की केली आणि त्यांना लागणाऱ्या ज्या वर्षभराच्या वस्तू आहेत त्यांना स्टार्टअप्सला कनेक्ट केलेलं आहे. समजा टिश्यू पेपर सारखी छोटी विमानात लागणारी गोष्ट आहे, तर टिश्यू पेपरमध्ये इनोव्हेशन्स भरपूर आहेत, मेडटेकमध्ये इनोव्हेशन भरपूर आहे. जसं आपल्याला जर एखादी, जर काय म्हणता येईल, इनोव्हेशन रिलेटेड एखादी जर ॲक्टिव्हिटी इंडस्ट्रीला पाहिजे असेल तर ती स्टार्टअप पूर्ण करू शकते का? डेफिनेटली. त्याच्यात क्वालिटी चेक्स असणार, प्राइजिंग असणार, पण ती पूर्ण इकोसिस्टीम केलेली आहे. त्याच्यामध्ये लेबर फोर्स पण सप्लाय करता येतो, प्रॉडक्ट्स पण सप्लाय करता येतील आणि ज्या आयडिया आणि पेटंट्स असतील. तुम्ही जो महत्त्वाचा मुद्दा एक आपल्या बोलण्यात राहिला की पेटंटेजेशन, तर आज बऱ्याच विद्यापीठांमध्ये प्रोफेसरांकडे खूप रिसर्च पेपर लिहिलेले आहेत, त्यांना पेटंट्स मिळालेले आहेत. तुम्ही प्रत्येक प्राध्यापकाच्या जाऊन पुश करतोय या पेटंटचं कमर्शियलायझेशन तुम्हाला कसं करता येईल. तर ते पेटंट एक फ्रेम असेल एका छापलेली आणि आयुष्यभर आम्ही त्या फ्रेमवर, म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत उदाहरण की आपल्याला तो आजार आहे पण ती गोळी आपल्या उशाला आहे पण ती आपण वापरच नाही कारण आपल्याला माहीत नाही त्या गोळीचा उपयोग काय. इट शुड नॉट बी लाईक दॅट. तर आम्ही कमर्शियलायझेशन ऑफ पेटंट्स करतोय आणि अशा ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस ग्लोबली आहेत to connect for the idea, innovation and the market. ते हे बिल्ड करायचं आता प्रोग्रेसमध्ये आहे.
1: बरोबर आहे सर. आता आपण बघतोय की AI आहे, ॲग्रीटेक आहे, डीपटेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रस्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय?
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहेत. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG आलो, नंतर CNG आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होत, काही वर्षात होत आहे. ती ही अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
0: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रीच टू अनरीच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोअर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतो. सब विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्येच सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.

श्रोते हो, फंडिंग ॲक्सेस, सीड फंड, व्हेंचर कॅपिटल, सरकारी अनुदान याविषयी आणि इतरही मुद्द्यांविषयी आपण कार्यक्रमातून जाणून घेतलंय. विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
1: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
2: सर्वप्रथम तर आम्ही सांगू की स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
0: श्रोते हो, सकाळचे 7:40
3: 103 MHz FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 7:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मिलिंद इंगळे आणि साधना सरगम यांनी गायलेलं रवींद्र आवती यांचं गीत. संगीत अशोक पत्की यांचं आहे.

0: दहावी नंतर काय करायचं याचा विचार करताय?
1: मग ही संधी तुमच्यासाठीच. भारत सरकारच्या सिपेट, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी, सिपेट चंद्रपूर येथे डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
0: प्लास्टिक्स इंजिनिअरिंग मध्ये आधुनिक आणि उद्योगाभिमुख शिक्षण, 96% अधिक प्लेसमेंट,
1: अंतिम सत्रात इंटर्नशिप, 22,000 रुपये स्टाइपेंडची सुविधा,
0: 12वी किंवा ITI नंतर थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश, स्कॉलरशिप उपलब्ध.
1: आजच ऑनलाइन अर्ज करा. कॉल 9446410470.

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा.
5: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेट चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट

0: समावेशाची सुविधा, अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
1: 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेली
2: NBA एग्रिगेटेड
1: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
2: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स,
1: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क
2: 9209441985.
3: वर्ग 11वी BA, BCom आणि BSc करिता प्रवेश देणे सुरू आहे. आजच संपर्क करा डॉक्टर खत्री महाविद्यालय, तुकुम, चंद्रपूर येथे.
0: आरोग्य हीच खरी संपत्ती, आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
1: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
0: WCL, CGSS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
0: विश्वासाचं ठिकाण,
1: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.

कविता कृष्णमूर्ती आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं शांकनील यांनी. आकाशवाणी चंद्रपूर केंद्र.

0: च्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: श्रोतहो, यासोबतच सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार सहक्षेपित करीत आहोत.

0: मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. शांता शेळके यांच्या गीताला संगीत दिलं होतं आनंद घन यांनी.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: दहावी नंतर काय करायचं याचा विचार करताय?
5: मग ही संधी तुमच्यासाठीच. भारत सरकारच्या सिपेट, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी, सिपेट चंद्रपूर येथे डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
4: प्लास्टिक्स इंजिनिअरिंग मध्ये आधुनिक आणि उद्योगाभिमुख शिक्षण, 96% अधिक प्लेसमेंट,
5: अंतिम सत्रात इंटर्नशिप, 22,000 रुपये स्टाइपेंडची सुविधा,
4: 12वी किंवा ITI नंतर थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश, स्कॉलरशिप उपलब्ध.
5: आजच ऑनलाईन अर्ज करा. कॉल 9446410470.
6: हॅलो
7: हॅलो फरमाइश.
6: हॅलो
7: हॅलो आपली आवाज.
6: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
7: कुठे?
6: हॅलो फरमाइश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
7: वा छान.
6: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
7: 0717225463 या फोन नंबर वर.
6: आता वेळही सांगून दे.
7: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
6: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
7: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
6: हॅलो.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गुपचुप गुपचुप या चित्रपटातील गीत.

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
5: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
4: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
5: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
4: आकाशवाणी चंद्रपूर.
6: कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया बायकोचा भाऊ या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. संगीतकार वसंत प्रभू.

यासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. 103 MHz FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 8:40 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षाची प्रक्रिया 30 जून पासून. आणि आशियाई मुष्टियुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्ण पदकांसह 27 पदकांची लयलूट. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पहिल्या टप्प्यात ते आज युएईमध्ये राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषत ऊर्जा सहकार्य आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करतील. दौऱ्यासंदर्भात वार्ताहर परिषदेत माहिती देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव असीम महाजन यांनी ऊर्जा हा द्विपक्षीय संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ असल्याचं सांगितलं. बहुपक्षीय वादाला बळकटी देण्यासाठी, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी तसंच आर्थिक लवचिकता वाढून अधिक सर्वसमावेशक जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी ब्रिक्स भारताच्या अध्यक्षतेखाली एकत्रितपणे काम करेल असा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीत दिला. दिल्लीत ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसह भेटीला आलेल्या शिष्टमंडळाशी पंतप्रधानांनी काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील सहकार्याला चालना देण्यासाठी ब्रिक्स हे महत्वाचं व्यासपीठ म्हणून उदयाला आलं आहे असंही त्यांनी नमूद केलं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. तत्पूर्वी ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी जागतिक व्यवस्थेत शांतता आणि सुरक्षितता हे घटक केंद्रस्थानी आहेत, लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांची उभारणी ही या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे असं स्पष्ट केलं. ब्रिक्स ऍट 20 संकल्पनेवर आधारित आयोजित सत्रामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी बदलत्या वास्तव जागतिक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून ब्रिक्सनं आपल्या कार्यक्रम आणि सदस्यत्वाचा विस्तार केल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्रातील साताऱ्यात आज होणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना लाभार्थी परिषद आणि महाआवास अभियानाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातील श्री सत्यसाई जिल्ह्यातल्या पुट्टपर्थी इथं अनेक हवाई आणि संरक्षण दलांशी निगडीत विविध प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. त्याचबरोबर सिंह यांच्या हस्ते भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या नव्या अत्याधुनिक नौदल प्रणाली

अली उत्पादन सुविधेची पायाभरणी होणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यावेळी उपस्थित राहतील. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे देशातल्या विविध राज्यांमध्ये इंधनांच्या किमतीमध्ये फरक पडणार आहे. मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये होणार आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं सोने आयातीवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. यानुसार सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातदारांसाठी एका परवान्यावर आता कमाल 100 किलो शुल्कमुक्त सोन्याचीच आयात करता येणार आहे. तसंच नव्याने अर्ज करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादन प्रकल्पांची प्रत्यक्ष तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. या तपासणीत उद्योगांची उत्पादन क्षमता आणि कार्यरत स्थितीची पडताळणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय निवडणूक आयोगानं मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIRच्या 3rd टप्प्याची घोषणा काल केली. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. यादरम्यान जवळपास 3.5 लाखांहून अधिक बूथस्तरावरील अधिकारी 36 कोटींपेक्षा अधिक मतदारांच्या घरी जाऊन भेटी देतील. या कामात त्यांना गणना टप्प्यादरम्यान राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या 3.5 लाख बूथ स्तरावरील प्रतिनिधी सहकार्य करतील. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट या परीक्षेच्या पुनर्आयोजनाचा आढावा घेण्यासाठी काल संध्याकाळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी नीट परीक्षा सुरळीत आणि कार्यक्षमतेनं पार पाडण्यासाठीच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा बैठकीत झाली. बैठकीला उच्च शिक्षण सचिव, शालेय शिक्षण सचिव, राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालकांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान काल चीनची राजधानी बीजिंगमध्ये चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक सुरक्षा याबाबत तणावाची स्थिती असूनही दोन्ही नेत्यांनी संघर्षाऐवजी सहकार्यावर भर दिला. व्हाईट हाऊसनं दिलेल्या माहितीनुसार ऊर्जेचा प्रवाह मुक्त सुरळीत राखण्यासाठी होर्मुसची सामुद्रधुनी खुली राहिली पाहिजे यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. इस्रायल आणि लेबनान दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांदरम्यान काल अमेरिकेत शांतता चर्चेची 3री फेरी पार पडली. हिजबुल्लाचे निशस्त्रीकरण आणि उभय देशातील संबंध सुधारण्याबाबत या फेरीत चर्चा झाली. चर्चा आजही सुरू राहणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अंतिम करार होईपर्यंत हिजबुल्ला विरुद्ध लष्करी कारवाया करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे कायम राहावं अशी इस्रायलची इच्छा आहे. दुसरीकडे इस्रायलनं लेबनानच्या भूभागातून माघार घ्यावी, हवाई हल्ले थांबवावेत आणि सीमावर्ती गावांमधील विध्वंस थांबवावा अशी लेबनानची मागणी आहे. मकाऊमध्ये झालेल्या 11व्या सांदा विश्वचषक वुशू स्पर्धेत काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या अपर्णा दहियानं विद्यमान विश्वविजेत्या व्हिएतनामच्या थी फुओंग इनगा एनगोवर विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेतील भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशा 27 पदकांची लयलूट करत उल्लेखनीय कामगिरी केली. मुलींच्या गटात 7 सुवर्ण, 5 कांस्य पदकासह भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे. उर्वरित 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य पदकं मुलांच्या गटानं मिळवली. ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे महाराष्ट्रात ठाण्यात निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. डॉ नाडकर्णी हे विचारवंत नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार देखील होते. मुक्तांगण या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून व्यसनांच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. औद्योगिक क्षेत्रातील 30हून अधिक संस्थांसाठी आणि अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी त्यांनी मानसिक आरोग्य आणि अनुषंगिक विषयांचं सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून कार्य केलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस, वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला आहे तर 200हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं आणि वायरीत तारा तुटल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्यांना बसला.

0: केरळसाठी हवामान विभागानं पावसासाठीचा पिवळा बावटा जारी केला आहे. त्यानुसार राज्यात 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ आणि लक्षद्वीप किनारपट्टीवर मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून. आणि आशियाई मुष्टियुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे.
2: आकाशवाणी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त प्रसारित करत आहोत रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सादर करते सुजीत बनसोडे.
3: नमस्कार श्रोते हो, आज 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 2026 या वर्षीची कुटुंब दिनाची थीम आहे कुटुंब विषमता आणि बालकल्याण. समाजातल्या आर्थिक सामाजिक आणि डिजिटल विषमतेचा सर्वाधिक परिणाम होतो तो मुलांवर आणि अशावेळी मुलांना सुरक्षितता प्रेम आणि आधार देणारी सर्वात महत्वाची संस्था म्हणजे कुटुंब. माझं कुटुंब माझा आधार. जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे या विशेष रेडिओ रूपकातून आज आपण जाणून घेणार आहोत बदलत्या काळात कुटुंबाची भूमिका आणि मुलांच्या आनंदी भविष्याची गरज. जगभरातल्या लोकांना त्यांच्या कुटुंबाशी जोडून ठेवण्यासाठी आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 1993 साली आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जाऊ लागला. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचं मुख्य कारण म्हणजे कोणत्याही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहणं, कुणाला एकटेपणा वाटू नये याची काळजी घेणं. कुटुंब एकत्र असेल किंवा नसेल तरीही भावनिक नातं जोपासणं आवश्यक आहे. भारतात एकत्र कुटुंब व्यवस्था 1000 वर्षांपासून चालत आलेली आहे. बदलत्या स्पर्धेच्या युगात ती काही प्रमाणात मोडकळीस आली हे खरं, तरीही पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय कुटुंब व्यवस्था ही आजही इथल्या समाजाचा कणा आहे. आता हेच बघा ना, आजकालच्या धावपळीच्या जीवनात पालक त्यांच्या कामात व्यस्त आहेत, मुलं मोबाईल स्क्रीनमध्ये रमली आहेत, घराघरातला संवाद कमी होत चाललाय. मात्र एक गोष्ट अजूनही बदललेली नाही, ती म्हणजे कुटुंबाच्या मायेची ताकद.
4: अरे रोहन, किती वेळ मोबाईल बघणारेस तू? ठेव बरं तू आता.
5: एक मिनिट, आई एक गेम सांगतोय. आणि आई केव्हाचं मी तुला सांगतोय ना, माझ्या प्रोजेक्टमध्ये मला मदत कर म्हणून. तू येते का? नाही ना, म्हणून मी गेम खेळतोय.
4: अरे रोहन, तुला किती वेळा सांगू रे, मला त्रास देऊ नकोस म्हणून. ऑफिसमधल्या उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करतेय ना मी, मग कशाला त्रास देतो मला.
5: आई तू पण बिझी आणि बाबा पण लॅपटॉप उघडून ऑफिसच्या मीटिंगमध्ये बिझी आहे, मी कोणाची मदत घेऊ?
4: अरे ताईला सांग ना तुझ्या.
5: ताईडी पण ऐकत नाही माझं. ती तिचं कॉलेज, तिच्या मैत्रिणी आणि मोबाईल याच्यातच असते नेहमी.

0: रोहन आवाज करू नकोस, मी मीटिंग मध्ये ना.
1: पूर्वी संध्याकाळ झाली की सगळे कसे एकत्र बसायचे, गप्पा मारायचे. आता कुणाला वेळच नाही, जो तो आपला कॉम्प्युटर समोर नाही तर मोबाईल समोर.
2: शेट, लाईट गेले, वायफाय पण बंद झालं. आता कसा पूर्ण करणार मी माझा प्रोजेक्ट? आई,
1: अरे मी काय करू लाईट गेली तर?
0: अरे बापरे, लाईट पण गेली वाटतं. माझा लॅपटॉपही बंद पडला, मीटिंग अर्ध्यावरच.
1: बरं झालं लाईट गेले, आता 2 मिनिटं तरी एकमेकांशी बोला रे. जरा काय म्हणावं बाई या विजेला, ऐन कामाच्या वेळी ही वीज जाते.
2: आजी काय बोलणार ग एकमेकांशी, इतकं काम असताना.
1: चला गप्पा मारूया आपण सगळेजण मस्तपैकी.
2: आजी तू लहानपणी काय करशी ग? तुला पण असे आमच्या सारखे प्रोजेक्ट आणि होमवर्क होता का ग?
1: हो होता तर, पण आम्ही असं सारखं तेच नव्हतो करत बर का. पटकन अभ्यास करून टाकायचो आणि मैदानी खेळ खेळायचो बघ.
2: कोणते खेळ?
1: अरे खेळ काय एक होता, जसं लपंडा, विट्टी दांडू, लगोरी, लंगडी, असे खूप वेगवेगळे खेळ खेळायचो आम्ही आणि खूप मजा करायचो.
0: रोहन, अरे आजीच काय, आम्ही सुद्धा आमच्या लहानपणी हे सगळे खेळ खेळलोय बरं का. आणि उशीर झाला घरी यायला की ही तुझी आजी म्हणजे माझ्या आईचा ओरडाही खाल्लाय आम्ही.
2: हो बाबा खरंच.
1: तुम्हाला आत्ताच्या मुलांना माहिती तरी आहेत का रे आमच्या सारखे हे सगळे खेळ?
2: नाही ना ग आजी, आम्हाला फक्त व्हिडिओ गेम्स आणि मोबाईल गेम्स माहिती आहे. आणि माहिती असले तरी वेळ कुठे आहे एवढा.
0: रोहन, अरे या व्हिडिओ गेम्स मध्ये नाही बरं का, म्हणजे आम्ही खेळलेल्या खेळांसारखी गंमत. आमच्यासारखं तुम्ही खेळून तर बघा रे.
2: खरंच गंमत आहे ते. मला तर ऐकूनच एक्साइटमेंट व्हायला लागली. आम्ही तर फक्त क्रिकेट आणि बॅडमिंटनच खेळतो. मी माझ्या मित्रांना पण सांगतो आता आपण विट्टी दांडू खेळूया म्हणून. पण बाबा कसा खेळायचा विट्टी दांडू?
0: अरे मी सांगेल ना तुम्हाला. अरे लगोरी कशी खेळायची तेही सांगेल. चला.
2: चालेल चालेल, पण बाबा माझ्या प्रोजेक्टचं टेन्शन आलंय हो मला.
0: अरे काही काळजी करू नकोस, माझी मीटिंग संपली की मी मदत करीन तुला, ठीक आहे?
1: बघा कितीतरी दिवसांनी आपण आज असे सगळे एकत्र बसलोय नाही का. त्याचं श्रेय लाईटला बर का, नाहीतर तुम्हाला कुठे वेळ आहे सगळ्यांना. मी आपली बसते एकटीच.
2: आजी खरंच, आज आपण सगळे मिळून जेवूया कॉम्प्युटर आणि मोबाईल शिवाय. आणि हो, उद्यापासून रोज संध्याकाळी एकत्र बसून गप्पाही मारूया.
1: हो
0: नक्कीच नक्कीच.
3: श्रोते हो, ऐकलं ना, कधी कधी आपल्याला एकत्र आणण्यासाठी फक्त थोडासा वेळ पुरेसा असतो. श्रोते हो, घराघरातले असे संवाद ऐकले की विमल लिमये यांची कविता आठवल्याशिवाय राहत नाही. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य खेळूनी शक्ती, आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. कुटुंब ही केवळ सामाजिक रचना नाही, ती आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, कुटुंब हे झाडासारखं असतं, त्याच्या फांद्या वेगवेगळ्या दिशेने वाढू शकतात पण मूळ मात्र एकच राहतं. आपण जेव्हा भारतीय कुटुंब व्यवस्थेचा विचार करतो तेव्हा इथल्या ग्रामीण आणि शहरी जीवनात असलेली तफावत आपल्याला जाणवते. ग्रामीण शिक्षण आणि शहरी शिक्षण यातली असमानता आणि ग्रामीण भागात असलेली डिजिटल सुविधांची कमतरता या सगळ्याचा परिणाम थेट मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकासावर होताना दिसतो. आणि या सगळ्या असुरक्षिततेतून मुलांना बाहेर काढण्यासाठी कुटुंबातल्या इतर सदस्यांनी काय करायला हवं जेणेकरून मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि कुटुंबाचा त्यांना आधार वाटेल. याविषयी बोलताना बाल समुपदेशक डॉक्टर वर्षा मोताळे म्हणाल्या,
4: मुलांचे जेव्हा व्यक्तिमत्वाचं जडणघडण होत असे ना, त्यामध्ये मला असं वाटतं पहिला जो पाया असतो तो कुटुंबाचा असतो. कुटुंबातलं एकंदरीत वातावरण किंवा पालकांची वर्तणूक, नकळत मूल निरीक्षणातून पालकांची जी काही बोलणं आहे, सवयी आहेत किंवा वर्तन आहेत, त्याचं अनुकरण करत असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की घरातलं वातावरण जेवढं प्रेमाचं, समजुतीचं आणि विश्वासाचं असेल ना, तर तेवढं मूल आत्मविश्वास

0: विश्वासू बनतं किंवा चांगलं त्याचं मानसिक आरोग्य राहतं असं मला वाटतं. त्यासाठी आपण पालक म्हणून काय करायला पाहिजे? तर सगळ्यात आधी ना मुलांशी रोज प्रेमानं विश्वासाने आणि संयमाचा संवाद हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे ते मूल मानसिकदृष्ट्या खूप सुदृढ बनतं. दुसरं, त्यांना हवा तो वेळ देणं खूप महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये वेळ ही खूप मोठी समस्या आहे. पालकांकडे वेळच नाही आहे, पण तो वेळ देणं खूप गरजेचं आहे. कारण कुटुंबामध्ये एकत्र वेळ घालवला तर मूल जास्त आत्मविश्वासू बनतं. बाकी सोशल मीडिया, मोबाईल यूज हे तर सगळीकडे आता सर्रास होतं. त्यामध्ये ग्रामीण काय आणि शहरी काय यामध्ये काही फार तफावत नाही आहे. तफावत मेनली आपल्याला कुठे दिसते माहितीये का? जेव्हा हे मूल शहरात येतं शिक्षणासाठी म्हणा किंवा हायर लर्निंगसाठी, जेव्हा मुलं ही शिफ्ट होतात ग्रामीण भागाकडून शहराकडे, तर त्यावेळी ते जे मिळालेलं वातावरण आहे, नवीन वातावरण, त्यांच्यासाठी हे ऍडजस्ट करायला, अडॅप्ट करायला थोडंसं अवघड जातं. त्यामुळे काय होतं, नकळतच तुलना होते मित्रांशी म्हणा किंवा टीचर्स जे असतात त्यांच्याकडनं म्हणा, आणि त्यातून त्यांच्यामध्ये कमीपणाची भावना येऊ शकते. दुसरं असं की जी काही शिक्षण पद्धती आहेत नवीन, त्यांच्यासाठी थोडे ते सोपे नसतात अडॅप्ट करण्यासाठी. सो तो एक वेळ जो आहे तो त्यांना मिळायला हवा, आणि त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते वातावरण मिळालं, प्रोव्हाइड केलं शिक्षकांनी म्हणा किंवा घरातूनही, तर त्यांना ते अडॅप्ट करायला सोपं जाणार. पण जर हे नाही मिळालं तर काय? तर कमीपणाची भावना तयार होते, नैराश्य येतं, बऱ्याच मुलांना स्ट्रेस येतो, चिंता वाढते, किंवा मग फेल्युअर येतात आयुष्यामध्ये, आणि त्यातून मग वेगवेगळ्या मानसिक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. अशी आम्ही बरीच केसेस बघतो. पण मला असं वाटतं यशाचं ओझं तुम्ही मुलांना देण्यापेक्षा ना त्याला काय आवडतं किंवा त्याला काय जमतं ह्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या वेगळ्या आहेत, तर त्या आपल्या पाल्याच्या क्षमता ओळखल्या पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तो तिकडे काय फेस करतोय, त्याच्या भावना काय आहेत, त्याचं काय तिथे प्रॉब्लेम्स त्याला येत आहेत हे समजून घेतले पाहिजे. आणि त्याला सॉल्व्ह करण्यासाठी जर तुम्हाला कुणाची मदत हवी असेल, शिक्षकांची मदत तुम्ही घेऊ शकता, तर या गोष्टी तुम्हाला कळतील. आणि हाताळता नाही आल्या तरी तुम्ही कुणाची प्रोफेशनल हेल्प त्यासाठी नक्कीच घेऊ शकता. मुलांमध्ये जर काही बदल होत असतील, म्हणजे पर्टिक्युलरली मला असं वाटतं की जर वर्तणूक त्यांची बदलत असेल किंवा राग, चिंता, नैराश्य असे काही लक्षणं तुमच्यामध्ये जर दिसत असतील, तर न घाबरता किंवा न लाजता तुम्ही प्रोफेशनल हेल्प पण किंवा मार्गदर्शनही घेतलं तरी काही वावगं नाही. आणि आपल्याला आता लक्षात येतं की टीनेजमध्ये सुसायडल टेंडन्सी किंवा सुसायडल अटेम्प्ट खूप वाढलेले आहेत. सो त्याचं हेच कारण आहे. तर हे आपल्याला समजत नाही की आपल्या मुलाच्या मनामध्ये काय चालू आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे संवाद असणं, की मुलांसाठी तुमचा संवाद जो आहे तो अत्यंत गरजेचा आहे. आणि तो अगदी म्हणजे वन साइडेड नको, सूचनांच्या तऱ्हेने तो नको, तर टू वे पाहिजे कम्युनिकेशन नेहमी. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की ते एक संयमाचं बोलणं जर असेल ना तर मुलं तुमच्या समोर ओपन अप होतात. त्यांच्या मनामधलं जे काही नैराश्य असेल किंवा दुःख असेल किंवा स्ट्रेस असतील ते तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकतात, बोलतात. तेवढा मोकळीक तुमच्या नात्यामध्ये असली पाहिजे आणि ती तुम्ही दिली तर मुलं नक्कीच ओपन अप तुमच्या समोर होतात. आणि हे जर तुम्ही करू शकला तर योग्य ती मदत आणि आधार आपण नक्कीच मुलांना देऊ शकतो. मला असं वाटतं मुलं मोठं होण्यासाठी फक्त गुण नाही तर चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि मानसिक स्वास्थ्य हे खूप महत्वाचं असतं. आणि त्यामुळे आजच्या काळातला सर्वात मोठा पालक धर्म काय तर मुलांना ऐका, समजा आणि त्यांच्यासोबत उभं राहा.
1: कुटुंबाचं प्रेम हे सर्वात सुंदर, वास्तविक आणि बिनशर्त असायला हवं. ते जर तुमच्याकडे असेल तर तुमची मानसिक शक्ती आपोआप वाढते. श्रोते हो, कुटुंब व्यवस्था बळकट असेल तर सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहतं. त्याचा चांगला परिणाम देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिरतेवरही होतो. कोणतंही कुटुंब कुठल्याही कारणाने तुटू नये, कुटुंबात विसंवाद होऊ नये. तरुणांना कुटुंबाचं महत्व समजावं. चांगल्या वाईट वेळी प्रियजनांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या पाठीशी उभं राहावं हाच आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचा उद्देश. आजच्या तरुण पिढीलाही कुटुंब संस्थेबद्दल, घरातल्या नात्यांबद्दल काय वाटतं याविषयी आम्ही त्यांना जेव्हा बोलतं केलं त्यावेळी आपल्या कुटुंबातल्या अनुभवाबद्दल सांगताना एमए फर्स्ट इयरची विद्यार्थिनी रसिका जोशी म्हणाली,
2: दिवसभर प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो, पण जेवताना निदान सगळे एकत्र बसतात आणि मनमोकळ्या गप्पा होतात. दिवसातल्या छोट्या मोठ्या गोष्टी शेअर केल्या जातात, त्यामुळे संवाद वाढतो.

0: आणि एकमेकांना समजून घेणं सोपं होतं. आई बाबांची बॉन्डिंग वाढतं. आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो तेव्हा कधी अभ्यासाबद्दल बोलतो, कधी कामाबद्दल चर्चा होते, नाहीतर नुसती मजा मस्ती होते. पण यामुळे घरातला संवाद वाढतो, ताण कमी होतो, जवळीक टिकून राहते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होतं.
1: कुटुंबाव्यतिरिक्त आजूबाजूच्या इतर व्यक्तींशी कसा संवाद साधता येतो असं विचारलं तेव्हा 11वीत असणारी जान्हवी हत्तेकर हिने सांगितलं,
2: बऱ्याचदा आपण जवळच्या लोकांशी सुद्धा मेसेजवर किंवा फोनवर बोलतो, पण जर त्याऐवजी जर आपण देशाचे जर प्रत्यक्ष भेटून बोललो तर त्यांना सुद्धा जास्त बरं वाटतं आणि एकमेकांमधला संवाद वाढतो. तसंच आपल्या घराजवळ दुकान असतं पण आपण मोबाईलवरून ऑनलाईन वस्तू मागवतो, म्हणजे आजकाल ऑनलाईनचं फॅट जरा जास्त आहे लोकांमध्ये. पण त्यापेक्षा जर एखाद्या जवळच्या दुकानात जाऊन आपण प्रत्यक्षपणे तिथे वस्तू विकत घेतली तर फक्त विकत नाही घेत आहे तर आपण त्या दुकानदाराशी चार गोष्टी बोलू शकतो, म्हणजे जसं की नमस्कार, सगळं ठीक आहे ना, मग कसं काय चालू आहे सगळं, असं एवढं संभाषण होतं. त्यामुळे संवाद अजून वाढतो आणि प्रत्येकाशी आपलं नातं घट्ट होतं. अशा जर आपण म्हणजे काही छोट्या मोठ्या गोष्टी जर केल्यात तर मोबाईलमुळे जे अंतर वाढलं एकमेकांमधलं तर ते कमी होण्यास मदत होऊ शकते.
1: कुटुंबातल्या सदस्यांमधलं नातं जपायचं असेल तर कसा संवाद झाला पाहिजे याविषयी आयुष जाधव हा 11वीतला मुलगा म्हणतोय,
3: आमच्या घरी एक गोष्ट अजून आहे, आम्ही शक्यतो रोज एकत्र जेवण करतो आणि खरं सांगायचं तर त्यावेळेला सगळ्यात जास्त गप्पा होतात आणि फोडणीचा वास आला की आपोआप स्वयंपाकघरात जाऊन विचारतो की आई आज काय बनवलंस, मग ती पण लगेच काम सांगते, जरा मेथी निवड, कोथिंबीर काप, पाणी भर, आणि हे सगळं करतानाच आपोआप गप्पा सुरू असतात. मग भाजी तयार झाली की आधी तिचा वास घेऊन मग आईला सांगायचं आज भाजी मस्त झालीये, ते ऐकून तिलाही बरं वाटतं. आणि एक गोष्ट लक्षात येते की जेवताना मोबाईल पेक्षा समोरची माणसं जास्त महत्वाची वाटतात आणि मला वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच घरातला संवाद टिकून राहतो आणि माणसं जवळ राहतात आणि नाते अजून घट्ट होते.
1: प्रज्ञा चाबुकस्वार या 12वी झालेल्या विद्यार्थिनीला आम्ही विचारलं की तू तुझ्या घरातल्यांशी कसा संवाद साधते तेव्हा ती म्हणाली,
4: माझ्या आई बाबांशी मी जर एखादी समस्या आली म्हणजे माझ्या अभ्यासाशी असो किंवा दैनंदिन जीवनाशी निगडीत कुठलीही समस्या असो ती माझ्या आई बाबांबरोबर मी शेअर करते. मग त्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आमच्यामध्ये एक संवाद होतो. चर्चेच्या माध्यमातून आम्ही त्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असतो. संवाद हाच महत्वाचा आधार आहे आमच्या कुटुंबाचा. भावाशी कधी वादविवाद होतात, कधी आपुलकीने संवाद साधला जातो. तो माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे अभ्यासाशी निगडीत असलेले कुठलाही प्रश्न तो मला विचारत असतो आणि मी देखील त्याला त्याचे उत्तर देते. एकत्र जेवण करण्याच्या सवयीमुळे आमच्यातील नातं अधिक घट्ट झालं. टीव्ही, मोबाईल यापासून लांब राहून आम्ही परस्पर संवादावर भर दिल्यामुळे एकमेकांवर विश्वास निर्माण होण्यास मदत झाली.
1: मुलांसोबत कुटुंबातल्या सदस्यांनी वेळ घालवणं किती महत्वाचं आहे याविषयी सांगताना प्राध्यापक डॉक्टर नागेश अंकुश म्हणतात,
5: कुटुंबातल्या व्यक्तींनी मुलांसाठी दिलेला वेळ आणि त्यांच्याशी साधलेला संवाद हा कुटुंबातला एकोपा टिकवण्यासाठी तर अतिशय गरजेचा आहेच. परंतु अलीकडच्या स्क्रीनच्या आणि या सगळ्या समाज माध्यमांच्या गदारोळामध्ये हा संवाद खूपच महत्वाचा आहे. आई वडील असेल, आजी आजोबा असतील किंवा घरातल्या प्रत्येकानं दररोज थोडा वेळ मुलांसाठी घालवला तर मुलांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि त्यांचं भावनिक नातं, त्यांचा भावनिक विकास अधिक चांगला व्हायला मदत होऊ शकेल. मोबाईल आणि स्क्रीनपेक्षा माणसाचा जो सहवास आहे तो मुलांसाठी अधिक उपयुक्त असतो हे खरं म्हणजे मुलांना कळत नाही. मुलांना स्क्रीन, मोबाईल, टीव्ही हा सगळा भाग आपल्या भावजीवनाचा वाढतो, परंतु माणसांचा जो सहवास आहे तो मुलांसाठी जास्त गरजेचा आहे. त्यातनं मुलांवर चांगले संस्कार घडतात हे आपण पिढ्याने पिढ्या पाहत आलेलो आहोत. आणि मुलं आपल्या भावना, आपला आनंद, आपली भीती आणि आपल्या अडचणी तेव्हा सहजपणे घरच्यांना बोलू शकतात की जेव्हा त्यांच्यातला संवाद सातत्यानं होत राहील आणि त्यातूनच मग एकत्रित कुटुंबामधनं चांगला संस्कारक्षम आणि सुदृढ असा समाज निर्माण होतो. तेव्हा त्याची सुरुवात कुटुंबातल्या संवादापासून होते असं मला वाटतं.

0: श्रोते हो, म्हणतात ना कुटुंब ही केवळ नाती नाहीत, तर ती विश्वास, सुरक्षितता आणि प्रेमाची भावना आहे. आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे. प्रत्येक मुलाला हक्क आहे समजून घेणाऱ्या घराचा, प्रेमळ संवादाचा आणि आनंदी बालपणाचा. या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त आपल्या माणसांसाठी थोडा वेळ नक्की द्या, कारण मजबूत कुटुंबच घडवतं मजबूत समाज. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे आत्ताच आपण ऐकलं. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सहभाग होता वैजयंती नांदगावकर, विष्णू खंडके, स्मिता नामदे, श्रेय जोशी, डॉक्टर वर्षा मोताळे, रसिका जोशी, जान्हवी हत्तेकर, आयुष जाधव, ज्ञा चाबुकस्वार आणि डॉक्टर नागेश अंकुश. सादर करते सुजीत बनसोडे. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे हे आत्ताच आपण ऐकलं. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत अज्ञात
2: मुंबई या आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. ऐकूया हे काही संदेश.

नालसाचा संवाद युनिट आदिवासी समूहांना शिक्षण आरोग्य कायदेविषयक सल्ला आणि त्यांचे सर्व हक्क मिळवून देण्यासाठी तत्पर आहे. कायदेविषयक मदतीसाठी 1500 वर संपर्क साधा.

0: ಸಿಟಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್,
1: ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಕಾರ್ಡ್,
0: ಆರೋಗ್ಯಾಚಿ ಖಾತ್ರಿ, ಮಾನವಡ್ಕರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್. 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेली
1: NBA एग्रीगेटेड
0: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
1: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स,
0: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क
1: 9209441985.
2: 103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 9:05 झालेले आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे। श्रोते हो, आतापर्यंत आपण विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून ऐकत होतात। 103 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे। सकाळचे 10 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम।

0: का सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार।
1: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
2: रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
0: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: श्रोते हो, एक निवेदन ऐका। अनुसूचित जातीच्या नवोद्योजक तरुणांसाठी स्टँडअप इंडिया मार्जिन मनी योजना या संदर्भात। श्रोते हो, केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र नवोद्योजक तरुणांना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्याबाबतची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र 18 वर्षावरील नवउद्योजक तरुणांनी 10% स्वहिस्सा भरणा केल्यानंतर आणि बँकेने अर्जदारा स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत 75% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट अँड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या 15% हिस्सा राज्य शासनामार्फत देण्यात येईल। सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय अन्वये शासन स्तरावरून निश्चित करण्यात आले आहेत। सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtragov.in संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र इच्छुक नवउद्योजक तरुणांनी सहायक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन दूध डेअरी समोर चंद्रपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि सदर योजनेचा लाभ घ्यावा। सहायक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर यांनी आवाहन केलेलं आहे। निवेदन संपलं।
4: विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे।
5: निशुल्क ऑनलाइन नोंदणी करिता आजच डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकुम चंद्रपूरला भेट द्या।
6: कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स,
4: मार्केटिंग आणि सेल्समॅनशिप, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यासारखे अभ्यासक्रम,
6: सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा,
5: CCTV कॅमेरे, ICT लॅब, शिष्यवृत्ती योजना
7: आणि विकासाभिमुख विविध उपक्रम।
5: प्रवेशा संबंधी अधिक माहिती करिता आजच संपर्क करा डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकुम चंद्रपूर।
3: कार्यक्रमात आता ऐकूया राज 3 या चित्रपटातील गीत।

आपण ऐकलत अजान या चित्रपटातील गीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया तुमसे अच्छा कौन है या चित्रपटातील तौसीफ अख्तर यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी.

0: हे बेबी या चित्रपटातील गीतासोबतच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं एकमात्र माध्यम आकाशवाणी चंद्रपूर.

0: 103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 10:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आकाशवाणी चंद्रपूर केंद्र आणि छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालयाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रम युवा शक्ती आणि आकाशवाणी. निवेदन हेमंत शेंडे आणि अर्चना चौधरी. तांत्रिक सहाय्य राजन देशभ्रतार, किशोर वसाके आणि सतीश दुर्वे यांचं. सादरकर्ते उमेश दुपारे. निर्मिती आहे आकाशवाणी चंद्रपूर केंद्राची.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आकाशवाणी चंद्रपूर आणि छात्रवीर राजे संभाजी महाराज प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित विशेष कार्यक्रम युवा शक्ती आणि आकाशवाणी. सादर करते उमेश दुपारे.
2: श्रोतेहो नमस्कार. भारताच्या कानाकोपऱ्यात माहिती, संस्कार, मनोरंजन आणि लोकशिक्षणाचा दीप तेवत ठेवणाऱ्या आपल्या लाडक्या आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाली आहेत.
1: आणि या ऐतिहासिक पर्वानिमित्त छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा इथं आयोजित करण्यात आली होती भव्य प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि प्रभावी वक्तृत्व स्पर्धा.
2: विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला चालना देणाऱ्या, विचारांना दिशा देणाऱ्या आणि अभिव्यक्तीला विचारपीठ देणाऱ्या या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यक्रम युवा शक्ती आणि आकाशवाणी.
1: श्रोतेहो 1936 ऑल इंडिया रेडिओ या नावानं सुरू झालेला हा प्रवास आज आकाशवाणी म्हणून प्रत्येक भारतीयच्या मनामध्ये घर करू आहे.
2: स्वातंत्र्य लढ्यापासून ते विज्ञान, शेती, संस्कृती, शिक्षण, संगीत आणि लोकजागृतीपर्यंत आकाशवाणीनं समाज मन घडवण्याचं महान कार्य केलं.
1: 90 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वास, माहिती आणि संस्कार यांचा सुवर्ण इतिहासच म्हणावा लागेल.
2: आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती प्रश्नमंजुषा स्पर्धा.
1: यामध्ये इतिहास, संविधान, आकाशवाणी, चालू घडामोडी आणि सामाजिक विषयांवर आधारित प्रश्नांनी विद्यार्थ्यांची ज्ञान पातळी तपासली.
2: विद्यार्थ्यांचा उत्साह, टाळ्यांचा कडकडाट आणि स्पर्धेतील चुरस, संपूर्ण वातावरण अगदी भारावून गेलं होतं.
1: चला तर मग जाणून घेऊया विद्यार्थ्यांच्या भावना. एकूणच या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांची मतं अशी होती.
2: प्रश्नमंजुषेमुळे आत्मविश्वास वाढला,
1: ज्ञानासोबतच स्पर्धात्मक वृत्ती विकसित झाली. या स्पर्धेमुळे आम्हाला आकाशवाणी बद्दल खूप नवीन माहिती मिळाली. यानंतर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
2: या स्पर्धेचे विषय होते आकाशवाणी लोकरंजनातून लोकप्रबोधनाची 90 वर्ष आणि आकाशवाणी आणि तरुणाई. श्रोतेहो शब्दांमध्ये ताकद असते विचार बदलण्याची आणि समाज घडवण्याची.
1: आणि हाच अनुभव देणारी वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी विचारपीठ ठरली.
2: आकाशवाणी लोकरंजनातून लोकप्रबोधनाची 90 वर्ष, आकाशवाणी आणि तरुणाई या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी मत मांडली.
1: विद्यार्थी म्हणाले, माध्यमे फक्त बातम्या देत नाहीत तर ते समाजाला विचार देतात.
2: आकाशवाणी हा फक्त आवाज नाही तर भारताच्या संस्कृतीचा श्वास आहे. या कार्यक्रमात यश घुमे, रोहित पेंदोर, सिद्धी संतोषवार, कशिश भट्टलवार, सोहेल धोंगडे, कुणाल पिंपळकर, अनुराग बोरकर या विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. चला तर जाणून घेऊया काय म्हणतोय यश घुमे आपल्या आकाशवाणी बद्दल.
3: आकाशवाणी
2: आकाशवाणी बद्दल मनोगत व्यक्त करत आहे अनुराग बोरकर. यानंतर ऐकूया रोहित पेंदोर याचं मनोगत. आता ऐकूया सिद्धी संतोषवार हिचं मनोगत. यानंतर ऐकवित आहोत शिश भट्टलवार याचं मनोगत.
3: रेडिओ म्हणजेच आपली आकाशवाणी प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचली आहे. भारतातल्या प्रत्येक घटकांमध्ये जनघटनेमध्ये आकाशवाणीचा विषय मोलाचं मार्गदर्शन आलेलं आहे. ज्यावेळेस मी लहान होतो माझ्या आजोबा ज्यावेळेस ते रेडिओ पकडत आणि त्या रेडिओवर आमची माती आमची माणसं हा एक प्रोग्राम घ्यायचा, ते बघल्यानंतर मला असं वाटायचं की खरंच आपला जो आकाशवाणी आहे तो लोकप्रबोधनाचं कार्य या ठिकाणी केलं गेलेलं आहे. एफएम ही जी संकल्पना आहे ती आधुनिक काळामध्ये आली आहे आणि ते प्रत्येक विभागांना कनेक्ट करण्याचं काम आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की आकाशवाणी ही लोकप्रबोधनाचं कार्य करून राहिलेलं आहे.
2: चला तर ऐकूया सोहेल धोंगडे काय म्हणाला आकाशवाणी बद्दल.
4: आकाशाची वाणी सांगत असे कणसा
3: आणि भरोसा बोलण्याचा संत नामदेव महाराज यांनी आकाशवाणीचा उल्लेख आपल्या अभंगामध्ये केला. यावरून आकाशवाणी हा शब्द केवळ आजचा आधुनिक काळातील शब्द नाही तर तो आधीपासूनच या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे. आकाशवाणी म्हणजे विश्वास, आकाशवाणी म्हणजे विकास. अशीच आकाशवाणीची 90 वर्ष आज स्थापनेला झालेली आहे आणि याच 90 वर्षाचा उत्साह मोठ्या आनंदाने आपण सर्वजण इथे साजरी करत आहोत. लोकरंजनातून लोकप्रबोधनाचं कार्य या 90 वर्षामध्ये आकाशवाणीनं केलेलं आहे. आपली मायभूमी संतांची भूमी आहे. संतांच्या मनांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम हे देखील आपल्या आकाशवाणी माध्यमातून केलं गेलं आहे. मित्रों, आपला भारत देश हा एक कृषी प्रधान देश आहे. आकाशवाणीने शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन निराकरण करण्याचं काम हे देखील आपल्या आकाशवाणीने केलेलं आहे. एक अनोखा आवाज जो आकाशातून येतो तो सर्वांना आश्चर्यकारक होता, पण तो अनोखा आवाज एक विश्वासाचं माध्यम बनलं जनसामान्यांसाठी आणि हे माध्यम ते म्हणजे आकाशवाणी. आरोग्य संबंधित, शिक्षणा संबंधित बातमी या सर्व संदर्भात आपण आकाशवाणीला विश्वासात घेतो, आकाशवाणी विश्वास करतो. आकाशवाणीने आपल्या सर्वांना बघितलं तर आपल्याला लोकरंगणातील लोक प्रबोधन घडून आणलं आणि या आकाशवाणी ही केवळ एक प्रसार माध्यम नाही तर लोक प्रबोधनाचं माध्यम म्हणून आज आपल्या सर्वांसमोर आलेलं आहे.
2: जाणून घेऊया कुणाल पिंपळकर यांचे विचार आकाशवाणी बद्दल.
4: त्यांचा कशा प्रकारे आपण वापर करायला हवा, नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली अशा खूप साऱ्या गोष्टींचा वापर केला. कधी कधी कोणत्या गावात जाऊन त्यांच्यासोबत बातचीत करत अशा प्रकारचा लोक प्रभाव होतो का आकाशवाणी.
1: या उपक्रमाबद्दल मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि आकाशवाणीच्या संदर्भात आपलं मनोगत व्यक्त केलं. या आहेत चंद्रपूर आकाशवाणीच्या स्थानिक कार्यालय प्रमुख आणि सहाय्यक केंद्र अभियंता संध्या किल्नाके.
5: आज आपण आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल छात्रवीर संभाजी राजे प्रशासकीय महाविद्यालय यांनी आणि आकाशवाणीने संयुक्त विद्यमाने घडून आणलेल्या एका प्रोग्रामला एकत्रित आलेल्या. इथे माझ्यासमोर मला भावी आयुष्यातले कलेक्टर दिसत आहेत, कमिशनर दिसत आहेत, महसूल अधिकारी दिसत आहेत. तर या सगळ्यांना मी खूप खूप अभिनंदन करते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते पुढील वाटचाली. 1936 पासून जे आकाशवाणीला एक सरकार मान्य प्राप्ती मिळाली होती आणि इंडियन ब्रॉडकास्ट सर्व्हिस म्हणून किंवा भारत सरकारचं लोकसेवा प्रसारक म्हणून रेडिओ सुरू झाला त्याला 90 वर्ष पूर्ण होते. पूर्वी रेडिओ हेच एक माध्यम होते मनोरंजनासाठी आणि विविध माहिती बातम्या म्हणा किंवा सगळीच माहिती पुरवण्यासाठी. आता जसे तुमच्या हातात मोबाईल गॅझेट आहे किंवा टीव्ही आहे असं त्यावेळेला नव्हतं. एक मात्र साधन मनोरंजनाचं असेल तर एक सिनेमा आणि त्यानंतर हे लोकांपर्यंत जे पोहोचायचं ते हे रेडिओ हे एक माध्यम होतं. तर रेडिओवरनं माहितीपर सर्वच म्हणजे ऍग्रिकल्चर, कृषी विषयक माहिती, बातम्या आणि मनोरंजनाचे जे काही गाणे वगैरे ते ऐकायला मिळायचे. तुमचे आई वडील किंवा माझे आजोबा यांनी त्यावेळेला रेडिओ ऐकला असेल. आता आमच्या घरातही टीव्ही नव्हता. टीव्ही हा 1982 वगैरे मध्ये घरोघरी टीव्ही आला. त्या अगोदर आकाशवाणीचाच आकाशवाणीवरनं सगळी माहिती मिळायची. म्हणजे आकाशवाणी हे असं एक माध्यम आहे की किती मोठ्या संकट काळी सुद्धा आकाशवाणीवरून त्या संकटाची माहिती आणि सगळ्या लोकांना पब्लिकला अवेअर करण्यासाठी सुद्धा रेडिओ हे एक अतिशय प्रभावशाली माध्यम आहे. घरोघरी आपण लोकांना ती माहिती पुरवू शकतो. संकटकालीन म्हणा, कालीन परिस्थितीत म्हणा किंवा युद्धजन्य परिस्थितीत रेडिओ हे एक अतिशय प्रभावशाली माध्यम आहे. क्रिकेटच्या सुद्धा कॉमेंट्री ऐकायला रेडिओ लोक आवडीने ऐकायचे. आताही टीव्ही म्हटलं तर टीव्हीच्या समोर बसायला लागतं आपल्याला आपली सगळी कामं सुरू. पण रेडिओ हे एक असं आहे की आपण कामं करता करता सुद्धा रेडिओ ऐकू शकतो. रेडिओवरची माहिती आपल्या कानी पडत राहते. आपण रेडिओवरील गाणे ऐकता ऐकता आपली कामं सुद्धा करू शकतो. विशेषतः ज्या गृहिणी आहेत आणि ज्या कामकाज गृहिणी आहेत ऑफिसला जाणाऱ्या नोकऱ्या

0: रेडिओवरचे कार्यक्रम ऐकतायत का ते आपल्या हातांना काम घरी आटवतात आणि ते वरून जसं रेडिओच्या पेक्षा फिक्स वेळ असतात या वेळेला बातमी असेल त्यावेळेला गाणी ते जाऊन त्यांना इतकं ते पाठ झालेलं आहे आता 9 वाजले म्हणजे बातम्यांची वेळ आहे म्हणजे आता आपल्या भरभर काम करून आपल्याला ऑफिस गाठायला त्यांना ती मदत होत तर असा हा राजेशाही ठाकरे रेडिओचा जो होता आणि अजूनही रेडिओचे प्रकार म्हणजे आधी एएम अँप्लिट्यूड मॉड्युलेशन आणि एफ एम जे ऐकता तुम्ही ते फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आमचं आकाशवाणी केंद्र चंद्रपूर ऐकायचं म्हटल्यावर आमच्या इथे जे ट्रान्समीटर आहे त्या माध्यमाच्या थ्रू तुम्हाला ते ऐकूये आणि इंटरनेटच्या थ्रू तुम्ही दिल्ली काय औरंगाबाद काय कुठलेही कलकत्ता काय कुठलंही रेडिओ स्टेशन तुम्ही आज ऐकू शकता इतकं कॉम्पॅक्ट गॅजेट तुमच्या हातात मोबाईलच्या द्वारा प्राप्त झालेलं आहे. आकाशवाणीचं हे ब्रीदवाक्यच आहे की बहुजन हिता आहे बहुजन सुख त्यामुळे सर्वसामान्य जनतेला उपयोगी पडणारे आणि त्यांच्या प्रगतीचे त्यांच्या उपयोगाचे जे जे प्रकल्प असतात तसे कार्यक्रम आकाशवाणीवरून राबवले जातात तर अशा प्रकारे आमच्या आकाशवाणीची पूर्ण यंत्रणा असते. मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते तुमच्या पुढील वाटचालीं करता.
1: विद्यार्थ्यांमध्ये वाचन आणि अभ्यासाची आवड वाढावी यासाठी अशा स्पर्धा महत्वाच्या आहेत असं मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप चौधरी यांनी व्यक्त केलं.
2: आज आकाशवाणी चंद्रपूर आणि आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आयोजित आकाशवाणीला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं होत असलेल्या या 2 स्पर्धांच्या कार्यक्रमात मी सगळ्यात पहिल्यांदा आकाशवाणीला धन्यवाद देईन की आपण या कार्यक्रमासाठी आमच्या महाविद्यालयाची निवड केली. आकाशवाणीने प्रबोधनाचं खूप मोठं काम केलेलं आहे केवळ मनोरंजनाच्या दृष्टीनं नव्हे तर मनोरंजनातून प्रबोधनाचं काम केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आमच्या विद्यार्थ्यांना आज आकाशवाणीच्या विषयी या ठिकाणी बोलायला मिळणार आहे हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. 2008 मध्ये सर हे महाविद्यालय आम्ही या ठिकाणी सुरू केलं आणि गेल्या 17 वर्षाचा आमचंही महाविद्यालयाचा अत्यंत चांगला प्रवास या ठिकाणी राहिलेला आहे. अनेक विद्यार्थी या ठिकाणून घडून गेले काही विद्यार्थी प्रशासकीय सेवेत गेले काही विद्यार्थी एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये नाही वेगवेगळ्या सेवांमध्ये आहे जे सेवेमध्ये जाऊ शकले नाही तेही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचं चांगलं नावलौकिक मिळवत आहे म्हणजे आम्हाला फार आनंद आणि अभिमानही आहे की आम्ही जे काही 15-16 वर्ष मेहनत घेतली त्याचं एक चांगलं फळ या ठिकाणून आम्हाला मिळते आहे या विद्यार्थ्यांच्या रूपानं. आपण हे महाविद्यालय निवडल्यामुळे आज विद्यार्थ्यांना एक वेगळा अनुभव पण या निमित्ताने येईल. आकाशवाणीला एक मुलाखत पण या महाविद्यालयाच्या माहितीबद्दलची खूप वर्ष अगोदर घेतली होती आणि ती मुलाखत ऐकून पण आमच्याकडे 2-3 ऍडमिशन झाल्या होत्या. तर आकाशवाणीचा आमच्या महाविद्यालयाशी तसा चांगला संबंध आहे. आमच्या अनेक पूर्ण अनेक कार्यक्रमांमध्ये आकाशवाणीच्या काही अगोदर पण सहभागी झालेले आहे तर असा एक चांगला संबंध आहे आणि आपण एक चांगला कार्यक्रम या निमित्तानं आमच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने आपलं स्वागत करून आभारही व्यक्त करतो.
1: आकाशवाणीचे योगदान युवा पिढीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे असं मत चंद्रपूर आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम प्रमुख उमेश दुपारे यांनी या प्रसंगी व्यक्त केलं.
3: आकाशवाणीच्या वतीनं तुमचं स्वागत करतो. तुमचं प्रिपरेशन चांगलं सुरू असेल अशी अपेक्षा पण करतो कारण की मी आता स्टॅटिंग बघितली इंटरेस्टिंग मी त्या तिथे बसून चांगला अभ्यास करत असं मुलांसाठी 24 तास राहिले आणि मुलींसाठी लिमिटेड आहे कारण की त्यांना त्यांचा हॉस्टेल बाहेर हा जो कार्यक्रम आहे 90 वर्षाचा याचा एक मोठा उद्देश आहे की यूथ आउटरीच झाला पाहिजे विक्रम युगांपर्यंत आकाशवाणीची पोहोच. जे आकाशवाणी काय करतं जे तुम्ही प्रिपेअर करता ना तुम्ही आता यूपीएससी साठी प्रिपेअर करता किंवा एमपीएससी साठी किंवा बाकी एसएससी तर तुम्हाला चालू घडामोडी या सगळ्या तुम्हाला रिलेटेड करतात जसं वित्त असेल अर्थ अर्थशास्त्र असेल किंवा इंडियन पॉलिटी असेल हिस्ट्री असेल कल्चर असेल आर्ट असेल या सगळ्या गोष्टी आकाशवाणी आकाशवाणी त्याची माहिती मिळते. तर तुम्ही आकाशवाणी ऐकत राहा. मोबाईल असेल ना सगळ्यांकडे तर मोबाईल असेल तर तिथे न्यूज ऑन एआर ऍप असतो. आकाशवाणीच्या बातम्या ज्या असतात त्या सगळ्यात तुम्हाला फायदेशीर ठरतील तुमच्या प्रिपरेशन होतं. तर आकाशवाणीच्या बातम्या ऐका इंग्लिश असो हिंदी असो

0: जब प्रिपरेशन मध्ये कोणती स्कीम आली, गव्हर्नमेंटची कसा इम्प्लिमेंट करण्यात येत आहे, मागची स्कीम कोणती होती, या सगळ्या गोष्टी आर्ट अँड कल्चर हिस्ट्री सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळेल. तर तो ऍप तुम्ही सर्वांनी आवर्जून डाऊनलोड करावा अशी आमची इच्छा आहे आणि तुम्ही सगळे चांगलं कराल ही अपेक्षा करतो. धन्यवाद. ऑल द बेस्ट.
1: 90 वर्षांचा प्रवास पूर्ण करूनही आजही प्रत्येक घराशी नाळ जपणारं माध्यम म्हणजे आकाशवाणी.
2: ज्ञान, संस्कार, संस्कृती आणि जनजागृतीचा आवाज पुढील अनेक वर्षे असाच घुमत राहो.
1: आकाशवाणीला 90 वर्षपूर्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा. तर श्रोतेहो, आजचा हा विशेष कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.
2: तोपर्यंत ऐकत रहा ज्ञानाचा, संस्कारांचा आणि विश्वासाचा स्वर
1: आकाशवाणी. नमस्कार.

आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आकाशवाणी चंद्रपूर केंद्र आणि छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालयाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रम युवा शक्ती आणि आकाशवाणी. निवेदन होतं हेमंत शेंडे आणि अर्चना चौधरी यांचं. तांत्रिक सहाय्य राजन देशभ्रतार, किशोर वसाके आणि सतीश धुर्वे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते उमेश दुपारे. निर्मिती होती आकाशवाणी चंद्रपूर केंद्राची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
3: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढं काय?
4: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाही तर तू तुझं पाय.

0: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
1: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
0: प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
1: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
2: करिअरच्या नव्या दिशा.
3: श्रोतेहो एक निवेदन ऐका. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन खरेदीबाबतचे प्रस्ताव सादर करण्याबाबत. श्रोतेहो सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य क्रीडा आणि विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय अन्वये अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकाचे सबळीकरण आणि स्वाभिमान योजना सुरू करण्यात आलेली असून या योजनेत सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय अन्वये सुधारणा करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना कायमचे उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध व्हावे तसंच त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा म्हणून त्यांना कसण्याकरिता 4 जिरायती तसंच 2 बागायती जमीन खरेदी करून उपलब्ध करून द्यायची आहे. तरी जिल्ह्यातील गैर आदिवासी कुटुंबांकडून शेतजमीन खरेदी करायची असल्यानं विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांकडून 2025-26 करिता अर्ज मागविण्यात येत आहे. जिरायत जमीन 4 आणि बागायती जमीन 2 विक्री करण्यास तयार असल्यास संमतीपत्रासह पटवारी साझानिहाय अर्ज सादर करावेत. जमिनीचे दर हे प्रचलित शासकीय दरानुसार निश्चित करण्यात येतील तसंच वाटाघाटी करून जिल्हास्तरीय समितीद्वारे मूल्य निश्चित करण्यात येईल. अर्जासोबत जमिनीचा 7-12 गाव नमुना, 8 परिसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची थकबाकी तसंच कर्ज बोजा नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र, अर्जदाराचे कुटुंबातील सख्खे भाऊ पत्नी मुले यांचे जमीन विकण्यासंबंधी ना हरकत आणि संमती प्रमाणपत्र, विक्रीच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याची मोजणी विभागाचे टाचण आणि नकाशासह अहवाल, शेतजमीन विक्री प्रस्ताव समितीने खरेदी करणे बंधनकारक असणार नाही. जमिनीच्या खरेदी प्रक्रियेमुळे कोणतीही नुकसान भरपाई मागणार नसल्याबाबत तसेच जमिनीबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये वाद सुरू नसल्याबाबतचे संबंधित शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे 100 स्टॅम्प पेपरवर शपथपत्र आणि हमीपत्र जोडण्यात यावे. सदर प्रस्ताव सहायक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये पाठविण्यात यावे तसंच प्रत्यक्ष दिनांक 31/5/2026 संपर्क साधावा असं सहायक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर यांनी आवाहन केलेलं आहे. निवेदन संपलं.

103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता विश्व. अच्छा कार्यक्रम

0: कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गुलमोहर याविषयी प्रीती लांजेवार यांचं मनोगत आणि त्यानंतर वैजंती गहुकार यांचं कविता वाचन.
1: मैत्रिणींनो, श्रोते हो, नमस्कार. वनिता विश्व या कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

करणारा वसंत आपला संदेश देतो की प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता हसत राहा, जीवनाचा प्रत्येक क्षण साजरा करा. पानांची नाजूक सळसळ, कोकळीचे मधुर कुंजन शीळ घालत फिरणारा बेधुंद रानवारा, ही सारी सारी वसंताची सुंदर रूप. ही सारी सुंदर रूप डोळ्यात साठवताना सृष्टीचं सौंदर्य डोळे दिपून टाकतं. श्रोते हो, या काळात साऱ्यांचीच बाग फुलांनी अगदी बहरली असते. गडद हिरव्या नाजूक पानांमधून पांढऱ्या शुभ्र छोट्या मोठ्या गुलाबांचा ताटवा अगदी

हैराण कर झालेलं मानवी जीवन, पण त्याच वेळी वसंत येतो, मनाला आलेली सारी मरगळ झटकून टाकतो. रणरण त्या उन्हातही झाडांना बहर देणारा, सुगंधाची उधळण करीत मनाला छानसा गारवा देणारा.

डोळे दिपून टाकत. श्रोते हो, या काळात साऱ्यांचीच बाग फुलांनी अगदी बहरली असते. गडद हिरव्या नाजूक पानांमधून पांढऱ्या शुभ्र छोट्या मोठ्या गुलाबाचा ताटवा अगदी उठून दिसतो. ताट मानेने उभा रेखीव निशिगंध मुक्तपणे सुगंधाची उधाण करतो. आबोली गच्च बहरते. नेहमीच हसतमुख असलेली पांढरी गुलाबी साधी सुधे सदाफुली छान फुलते. साऱ्या कुंभटाला आपल्या गर्द गुलाबी पांढऱ्या केशरी रंगाच्या फुलांनी लपेटून टाकणारी बोगनवेल तर अगदी वेडावून टाकते. हो ना मैत्रिणींनो, अंगभर फक्त फुलांनीच मोहरलेला चाफा दिसून येतो. फुलांचीच नाही तर इतर झाडेही छान मोहरलेली दिसतात. आता बघा ना, दूरवरच्या कडुलिंबाच्या झाडावर आपण लक्ष केंद्रित करूया. पानांसोबत पांढऱ्या नाजूक फुलांनी गोजीर दिसणार हे कडुलिंबाचं झाड. या सगळ्यांसोबत सगळ्यांहून निराळा दिमागदार डौलदार लाल केशरी फुलांनी फक्त फुलांनीच डवरलेला गुलमोहर आपण बघत असतो. शीतल गारवा तृप्तता देणारा आयुष्यातला उभारी देणारा वसंतराजा गुलमोहर. कधी कधी बघा ना मैत्रिणींनो, निसर्गात घडणाऱ्या काही मोहक गोष्टी आपल्याला खूप सुखाचे क्षण आपल्या उंजळीत सहजपणे देऊन जातात. नेहमीप्रमाणेच वसंत ऋतूत गुलमोहर फुलायला सुरुवात होते. लाल केशरी फुलांनी तो छान बहरतो हे पाहून छानशी गिरकी घ्यावीशी वाटते. मैत्रिणींनो, गुलमोहर जणू स्पर्शाने सांगतो की बघ, एवढं घाव सोसूनही आणि राग द्वेष कटुता सारं विसरून मी कसा ठामपणे उभा आहे. मैत्रिणींनो, सध्या वैशाख महिना सुरू आहे आणि वैशाखात तर आपण बघतोच की गुलमोहरचे हिरवे हिरवे कंच पानं गळून पडतात आणि गुलमोहर दिसतो तो पिवळा केशरी या रंगांनी बहरलेला. मैत्रिणींनो, वैशाख महिना आला की हे चित्र आपल्याला नक्कीच दिसतं. आपल्याला निसर्ग खरच खूप शिकवून जातो. त्याच्या उलण्याची आतुरतेने आपण वाट बघत असतो. बहावा गुलमोहर सदैव छान फुललेला दिसतो तो याच महिन्यात म्हणजेच वैशाख महिन्यात. गुलमोहर फुलतो बहरतो आणि त्याच्या फुलण्याने आपण सुखावतो देखील. आपल्या दुःखाच्या मनावर गुलमोहर हळूच फुंकर घालतो. मनातलं न सांगता तो सार समजून घेतो समावून घेतो. ग्रीष्माचा दाह शीतल होऊन जातो. आयुष्य फुलफाकरासारखं भिरभिर उडू लागतं. चैतन्यमय होऊन जातं. जसा अलगत येतो तसाच अलगत निघूनही जातो. सुखावलेलं शांतावलेलं मन पुन्हा एकदा वेडपिस होत सैरभर होत त्याच्या भेटीसाठी आतुरत. त्याच वेळी अदृश्य रूपात तो सांगत असतो, घाबरू नकोस बरं, मी पुन्हा येणार आहे आणि अदृश्य रूपात नेहमीच तुमच्या सोबत राहणार आहे. श्रोते हो, मैत्रिणींनो, गुलमोहर ओल्या तरल स्वच्छंद भावांचे हळव्या मनाला आपल्या लाल केशरी कवेत बेधुंद करणारा अबोल असूनही खूप काही सांगून जाणारा धगधगत्या उन्हाच्या झळांना न जुमानता मोठ्या दिमाखात उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्यांचे स्वागत हसतमुख करणारा मनाचा हिंदोळा झुलवणारा आल्या सौंदर्याचा साज लिहून घायाळ करून मनाला भुरळ घालणारा हा गुलमोहर आपल्या लाल केशरी फुलांच्या पायघड्या सर्वांसाठी घालत असतो. आपल्या मनाच्या कोंदणात कायम स्वरूपी राहतो. एप्रिल आणि मे महिन्यात तर याचं फुलणं अंगोपांगी बहरलेलं आपल्याला दिसतं. वाऱ्याला आलिंगन देऊन त्याच्याशी गुज गोष्टी करणारा त्याच्या स्पर्शाने मोहरणारा हा गुलमोहर किती मनमोहक. गुलमोहरच्या बहरलेल्या झाडाकडे बघितलं ना तर आयुष्यातल्या संकटांना न घाबरता न खसता नेहमी हसत राहा असा सांगणारा हा बहरलेला गुलमोहर हा सहनशीलतेचा कानमंत्र देणारा आपला सर्वांचाच आवडता गुलमोहर. तर मैत्रिणींनो, या गुलमोहर विषयी मी इतकं का बोलते माहितीये, कारण आजच्या वनिता विश्व या कार्यक्रमात आपण प्रीती लांजेवार यांचं मनोगत ऐकणार आहोत, गुलमोहर.

तप्त उन्हाच्या झळा सोसून निसर्ग सारा कोमेजला, लाल केशरी फुलात न्हावून गुलमोहर मात्र सजला. निसर्गाच्या अफाट किमयेमध्ये वृक्षांना महत्वाचे स्थान आहे. जेव्हा कडक उन्हाळा सुरू होतो आणि सृष्टीतील इतर झाडे कोमेजलेली दिसतात, त्यावेळी अचानक आपल्या डोळ्यांसमोर रंगाची उधळण करणारा एक वृक्ष उभा राहतो, तो म्हणजे गुलमोहर. अहो, वैशाख वणव्यातही स्वतःच्या सौंदर्याने दिमाखात उभा असणारा गुलमोहर तुम्हा आम्हा सर्वांचेच परिचय असा आहे. साधारणतः एप्रिल ते जूनच्या रणरणत्या उन्हात लाल केशरी फुलांनी हा वृक्ष बहरतो. या वृक्षाची उंची 6 ते 12 मीटर पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्तही असू शकते. याची रचना ही छत्रीसारखी असते, जी भरपूर सावली देते. या वृक्षाची पाने अतिशय नाजूक पिसांसारखी आणि संयुक्त असतात. नाजूक हिरवी इवली पाने जणू पाचूची पालवी नटली. वाऱ्याच्या एका मंद झुळकीने हिरवी नक्षी अंगणी सांडली. गुलमोहराला लाल केशरी रंगाची फुले येतात, त्यात थोडाफार पिवळसर रंगाची छटाही असते. तसेच या फुलातील एक पाकळी पांढऱ्या लाल नक्षीदार रंगाची असते. गुलमोहराच्या फुलाच्या सौंदर्याचे वर्णन काय सुंदर करण्यात आले आहे. 5 पाकळ्यांचे कोमल लेणी निसर्गाचे हे सुंदर देणी. 1 पाकळी पांढरी पिवळी जणू चांदण्यांची उमललेली कळी. या वृक्षाला शेंगाही लागतात. त्या लांब गडद तपकिरी आणि कडक असतात. उन्हाळ्याच्या कडक उन्हात सावलीची आणि सौंदर्याची उधळण करणारा हा वृक्ष स्वर्ग का फूल म्हणून ओळखला जातो. खरे तर हा गुलमोह स्वतःच्या छटा 4 दिशांनी पसरवत असतो. रसिक हो, गुलमोहर म्हणजे केवळ एक वृक्ष नाही तर उन्हाळ्याचा रंगीत उत्सवच आहे. गुलमोहर, आहा, अहो, आपल्या मोर पिसाप्रमाणे पसरलेल्या पानांनी सज्ज जणू येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना सावली देण्यासाठी. एकीकडे अंगाची लाहीलाही करणारं ऊन आणि दुसरीकडे थकलेल्या मनाला गारवा तसेच डोळ्यांना सौंदर्याची मेजवानी देणारा गुलमोहर म्हणजे निसर्गाचा अलंकारच जणू. गुलमोहराचा विस्तार बराच असतो, त्यामुळे हे झाड उत्तम छाया देते. रंगांनी नटलेला गुलमोहर रस्त्याच्या दुभाजकांवर लावला की सौंदर्यीकरण अधिकच वाढते. या झाडाचे बरेच औषधी उपयोग आहेत. ह्याच्या पानांपासून काढलेले तेल बुरशीनाशक म्हणून वापरले जाते. पारंपरिक औषधांमध्ये या झाडाची साल आणि पानांचा काढा पोटाच्या विकारावर किंवा जुलाबावर उपचार म्हणून वापरला जातो. गुलमोहराच्या फुलांचा अर्क त्वचेचा दाह कमी करण्यासाठीही वापरला जातो. अहो, एवढेच नाही तर हा वृक्ष नायट्रोजन जमिनीत शोषून घेतो, ज्यामुळे जमिनीचा कस वाढतो. याची गळून पडलेली पाने जमिनीत कुजून उत्तम नैसर्गिक खत तयार होते. लहानपणापासूनच मला गुलमोहराचे आकर्षण आहे. उन्हाळ्यात याची फुले उगवायला लागली की आपोआपच त्याकडे लक्ष वेधले जायचे. कॉलनीत प्रवेश घेताच रस्त्याच्या कडेने गुलमोहर सजलेला दिसायचा. माझ्या लहानपणी शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की अनेक वेगवेगळे खेळ आम्ही खेळत असू. त्यावेळी दुपारचा वेळ खूप मोठा वाटायचा, त्यामुळे दुपारी सर्व बालमित्रमैत्रिणी वेगवेगळे उपक्रम करत होतो. गुलमोहराची फुले आणि शेंगा म्हणजेच आमच्यासाठी नैसर्गिक खेळणी असायची. गुलमोहराच्या फुलांची कोंबडा झुंज अनेकांना आठवत असेल. फुलाची न उघडलेली कळी घेऊन त्यातील पुंके सर बाहेर काढले जातात. मग फुलांचे हे आकडे एकमेकात अडकवून ते ओढतात. ज्याचा आकडा तुटला तो हरतो आणि ज्याचा टिकतो तो जिंकला, असा तो मजेदार खेळ असायचा. या झाडात शेंगाचा खेळणीतील खुळखुळा म्हणून उपयोग आम्ही करत होतो. त्यातून येणारा खळखळ असा आवाज लहान मुलांना आवडतो. गुलमोहराच्या लाल पाकळ्या आपल्या नखांवर चिकटवून नेल पॉलिश लावल्याचा आनंद आम्ही घेत होतो. या पाकळ्या नैसर्गिकरित्या थोड्या चिकट असल्याने नखांवर त्या सहज बसतात.

नमस्कार रसिक श्रोते हो, ऊन फारच तापलेले आहे हो ना। यावर्षी उन्हाळा जरा लवकरच जाणवायला लागला आहे। दुपारी 12 पर्यंत रस्ते अगदीच तापायला लागले आहेत। दुपारी रस्त्याने शांतता ही वाढायलाही लागलेली आहे। एवढ्या कडक उन्हातही रस्त्याच्या कडेला नजर जाताच लाल केशरी फुलांनी नखशिखांत बहरलेला गुलमोहर आपले लक्ष वेधून घेतो।

अशा प्रकारे बालपणीतल्या खेळण्यातला गुलमोहर मला तरी आजही खूप आकर्षक वाटतो. आज सिमेंटच्या जंगलात लाल केशरी फुलांचा बहर असलेला गुलमोहर म्हणजे रस्त्यांना जिवंतपणा देणारा देवदूतच म्हणावा लागेल. दाट हिरव्या पानांची सावली आणि फुलांचे सौंदर्य रस्त्यावरच्या प्रवाशांचा थकवा पळवून लावतो. कडक तापलेल्या उन्हात रस्त्याच्या कडेवरच्या त्या गुलमोहराची सावली म्हणजे एसीच्या थंडाव्यापेक्षाही लाखमोलाचा आधार वाटतो एखाद्या थकलेल्या जीवाला. वाऱ्याच्या एका मंद झुळकेसोबत ज्यावेळी त्याच्या लाल केशरी पाकळ्या अंगावर पडतात त्यावेळी प्रवासातला सगळा थकवा नाहीसा होतो. तो रस्ता, प्रवास आणि गुलमोहर हे समीकरणच वेगळं असतं. गुलमोहर हा तुम्हा आम्हा सर्वांच्याच कुठे ना कुठे आठवणीतला, स्मरणातला आहे. चला तर मग जेव्हा तुम्ही घराबाहेर पडाल तेव्हा तुमच्या सोसायटीच्या, कॉलनीतल्या किंवा गार्डनमधल्या त्या कोपऱ्यावरच्या गुलमोहराकडे एक नजर नक्कीच बघा. बघा आणि अनुभवा काही आठवणी ताज्या होतात का ते, आणि निसर्गाच्या या जादुई किमयेचा आनंद घ्या. धन्यवाद.

0: तर मैत्रिणींनो, आत्ताच आपण या मैत्रिणीचं मनोगत ऐकलं. चला तर आता कवितांचा आनंद घेऊया. आपली मैत्रीण वैजयंती गहुकार या योग शिक्षिका आहेत आणि उत्तम कवयित्री देखील आहेत. चला तर त्यांच्या स्वरचित कवितांचा आनंद घेऊया.
1: नमस्कार, मी सौ वैजयंती विकास गहुकर, योग शिक्षिका कवयित्री. माझी एक स्वरचित कविता मी आज आपल्या समोर सादर करते. या कवितेबद्दल सांगायचं झालं तर आपल्या आईचे आपल्यावर कितीतरी ऋण असते, ते आपण काहीही केलं तरी फेडू शकत नाही. यावरच मी ही कविता सादर केलेली आहे. कसे फेडू ऋण तुझे आई, कवितेचं शीर्षक आहे. कविता सादर करते. कसे फेडावे ऋण तुझे आई, दिलीस ममता भरभरून. कसे फेडावे ऋण तुझे आई, दिलीस ममता भरभरून. तुझ्या पोटी जन्म आमचा झालो आम्ही भाग्यवान. तुझ्या पोटी जन्म आमचा झालो आम्ही भाग्यवान. दिसले जग हे सुंदर तुझ्या उदरातून. दिसले जग हे सुंदर तुझ्या उदरातून. वाहिल्या धारा तुझ्या त्या कोमल नयनातून. वाहिल्या धारा तुझ्या त्या कोमल नयनातून. तुझ्या प्रेमाची भरपाई किती करावी आणि कशी आई. तुझ्या प्रेमाची भरपाई किती करावी आणि कशी आई. लेखलावर तुझे ऋण अपार होऊ शकत नाही आम्ही उतराई. लेकरांवर तुझे ऋण अपार होऊ शकत नाही आम्ही उतराई. गोळा ओल्या मातीचा दिला त्याला आकार. गोळा ओल्या मातीचा दिला त्याला आकार. घडवून संस्कारी ही काया स्वप्न केले साकार. घडवून संस्कारी ही काया स्वप्न केले साकार. स्वप्न केले साकार. सारा शब्दांचा हा खेळ. कवी जेव्हा आपल्या कविता करतो तो वेगवेगळ्या शब्दांना पूर्ण एकत्र गुंफून आपली कविता तयार करतो किंवा लेखन करतो. तर त्याच्या मनात ह्या वेगवेगळ्या शब्दांचा हा खेळ चालत असतो. यावरच ही माझी कविता मी सादर करते. मनात खेळ चालतो वेगवेगळ्या भावनांचा. मनात खेळ चालतो वेगवेगळ्या भावनांचा. कवी रचतो कविता भंडार त्यात शब्दांचा. कवी रचतो कविता भंडार त्यात शब्दांचा. शब्दात काही मांडले काही शब्दा विनकळले. काही शब्दात मांडले काही शब्दा विनकळले. शब्द शब्दात गुंफुनी मी शब्दावर भाळले. शब्द शब्दात गुंफुनी मी शब्दावर भाळले. दोन शब्दांचे प्रेम तीन शब्दांचा विरह.

शब्दांचे प्रेम, तीन शब्दांचा विरह, हा खेळ सारा शब्दांचा मनात याचा संग्रह, हा खेळ सारा शब्दांचा मनात याचा संग्रह। नयनात उतरुनी शब्दांनी शब्दावर केली मात, नयनात उतरुनी शब्दांनी शब्दावर केली मात, शब्द संपले जेव्हा वाहती झाली अश्रूंची वाट, शब्द संपले जेव्हा वाहती झाली अश्रूंची वाट। सारा खेळ शब्दांचा अर्थ त्यात जीवनाचा, सारा खेळ शब्दांचा अर्थ त्यात जीवनाचा, दडून बसले हृदयात ठाव त्यात कवी मनाचा, दडून बसले हृदयात ठाव त्यात कवी मनाचा, ठाव त्यात कवी मनाचा। हा सगळा शब्दांचा खेळ मी या कवितेत आपल्या पूर्णपणे मांडलेला आहे। तर अशी ही माझी कविता आहे, सारा शब्दांचा हा खेळ। माझी कविता मी सादर करते। पुढली कविता आहे माझी आठवणी मनातल्या। हे एक अष्टाक्षरी काव्यलेखन आहे। आपल्या मनात ज्या साचलेल्या ज्या आठवणी असतात त्या कधी ना कधी आपल्याला आठवतात, आणि त्या आठवणी आपण आपल्या मनात आणतो किंवा त्या कागदावर लिहिण्याचा प्रयत्न करतो। तर कवी किंवा लेखक हा आपल्या शब्दातून किंवा आपल्या लेखणीतून तो मांडण्याचा प्रयत्न करतो। तर मी आपल्या आठवणी मनातल्या ह्या कवितेतून इथे आपल्या ह्या कवितेत मांडलेला आहे। पहाटेचा गार वारा गोड गुलाबी गारवा, पहाटेचा गार वारा गोड गुलाबी गारवा, वाऱ्यासंगे तो फिरतो जणू नभात पारवा, वाऱ्यासंगे तो फिरतो जणू नभात पारवा, कधी होऊन फिरतो उन्हाळ भेदुंद वारा, कधी होऊन फिरतो उन्हाळ भेदुंद वारा, सावली होऊन तुरे खेळतो हा खेळ सारा, सावली होऊन तुरे खेळतो हा खेळ सारा। प्रीतीचा बग गारवा हा काळ झाला छेडते, प्रीतीचा बग गारवा हा काळ झाला छेडते, आठवणी तुझ्या साऱ्या स्मरणात माझ्या येते, आठवणी तुझ्या साऱ्या स्मरणात माझ्या येते। मनमोहक रूपाला पाहुनी जीव भाळला, मनमोहक रूपाला पाहुनी जीव भाळला, कृष्ण मेघ हा सावळा चोहीकडे तो दाटला, कृष्ण मेघ हा सावळा चोहीकडे तो दाटला, चोहीकडे तो दाटला। धन्यवाद। माझी समोरची कविता आहे, शीर्षक आहे आठवते का तुला। आठवते का तुला ह्या कवितेत मी आपल्या या कवितेमध्ये न कळत कळत जे निष्ठून गेलेले प्रेमाचे काही क्षण आहे ते याच्यामध्ये मी मांडलेले आहे। आपले जेव्हा स्वप्न पूर्ण होत नाही किंवा डोळ्यात ते स्वप्न आपल्या राहते, तेव्हा ते आपल्या शब्दरूपी कवितेतून ते बाहेर पडते। तर असे जे विषय आपल्याला येतात त्यावर अनेक कविता रचल्या जातात, त्यावरच ही एक कविता आहे, आठवते का तुला। आठवते का तुला झुकलेल्या त्या माझ्या नजरा, आठवते का तुला झुकलेल्या त्या माझ्या नजरा, हवा हवा सा तो तुझा स्पर्श प्रेमाचा सुखावणारा, आठवते का तुला झुकलेल्या त्या माझ्या नजरा, हवा हवा सा तो तुझा स्पर्श प्रेमाचा सुखावणारा। तू माझ्यात मी तुझ्यात हरवण्याचे स्वप्न पाहिले, तू माझ्यात मी तुझ्यात हरवण्याचे स्वप्न पाहिले, कळत न कळत निष्ठून प्रेमाचे विहंग आकाशी उडाले, न कळत निष्ठून प्रेमाचे विहंग आकाशी उडाले। डोळ्यात तुझ्या पाहताना शब्द स्तरिता स्तब्ध होते, डोळ्यात तुझ्या पाहताना शब्द सरिता स्तब्ध होते, हळूच तो तुझा स्पर्श होता गोड हसू गालावर खुलते, हळूच तो तुझा स्पर्श होता गोड हसू गालावर खुलते। सजवलेल्या स्वप्नांचा क्षण आठवतो का तुला, सजवलेल्या स्वप्नांचा क्षण आठवतो का तुला।

ला तुझे ते प्रेम शब्द आज फिरने आठवते बघ मला, तुझे ते प्रेम शब्द आज फिरुनी आठवते बघ मला, फिरुनी आठवते बघ मला। धन्यवाद। माझी समोरची कविता आहे, शीर्षक आहे हाक तुला देताना। मनात युद्ध चालते अधुऱ्या स्वप्नांना पाहताना, मनात युद्ध चालते अधुऱ्या स्वप्नांना पाहताना, दुःखाच्या त्या हिंदोळ्यावर एकटीच चालताना, दुःखाच्या त्या हिंदोळ्यावर एकटीच चालताना, आठवणी तुझ्या त्या एकांतात स्मरताना, आठवणी तुझ्या त्या एकांतात स्मरताना, भावनांचा बांध फुटतो डोळ्यातील पाणी टिपताना, भावनांचा बांध फुटतो डोळ्यातील पाणी टिपताना, श्वासात श्वास कोंडला गीत तुझे गाताना, श्वासात श्वास कोंडला गीत तुझे गाताना, हृदय माझे गहिवरले हाक तुला देताना, हृदय माझे गहिवरले हाक तुला देताना, यातना होते जीवाला कायमच विसरताना, यातना होते जीवाला कायमच विसरताना, सावरले मी स्वतःला तुला सोडून जाताना, सावरले मी स्वतःला तुला सोडून जाताना, कल्पनाच करत बसली तू कुठेही नसताना, कल्पनाच करीत बसली तू कुठेही नसताना, विसरले मी स्वतःला हाक तुला देताना, विसरले मी स्वतःला हाक तुला देताना, हाक तुला देताना। माझी समोरची कविता आहे, शीर्षक आहे मृदगंध। हे अष्टाक्षरी काव्यरेखन आहे। जेव्हा पावसाची सर ही जमिनीवर पडते, वसुंधरे लावली चिंब करते, काळे मेघ येतात, तेव्हा जो हा पावसाचा पहिला थेंब जमिनीवर पडतो, तेव्हा जो सुगंध पसरला जातो, तो मृदगंध सगळ्यांना हवा हवासा वाटतो। तर यावरच ही कविता आहे, काळे भोर मेघ येता धरणी झाली बेधुंद, काळे भोर मेघ येता धरणी झाली बेधुंद, पहिल्या या पावसात पसरला मृदगंध, पहिल्या या पावसात पसरला मृदगंध, अंधारातला आसमंत अंतरंग मृदगंध, अंधारला आसमंत अंतरंग मृदगंध, माझ्या जीवाला भावला पावसाचा मृदगंध, माझ्या जीवाला भावला पावसाचा मृदगंध, उन्हाने तापलेल्या या भूमीला करायला थंड, उन्हाने तापलेला या भूमीला करायला थंड, पडल्या पाऊस धारा पसरला मृदगंध, पडल्या पाऊस धारा पसरला मृदगंध, मातीला जेव्हा येतो सुवासिक हा सुगंध, मातीला जेव्हा येतो सुवासिक हा सुगंध, कवी मन माझे होते रमुनी त्यात स्वच्छंद, कवी मन माझे होते रमुनी त्यात स्वच्छंद, दळवळतो त्यात रे तुझ्या प्रीतीचा सुगंध, दळवळतो त्यात रे तुझ्या प्रीतीचा सुगंध, ओल्या झालेल्या मातीला आला बघ मृदगंध, ओल्या झालेल्या मातीला आला बघ मृदगंध, आला बघ मृदगंध। धन्यवाद। माझी समोरची कविता आहे, शीर्षक आहे प्रेमभंग। भुलली रूपाला त्याच्या होता राजा स्वप्नांचा, भुलली रूपाला त्याच्या होता राजा स्वप्नांचा, होईल मी राणी त्याची ध्यास माझ्या मनाचा, होईल मी राणी त्याची ध्यास माझ्या मनाचा, घेतल्या होत्या आनाभाका जीवनात सोबतीच्या, घेतल्या होत्या आनाभाका जीवनात सोबतीच्या, भंगले स्वप्न सारे पाऊस नैनात आसवांचा, भंगले स्वप्न सारे पाऊस नैनात आसवांचा, दुरुनी आता वारे ओसाड वाटा प्रेमाच्या, दुरुनी आता वाटे ओसाड वाटा प्रेमाच्या, थट्टा झाली जीवाची डाव मोडला प्रीतीचा, थट्टा झाली जीवाची डाव मोडला प्रीतीचा, झाली प्रेम दिवानी जपता माळ प्रीती।

0: प्रीतीची झाली प्रेम दिवानी जपता माळ प्रीतीची मंदिरात आता प्रेमाच्या मूर्ती नाही कुणाची मंदिरात आता प्रेमाच्या मूर्ती नाही कुणाची मूर्ती नाही कुणाची धन्यवाद
1: तर मैत्रिणींनो कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे परत आपण भेटणार आहोतच पुढील वनिता विश्व या कार्यक्रमात तोपर्यंत स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या नमस्कार
2: वनिता विश्व या कार्यक्रमात आपण ऐकत होतात गुलमोहर याविषयी प्रीती लांजवार यांचं मनोगत आणि वैजयंती गहुकार यांचं कविता वाचन

0: रक्षा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदे विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
2: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGSS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचं ठिकाण
2: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
1: NBA एग्रीगेटेड
2: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
1: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स चे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
2: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक बालाजी वॉर्ड चंद्रपूर. संपर्क
1: 9209441985. बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी बंगाली कॅम्प मूल रोड चंद्रपूर. संपर्क 9373577

103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 11:35 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम

आपण ऐकलत बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं गीत. जगदीश खेबुळकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हेच माझं माहेर या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीतकार अशोक पत्की.

श्रोते हो, एक निवेदन आहे का? तृतीय पंथीयांसाठी बीज भांडवल योजना या संदर्भात. श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील तृतीय पंथीय व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्यांना स्वयंपूर्ण रोजगार आणि व्यवसायासाठी आर्थिक

सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी बीज भांडवल योजना राबविण्यास शासनानं मान्यता दिली आहे. या योजनेद्वारे तृतीय पंथीयांना विविध लघु उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसंच कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्यावरही भर दिला जाणार आहे. या योजनेत 25,000 ते 2,00,000 रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध असून निधी संरचनेत 45% शासन अनुदान, 50% बँक कर्ज आणि 5% लाभार्थी हिस्सा यांचा समावेश आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याजात 3% सवलत देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी कोणत्याही प्रकारच्या जामीनदाराची तसंच तारणाची आवश्यकता नसल्यामुळं अधिकाधिक लाभार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे दरम्यान असणं आवश्यक असून तो तसंच ती महाराष्ट्र राज्याचा किमान 10 वर्षाचा रहिवासी असावा. तसंच समाज कल्याण विभागानं दिलेले तृतीय पंथीय ओळखपत्र असणं बंधनकारक आहे. सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय चंद्रपूर येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन दूध डेअरी रोड चंद्रपूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केलेलं आहे. निवेदन संपलं.

कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हिरवा चुडा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. जगदीश केवडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं नंदू होनप यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया दे धक्का या चित्रपटातील हे गीत.

आपण ऐकलत दे धक्का या चित्रपटातील गीत, आणि यासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.

103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, मे महिना जरी आपल्याला अतिशय उष्णतेचा दाह देणारा असला तरी रात्रीच्या वेळी मे महिन्यातलं वातावरण अतिशय आल्हाददायक करण्याचा प्रयत्न निसर्गाकडूनच होतो का काय असं वाटायला लागतं. अनेक काजवे रात्रीच्या वेळी आपल्याला स्वयंप्रकाशानं आकर्षित करत असतात. रात्रीच्या अंधारात किंवा पहाटे 3-4 वाजताच्या वेळी आपण जर बघितलं तर हे काजवे स्वतःच्या प्रकाशानं आजूबाजूचा परिसर प्रकाशमान करत असतात. छोटी छोटी दिव्यांची रोषणाई केली असल्याचा भास आपल्याला होतो. मैत्रिणींनो, विशेष म्हणजे हे काजवे जिथे असतात त्या ठिकाणी ते छायाचित्रण करणारे कॅमेरे काम करत नाहीत. हे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद न करता तुमच्या मनात कैद करा असं जणू त्यांना सुचवायचं असतं. तुमच्या फोटोच्या फ्लॅशमुळे काजवे चमकायचं थांबवतात आणि दिसेनासे होतात. अप्रतिम असं काजव्यांचं सौंदर्य अनुभवायचं असेल तर ते प्रत्यक्ष अनुभवायला हवं. त्याचा छायाचित्रण काढायचा प्रयत्न करू नये असं मुद्दाम सांगितलं जातं. हा काजव्यांचा चमचमणारा प्रकाश पूर्ण परिसर चमकून टाकतो आणि काही क्षणासाठी का होईना आपण निसर्गानं निर्माण केलेल्या रोषणाईचा अनुभव घेऊ शकतो. काजवा ही निसर्गाची निर्मिती आहे. काजवामय असलेला परिसर निसर्गनिर्मित रोषणाईनं आपल्याला थोडा वेळ तरी हुरळून टाकतो.

0: मैत्रिणींनो, आज जागतिक कुटुंब दिन. त्यानिमित्त ऐकूया कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. कुटुंब म्हणजे जिथे एकापेक्षा अनेक व्यक्ती एकमेकांची मायेची ऊब अनुभवत असतात, एकमेकांना प्रेम जिव्हाळा लावतात आणि सुख दुःखात खंबीरपणे एकमेकांसाठी उभे राहतात. परिस्थितीनुसार कुटुंब ही संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब असू शकतात, पण कुटुंबामध्ये असलेले सर्वजण नेहमी एकोप्यानं आनंद शोधतात, अनुभवतात आणि पुढच्या पिढीला एक चांगला वारसा देतात. त्यामुळे परस्परांचं प्रेम वाढून नवीन पिढी नक्कीच सुदृढ आणि निश्चिंत जीवन अनुभवत असते. कुटुंब हा समाजाचा गाभा असतो. सुखी कुटुंब उत्कृष्ट समाज निर्माण करतं. त्यासाठीच आज कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर संवाद साधण्यासाठी आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांना. डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे संख्याशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या आणि त्याच महाविद्यालयातून त्या प्राचार्य म्हणून निवृत्त झालेल्या आहेत. एक आवड म्हणून त्यांनी समुपदेशन या विषयाचा निवृत्तीनंतर विशेष अभ्यास केलेला आहे. आज त्यांच्याशी आपण कुटुंब दिनानिमित्त संवाद साधणार आहोत. मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: कुमुद गोरे मॅडम, आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आहे, काय सांगाल?
1: आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन हा 15 मे रोजी साजरा केला जातो आणि तो युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली यांनी तो घोषित केलेला आहे. 1993 सालापासून हा साजरा केला जातो. या कुटुंब दिनाच्या वेळेला अनेक परिषदा होतात, चर्चासत्र होतात, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस होतात, अनेक संशोधन लेख प्रसिद्ध केले जातात कुटुंब ह्या विषयावरती. त्या त्या विषयाची एक संकल्पना असते प्रत्येक वर्षी आणि त्याप्रमाणे

0: या विषयावरती अभ्यास होतो आणि मग कौटुंबिक प्रश्न किंवा समस्यांबद्दल जागरूकता निर्माण केली जाते आणि त्या सोडवण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करावा म्हणून हा कुटुंब दिन जाहीर केलेला आहे. तर यावर्षीची जी संकल्पना आहे ती फॅमिलीज इनइक्वालिटीज अँड चाइल्ड वेलबिईंग अशी संकल्पना 2026 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाची आहे.
1: सगळ्यात प्रथम आपल्याला कुटुंब म्हणजे नेमकं काय याबद्दल बोलायला आवडेल.
0: आपण इतक्या सहजतेने कुटुंबामध्ये राहतो की आपण याच्या व्याख्येचा खरं तर कधीच अभ्यास करत नाही. पण कुटुंब म्हणजे एकाच घरात एकाच छताखाली राहणारे, एकत्र स्वयंपाक जेवण करणारे, परस्परांची जबाबदारी घेणारे, परस्परांना भावनिक आधार देणारे, रक्ताच्या नात्याने, विवाहाने किंवा दत्तक विधानातून एकत्र आलेले लोक यांना आपण साधारणपणे कुटुंब असं संबोधतो. आणि ह्या कुटुंबातल्या ज्या व्यक्ती असतात त्या दररोज किंवा अडचणीच्या वेळी सर्वतोपरी एकमेकांना पाठिंबा देतात, एकमेकांची कामं वाटून घेतात आणि त्यांचं जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना भावनिक, आर्थिक, सामाजिक अशा सर्व

0: एकत्र आलेले लोक यांना आपण साधारणपणे कुटुंब असं संबोधतो. आणि ह्या कुटुंबातल्या ज्या व्यक्ती असतात त्या दररोज किंवा अडचणीच्या वेळी सर्वतोपरी एकमेकांना पाठिंबा देतात, एकमेकांची कामं वाटून घेतात आणि त्यांचं जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना भावनिक, आर्थिक, सामाजिक अशा सर्वच प्रकारचा सपोर्ट देत असतात. एखादा कठीण प्रसंग आला कुटुंबामध्ये, एखादा मोठा आजार झाला, तर त्यावेळी कुटुंबातले सगळे लोक त्या एका व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतात. किंवा हल्ली आपण पाहतो की आयटी कंपन्यांमध्ये जॉब जातात, मग अशा वेळेला हे कुटुंब जे आहे हे तुमच्या पाठीशी अगदी सक्षमपणे आणि खंबीरपणे उभं राहतं. आणि म्हणून ह्या सगळ्या चॅलेंजेस किंवा ह्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना तोंड देणं सोपं जातं.
1: कुटुंबातली एकी अशा वेळेला कामाला
0: येते, नक्कीच कामाला येते. आणि कुटुंबामध्ये परस्परांशी कसं वागलं पाहिजे, एकमेकांशी संबंध कसे निर्माण करायचे, कसे टिकवायचे, वाढवायचे, परिस्थिती कशी हाताळायची, ही गोष्टी कुटुंबामध्ये शिकवल्या जातात. त्याचबरोबर मूल्य शिक्षण जे समाजासाठी खूप आवश्यक आहे ते मूल्य शिक्षण पण दिलं जातं. आपण आत्ता जे म्हणतो आहोत की कुटुंब हा समाजाचा गाभा आहे, तर ऍक्च्युअली असं आपल्याला म्हणता येईल की उत्तम कुटुंब म्हणजे उत्तम समाज, उत्तम समाज म्हणजे उत्तम राष्ट्र. तर त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कुटुंब हे एक महत्वाचं युनिट आहे असं मला वाटतं.
1: तर मूल्य शिक्षणाबद्दल तुम्ही सांगत होतात, तर मूल्य शिक्षणाबद्दल एखादं उदाहरण देऊन आम्हाला समजावून सांगता येईल का?
0: आपण तसं रोजच्याच व्यवहारामध्ये कुठले प्रसंग घडतात तेव्हा आपण मुलांना नकळत आपल्या मूल्य शिक्षण देत असतो. म्हणजे मला या संबंधी एक उदाहरण असं आठवतं माझ्या मुलांच्या शाळेच्या वेळेला की त्यांचे डबा घेऊन जातात मुलं, तेव्हा इतर मुलांना आपल्या डब्यातलं आवडलं तर ते खातात, मग कधी कधी जबरदस्तीने खातात. तर त्यावेळेला आपली मुलं घरी येऊन जर तक्रार करत असतील तर आपण त्यांना सांगतो की अरे शेअरिंगचं काय महत्व आहे, आपण एकमेकांना कसं ते दिलं पाहिजे आणि यातून तुमची मैत्री कशी वाढली पाहिजे हे त्यांना शिक्षण आपण देतो. म्हणजे कोणत्या गोष्टीला आपण ऍक्सेप्ट करायचं, कोणती गोष्ट स्वीकारायची आणि कोणत्या गोष्टीसाठी विरोधात उभं राहायचं ह्याचं शिक्षण ह्या एका प्रसंगातून आपण मुलांना देतो. किंवा आणखी एक प्रश्न घरच्या बाबतीतच आठवतो की माझ्या मुलाला एकदा एका मुलाने मारलं, तो रडत घरी आला, तर मी त्याला म्हटलं मार खाऊन रडत घरी यायचं नाही, तू कोणालाही मारायचं नाहीस, पण जर तुला कोणी मारलं तर तू त्याला मारायचं, नाही तर मग घरी येऊन माझा मार खायचा. तर हे बरोबर चूक हा भाग वेगळा आहे, पण हे सुद्धा एक प्रकारे मूल्य शिक्षणच आहे.
1: म्हणजे तू घाबरला नाही पाहिजे, तुला जे पाहिजे ते तू सांगितलं
0: पाहिजे, तुझं म्हणणं तुला मांडता आलं पाहिजे, तुझी चूक नसेल तर तुला ते लोकांच्या समोर मांडून होता आलं पाहिजे. तर अशा आपण छोट्या छोट्या प्रसंगातून मुलांना मूल्य शिक्षण देतो. त्याला मूल्य शिक्षण असं मोठं हेडिंग जरी नसलं तरी पण त्यातनं आपण त्यांना शिकवतो समाजात कसं वावरायचं आणि समाजात वावरण्यासाठी योग्य असा नागरिक कुटुंबातून तयार होतो असं मला वाटतं की समाजात वावरण्यासाठी योग्य असा नागरिक तयार करणं ही कुटुंबाची जबाबदारी आहे.
1: तर आता आपण कुटुंब याविषयी बोलतोय तर त्याचे प्रकार काय सांगता येतील?
0: पूर्वी आपल्याला एक ढोबळ मानाने एवढंच माहिती होतं की एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त, संयुक्त आणि विभक्त अशा दोनच कुटुंब पद्धती आपल्याला माहीत होत्या. पण कालानुसार आता इतके प्रकार झाले आहेत कुटुंब पद्धतीचे सुद्धा की एक एक्सटेंडेड कुटुंब पद्धती असते, म्हणजे आपले जे इतर नातेवाईक असतात आई वडील आणि यांच्या व्यतिरिक्त ते सगळे त्याच्यामध्ये येतात. किंवा ब्लेंडेड फॅमिलीज हा एक प्रकार आहे, सिंगल पेरेंट किंवा चाइल्डलेस फॅमिलीज, सेम सेक्सच्या फॅमिलीज, मातृसत्ताक फॅमिली, पितृसत्ताक, अशा विविध प्रकारे कुटुंबाचं वर्णन केलं जाऊ शकतं. आणि अशी कुटुंब आता अस्तित्वात यायला लागली आहेत, त्यामुळे हे कुटुंबाचे प्रकार तयार झाले.
1: हे प्रकार निर्माण झाले त्याबद्दल काय सांगता येईल?
0: आत्ताच मी म्हटलं तसं की परिस्थिती बदलली, शहरीकरण आणि रोजगाराची साधनं खेड्यांमध्ये ग्रामीण भागात राहिली नाहीत, मग ती मुलं शहरात जातात नोकरीसाठी, पण वडील मात्र गावात राहतात. मुलं सुद्धा शहरात गेल्यावर दोन मुलं असेल तर ती एकत्र राहत नाहीत, कदाचित एकाचं ऑफिस एकीकडे एकाचं एकीकडे असतं, मग दोघांना ते लांब पडतं म्हणून ते तिथे गेल्यानंतर पण वेगळे राहतात. तर अशी जी कारणं आहेत. आणि दुसरं म्हणजे शिक्षणामुळे एक अवेअरनेस आलेला आहे स्वतःच्या हक्कांबद्दल, जबाबदारीबद्दल एक वेगळा अवेअरनेस निर्माण झालेला आहे. आजकाल आपण जी स्पेसची भाषा बोलतो
1: आणि कामाच्या वेळा
0: हा पण महत्वाचा भाग आहे. प्रत्येकाला स्पेस हवी असते. त्यानंतर हक्कांची जाणीव झाली आहे, स्वातंत्र्याची जाणीव झालेली आहे. करिअरमुळे सुद्धा काही वेळेला तुम्ही आता जसं म्हणालात की कामाच्या वेळा वेगळ्या असतील तर मग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहिलेलंच केव्हाही चांगलं असतं. तर ह्या

0: सगळ्या कारणांमुळे आणि शेवटी पाश्चात्यांचं अनुकरण हा पण एक भाग त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळेही अशा प्रकारची कुटुंब निर्माण झालेली आहेत. याच्यामध्ये निओ लोकल हा एक भाग आहे, बाय लोकल असा एक भाग आहे. तर निओ लोकल कुटुंब म्हणजे असं की ज्याच्या जवळ पत्नी किंवा पती दोघांचेही आई वडील राहत नाहीत, फक्त ते पती पत्नी आणि मुलं असे राहतात, म्हणजे ज्याला आपण विभक्त कुटुंब म्हणायचो त्याला आता निओ लोकल म्हणतात. किंवा बाय लोकल म्हणजे मुलीचे आई वडील, पत्नीचे आई वडील किंवा पतीचे आई वडील दोघांपैकी एक पेअर जर मुलांसोबत राहत असेल तर त्याला बाय लोकल म्हणायचं. अशा वेगवेगळ्या संकल्पना आणि संज्ञा आजकाल आलेल्या आहेत.
1: पूर्वीची कुटुंब व्यवस्था आणि आजची कुटुंब व्यवस्था याबद्दल काय सांगाल?
0: तर जसं मी म्हटलं की पूर्वीचे म्हणजे एकत्र किंवा संयुक्त कुटुंब आणि आताचे म्हणजे विभक्त, असं आपण थोडं ढोबळमानाने त्याबद्दल बोलू शकतो. आणि त्यामध्ये पण विभक्त म्हणजे साधारणपणे आता मी जसं म्हटलं की निओ लोकल जे आहे तसेच बहुतेक तशीच मुलं राहतात. तुम्ही आता आपल्या संभाजीनगर मध्ये पाहिलं तर दर तिसऱ्या घरातली मुलं पुण्याला मुंबईला कुठेतरी आहेत आणि आई वडील फक्त इथे राहतात.
1: अगदी.
0: तर असं जेव्हा असतं त्यावेळेला संयुक्त कुटुंब मध्ये जी आपल्याला आर्थिक सुरक्षा मिळते, भावनिक सुरक्षा मिळते, सामाजिक सुरक्षा मिळते ती मिळत नाही मग या ठिकाणी. आणि कामांची वाटणी पण होत नाही वेगवेगळ्या वेळेला. आता आपण मगाशी बोललो तसं एखाद्या अडचणीच्या वेळी एखाद्या क्रिटिकल आजारामध्ये सगळा सपोर्ट मिळणं अवघड होऊन जातं खूप. आणि ज्येष्ठ लोक जे असतात त्यांना सुद्धा एकटं राहावं लागतं, त्यांना सुद्धा आपल्या परंपरा ज्या असतात त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं खूप अवघड जातं. पण एकत्र कुटुंब पद्धती जेव्हा असते त्यावेळेला साधारणपणे असं चित्र दिसतं की पुरुष बाहेरची कामं करतात आणि स्त्रिया घरातली करतात. त्यामुळे त्या कुटुंब पद्धतीमध्ये स्त्रियांना जे एक्सपोजर मिळायला पाहिजे ते त्यांना तिथे मिळत नाही. त्या बहुतेक
1: प्रसंगी
0: कामं करण्यातच त्यांचा वेळ जातो आणि तसंच अपेक्षित असतं. म्हणजे त्यामुळे त्यांना जे काही स्वातंत्र्य आहे त्यांच्या शिक्षणाचा जो उपयोग व्हायला हवा आहे, त्यांच्या विचारांचा उपयोग व्हायला पाहिजे, त्यांच्यातली प्रगल्भता वाढायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मात्र एकत्र कुटुंबात कधी कधी होत नाही. पण कालानुरूप, वातावरणानुरूप, व्यक्तीनुरूप आणि विचारानुरूप असे वेगवेगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे सगळीकडे असंच असेल असं नाही, हा काही ठोकळेबाज नाही आहे, काही सायन्स नाही की इथे असं म्हणजे असंच असेल. ज्या ठिकाणी ओपन माइंडेड लोक असतील तिथे तसं होणार नाही एकत्र कुटुंब पद्धती जरी असली तरी. तर असा फरक पडेल पण एक ढोबळमानाने पाहिलं तर स्त्रियांना थोडंसं अधिक
1: घरात लक्ष द्यावं,
0: घरात लक्ष एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये द्यावं लागतं.
1: तर आता तुम्ही जे बोललात त्यावरून असं लक्षात येते की दोन्ही म्हणजे विभक्त कुटुंब किंवा एकत्र कुटुंब पद्धती याच्यामध्ये दोन्हीमध्ये काहीतरी थोडंसं त्रासदायक काहीतरी आहे आणि काहीचे फायदे पण आपल्याला मिळत आहेत.
0: बरोबर.
1: तर त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल की त्यात आपल्याला जास्तीत जास्त फायदे मिळावेत या गोष्टींचे?
0: फायदे म्हणजे असं की दोन्ही कुटुंब पद्धतीमध्ये काहीतरी म्हणजे कोणत्याही गोष्टीत काही फायदे काही नुकसान असतंच, तर त्यावरती आपल्याला काहीतरी उपाय काढता येतो का हे पण पाहू शकतो आपण. की जेव्हा वृद्ध एकटेच राहतात, आता जसं बोललो आपण की दर तिसऱ्या घरामध्ये वृद्ध संभाजीनगर मध्ये दोघं दोघंच राहतात, तर मग अशा वेळेला वृद्धांसाठी डे केअर सेंटर्स असतात. तिथे वृद्ध जाऊन त्यांचं करमणूक किंवा त्यांचं जे काही सोशलायझेशन आहे, संवाद साधायचा असतो त्यांना एकमेकांशी, माणसं हवी असतात, तर ते त्यांचं तेथे होऊ शकतं. किंवा काही चांगले वृद्धाश्रम सुद्धा आहेत, ती पण संकल्पना आजकाल खूप जोर धरते की सगळं चांगलं आहे, घरी व्यवस्थित आहे, पण वृद्धाश्रमात राहतात लोक. त्याचं कारण असं की त्यांना तिथे समवयस्क लोक मिळतात, त्यांना तिथे करमणूक असते, त्यांना तिथे मेडिकल फॅसिलिटीज असतात, म्हणून ते राहतात. तर ही संकल्पना पण आजकाल जोर धरायला लागलेली आहे. आम्ही आमच्याकडे एक असा प्रयोग केला की असे जे आम्ही आहोत सगळे आमच्या कॉलनीमध्ये, त्यांच्यासाठी आम्ही एक मैत्री जंक्शन म्हणून एक कट्टा सुरू केला आहे. मग त्या माध्यमातून आम्ही मध्ये मध्ये भेटतो सगळेजण, कधी सिनेमाला जातो, कधी कुठल्या देवाला जातो, कधी तरी एखादं व्याख्यान ठेवतो, कधी कुणाची भेट घडवून आणतो. अशा प्रकारचे उपक्रम जर कॉलनी कॉलनी मध्ये झाले तर वृद्धांना एकटं वाटणार नाही. पण जेव्हा वृद्ध आणि मुलं वेगळ्या ठिकाणी राहतात तेव्हा त्यांच्या मुलांना म्हणजे नातवंडांना आजी आजोबांचा सहवास मिळत नाही, त्यांना बरेचदा डे केअर मध्ये ठेवावं लागतं, त्यांना वेगवेगळे क्लासेस लावावे लागतात. पण त्याची ते एक अपरिहार्यता आहेच त्याच्यामध्ये आणि त्याचे पण काही फायदे आहेत. म्हणजे डे केअर मध्ये ठेवलं म्हणजे अगदी एकदम दुःखद गोष्ट आहे असं काही मला वाटत नाही, की त्यातून मुलांना म्हणजे लोकांशी बोलण्याची खूप चांगली सवय होते, मुलं धीट होतात, सोशलायझेशन उत्तम, सोशल स्किल्स चांगले त्यांचे डेव्हलप होतात त्याच्यामध्ये. तर असं म्हणजे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, हे वाईट किंवा हे चांगलं असं धरण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आणि ह्याच्यावरती आणखी आजकाल आपण पाहतोय की कोविड पासून अनेक म्हणजे आपल्याला माणसाची किंमत कळालेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की माणसं गरजेची आहेत. तर

0: असं ते आपल्याला त्यावेळेला कोविडमध्ये लक्षात आलेलं आहे. तर त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा एखादा व्हॉट्सअप ग्रुप असतो, मग त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते एकमेकांची चौकशी करतात, आज काय घडलं, मग एखादा फोटो टाकतात, हे करतात किंवा मेसेजेस करतात,
1: कम्युनिकेशनचा
0: प्रयत्न करतात, व्हिडिओ कॉल्स करतात. जसं आता आमच्या घरी आम्ही आठवड्याला एक व्हिडिओ कॉल सगळ्यांचा असतो, सगळे मिळून आम्ही त्या व्हिडिओ कॉलवर एक अर्धा तास पाऊण तास बोलतो. ते सगळं कम्युनिकेशन होतं आणि एक बॉन्ड जो असतो तुमचा तो कायम राहतो किंवा नवीन बॉन्ड क्रिएट होतो असं आपल्याला दोन्ही म्हणता येईल. आता वृद्धांच्या दृष्टीने सुद्धा आपण पाहतोय की गीता ज्ञानेश्वरीचे वर्ग खूप ऑनलाईन चालत आहेत कोविड पासून, किंवा गाण्याचे क्लासेस करता येत आहेत, गीता शिकता येते, पॉटरी मेकिंग किंवा व्यायाम करणं, संस्कृत शिकणं, असे अनंत प्रकारचे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले आहेत. त्यातून तुम्हाला वृद्धांनाही फायदा घेता येऊ शकतो आणि जसं मुलं एकटी राहत असतील तर मुलांना सुद्धा त्यातनं शिक्षण घेता येऊ शकतं. काही फायदे काही तोटे
1: प्रत्येकच
0: ठिकाणी आहेत.
1: आता कुटुंबामध्ये मुख्य कोण असतं तर पती पत्नी, तर या पती पत्नींचे संबंध दृढ व्हावेत यासाठी काय करायला?
0: आता पती पत्नी हे मुख्य असतात हे बरोबरच आहे, पण कुटुंब विभक्त असो संयुक्त असो किंवा मगाशी आपण म्हणालो जसं निओ लोकल बायो लोकल, कोणत्याही प्रकारचं असलं किंवा कोणतीही चार माणसं जर एकत्र राहत असतील तर त्यासाठी आपल्याला जे करावं लागतं तेच खरं म्हणजे पती पत्नींना करावं लागतं. पण पती पत्नींवरती आपण विशेष बोलतो कारण तो त्यांचा त्या कुटुंबाचा पाया असतो. त्यांचे संबंध कोणत्याही प्रकारचं लग्न असलं तरी पण काही गोष्टी समान असतात. लव्ह मॅरेज असेल तर अगोदरच त्यांचं नातं निर्माण झालेलं असतं, अरेंज मॅरेज असेल तर नंतर नातं निर्माण होतं. पण नातं ते नंतर जे निर्माण झालेलं आहे किंवा आधी निर्माण झालेलं आहे त्याला फुलवावं लागतं,
1: नक्कीच
0: हे दोन्हीमध्ये कॉमन आहे. त्यानंतर ते नातं टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात हेही दोन्हीमध्ये कॉमन आहे, कुठल्याही प्रकारचं लग्न झालं तरी. तर त्यासाठी ठरवून दोन्ही बाजूनी प्रयत्न करावे लागतात. आता कालच मी पेपरमध्ये एक आर्टिकल आलं होतं कुठल्या तरी नाटकाबद्दल त्यांनी लिहिलं होतं, पण ते लिहिताना त्यांची सुरुवात अशी होती की आजकाल मराठीमध्ये सगळे कौटुंबिक नाटकं येतात आणि त्या सगळ्या नाटकांचा विषय हाच आहे, पती पत्नी संबंध, पती पत्नींचा घटस्फोट असेल, त्यांचं वैचारिक मतभेद असेल याच्यावरच येत आहे. तर मराठी रंगभूमी इथेच अडकून बसलीये का, ह्याच्या पुढे जाणार नाहीये का, त्याचा असा अर्थ घ्यायचा का, असं होतं. पण त्यात मला दुसरी बाजू अशी दिसली की हा प्रश्न इतका चिघळला आहे का, त्यामुळे ह्याच्यावर मराठी नाटकं निघत आहेत का, असं सुद्धा मला त्यात एक जाणवलं. तर अशा प्रसंगी आपल्याला काउन्सिलरची भूमिका खूप महत्वाची ठरते. आणि ह्याच्यासाठी एक छान खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी शिकले आहे की जॉन गॉटमन नावाचा एक अमेरिकन सायकोलॉजिस्ट होता आणि त्याची जी थिअरी आहे ती खूप इंटरेस्टिंग पण आहे आणि उपयुक्त पण आहे. पण अजून ही थिअरी सांगण्यापूर्वी मला एक विशेष नमूद करावं असं वाटतं की अजून आपल्याला काउन्सिलरकडे जाणं हे इतकं सहज नाहीये. आपल्याला एक कसं त्याचं सामाजिक कुठेतरी अडचण आहे, एक सोशल स्टिग्मा आहे, काउन्सिलर कडे गेलो म्हणजे आपलं काहीतरी बिघडलं, आपलं काहीतरी बिघडलं म्हणजे आपला काहीतरी दोष आहे. तर असं खरं म्हणजे नाहीये, हळूहळू जनजागृती होते आहे आणि बऱ्याचदा सिनेमा आणि सिरियल्स मधनं पण ते काउन्सिलरचं महत्व सांगतायत. तर ती एक मला चांगली गोष्ट वाटते. परवाच मी एक सिरियल पाहिली तर त्यात त्यांनी अगदी खास 5 मिनिटं घेऊन काउन्सिलरचं काय महत्व आहे ते त्यात त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्या गोष्टीत हा स्टिग्मा जो आहे तो कमी होईल असं मला वाटतं. आता आपण गॉटमनच्या थिअरीकडे जाऊ. गॉटमनचा एक लव मॅप आहे. लव मॅप म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या अंतरंगाची ओळख. तुम्हाला आठवत असेल की पूर्वी एक टीव्ही शो होता आणि मग त्याच्यात असं विचारायचं की तुमच्या बायकोचा आवडता रंग कोणता, मग तिच्या शाळेचं नाव काय, मग नवऱ्याच्या फर्स्ट इयरच्या कॉलेजमधल्या मित्राचं नाव काय. तर हा थोडासा तोच प्रकार आहे की तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल किती माहिती आहे, त्याच्या अंतरंगात तुम्ही कुठपर्यंत खोल गेलेले आहात हे जाणून घेण्यासाठी गॉटमननी एक लव मॅप दिलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये 20 प्रश्नांची प्रश्नावली आहे ती. आणि मग त्यांनी त्याच्यात रँकिंग केलं की एवढे प्रश्न असे रँक असेल, 10 प्रश्नांच्या वर असेल, उदाहरणार्थ तुमचा एकदम मजबूत पाया आहे तुमच्या लग्नाचा, थोडं कमी असेल तर तुम्हाला थोडं काम
1: करावं लागेल,
0: आणखी थोडं कमी असेल तर आणखी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. अशा पद्धतीने खूप म्हणजे छान त्यांनी अगदी दिलेलं आहे. त्यातून आपल्याला काउन्सिलरच्या माध्यमातून आणि ह्या लव्ह मॅपच्या माध्यमातून काउन्सिलर ते लव्ह मॅप तुम्हाला देतात आणि तुम्ही त्यावरनं ते काउन्सिलर तुमच्या विवाहाची आजची स्थिती काय आहे, सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेऊन मग तुम्हाला तो मार्गदर्शन करू शकतो. तर यामध्ये त्यांनी आणखी काही गोष्टी दिलेल्या आहेत गॉटमननी की बाबा नेमकं पटेन असं कुठे होतं किंवा घटस्फोटापर्यंत कधी गोष्टी जातात, तर तुम्ही एकमेकांवर खूप टीका करायला लागलात किंवा सारखं तुम्ही स्वतःला वाचवणं डिफेन्सिव्ह तुम्ही सतत राहिलात किंवा एकमेक

0: एकमेकांशी बोलणंच बंद करून टाकलं तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला
1: घटस्फोटापर्यंत
0: जातं. म्हणून ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. त्या कशा टाळता येतील तर त्याची पण काही काही त्यांनी चांगली उदाहरणं दिलेली आहेत. की समजा एखादी स्त्री आहे आणि तिला एखादं काम तिचं ऑफिसमधलं वेळेत झालं नाही पूर्ण आणि ती घरी आल्यावर नाराज झाली. मग पतीने विचारणं अपेक्षित आहे की बा तू का नाराज आहे. काही वेळेला विचारत नाहीत पती, काही त्यांचं लक्षही नसतं किंवा दोन्ही बाजूनी असतं हे. अर्थात विचारलं की बाबा काय झालं. मग तिने सांगितलं की मला आज माझं काम वेळेवर पूर्ण झालं नाही म्हणून माझे जे वरिष्ठ होते ते मला रागावले. मग दोन बाजूनी संवाद होऊ शकतो. एक तर पहिला संवाद असा असू शकतो मग तू का नाही केलं वेळेवर, तुझी नेहमीची हीच पद्धत आहे. ही काय पद्धत आहे, आपल्या ऑफिसचं काम आपण नको सांभाळायला, त्याच्यासाठी आता तू घरी येऊन रडत बसणार का. हा एक मार्ग असू शकतो. किंवा दुसरा मार्ग असू शकतो की ठीक आहे ह्या वेळेला झालं नसेल, नाहीतरी तुझ्यावर बरीच जबाबदारी होती या वेळेला, पण ह्याच्या पुढे तुला काय ह्या बाबतीत मदत लागेल ती मला सांग आणि तू काम वेळेवर करत जा. तर हा दुसरा संवाद आहे. तर गॉटमननी म्हटलंय की हा दुसरा संवाद करा तुम्ही, हा पहिला नका करू. त्यांनी तुमच्यातलं नातं आणखी दुरावतं.
1: बरोबर आहे.
0: किंवा वाद होतात, वाईट वाटतं आणि एकदा तुमचा जोडीदार दुखी झाला की मग
1: तुमच्या दुखावला की तो पुन्हा नाही दुखावला
0: की मग ते संबंध तुमचे बिघडतात. तर त्यांनी असं म्हटलंय की तुमच्या संभाषणामध्ये पाचास एक असा रेशो असला पाहिजे. कशाचा? तर पाच वेळेला तुम्ही पॉझिटिव्ह बोललात तर एकदा तुम्ही निगेटिव्ह बोललात तर चालेल.
1: अच्छा.
0: म्हणून तुम्ही पाच वेळेला पॉझिटिव्ह बोला, तुमच्या जोडीदाराचं कौतुक करा, अप्रिशिएट करा. ते जे चांगलं करतात त्याचं अप्रिसिएशन करण्याची आपल्याकडे खूप पद्धत नाहीये की हा खरंच बाबा हे तू खूप छान केलं, ह्याचा असा फायदा झाला,
1: तू हे केलं म्हणून मला फायदा झाला
0: किंवा मला खूप बरं वाटलं, मला खूप छान वाटलं. अशा प्रकारचे संवाद करण्याची आपल्याकडे पद्धत तशी नाहीये, पण ती आणली पाहिजे, केली पाहिजे असं वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की आपण आजारी पडलं की डॉक्टरकडे जातो, तसं आपल्याला काही मनाची समस्या आली किंवा आपल्या रिलेशनशिपमध्ये समस्या आली तर आपण काउन्सिलरकडे जावं, हा एक भाग आहे. पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याला बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरला एखादं टॉनिक मागून घेतो ना. तसं जरी तुमचे रिलेशनशिप किंवा तुमचे नातेसंबंध खूप चांगले आहेत एकमेकांशी पती पत्नीचे, तरी सुद्धा आणखी त्याला कसं चांगलं करता येईल यासाठी सुद्धा तुम्ही काउन्सिलरकडे एक टॉनिक म्हणून जायला काहीच हरकत नाही.
1: म्हणजे समुपदेशन हे आपल्याला मदतच करेल,
0: अर्थात खूप जास्त मदत करेल.
1: मॅडम आत्ताच तुम्ही काउन्सिलर अर्थात समुपदेशक याच्या भूमिकेबद्दल बरीच माहिती सांगितलीत. तर एकमेकांची मतं ही वेगळी असू शकतात, अशा वेळेला समुपदेशकाची भूमिका काय असते किंवा समुपदेशन गरजेचं आहे का?
0: समुपदेशन गरजेचं आहे याचं कारण असं की जेव्हा कुठला तरी वाद होतो, म्हणजे वाद हे एक उदाहरण झालं, अशा अनेक गोष्टींसाठी समुपदेशन असतं. पण आपण आता पती पत्नी संबंधाबद्दल बोलतोय म्हणून मी पती पत्नी मधला वाद असं म्हणते. तर वाद दोन्ही म्हणजे वाद मतभिन्नता होते आणि दोघही आपापल्या जागी बरोबर असतात. म्हणजे आता जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की बायको दुःखी झाली आणि नवऱ्याने पहिल्या प्रकारचा संवाद केला की तू का केलं नाही मग वेळेवर, तुला काय होतं, तुझी हीच पद्धत आहे वगैरे, तर तसा तो त्याच्या जागी बरोबरच आहे ना. चूक नाहीये, तो तिचं चुकलेलंच आहे,
1: पण ते फक्त सांगायची पद्धत
0: वेगळी आहे. ती जी पद्धत आहे ती तुम्हाला समुपदेशक शिकवतो.
1: अच्छा.
0: किंवा समुपदेशक हा तुमच्या त्रयस्थाच्या भूमिकेतून तुमच्या दोन्ही मतांकडे पाहतो आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये तो कुठेही त्याचा कुठलाही पूर्वग्रह नसतो किंवा ही बाई आहे ना ही नेहमीच ऑफिसमध्ये उशिरा जाते किंवा घरातली कामं सुद्धा हिला करायची सवयच नाहीये वेळेवरती, अशा प्रकारचा कुठलाही पूर्वग्रह समुपदेशकाच्या मनात नसतो. आणि तुम्ही ह्यात आणखी एक महत्वाची सगळ्यात गोष्ट की समुपदेशकाला गोपनीयतेचं खूप जास्ती बंधन आहे. म्हणजे आज तुम्ही मला एखादी तुमच्या मनातली गोष्ट सांगितली तर मी ते दुसऱ्या कुणालाही सांगणं हे इथिक्सच्या अगेन्स्ट आहे. त्यामुळे तुम्हाला ती तुमची गोपनीयता ही पाळली जातेच.
1: समुपदेश आणि आपण या दोघांमध्येच
0: असते ती. आणि मग तो समुपदेशक तुम्हाला त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहून सांगतो की कसं तू
1: प्रश्न कसा सोडवायचा
0: सोडवायचा. एक जनरली आपल्याला असं दिसतं की समुपदेशक म्हणजे सल्लागार अशी असं एक सर्वसाधारणपणे मत असतं. तर सल्लागार नाही, समुपदेशक कोणताही सल्ला देत नाही. तो तुम्हाला त्याच्या भूमिकेत जाऊन
1: वागण्याची पद्धत बदलायला शिकवतो किंवा सांगण्याची
0: पद्धत बदलायला शिकवतो किंवा दुसऱ्याच्या भूमिकेत जायला शिकवतो. की जेव्हा कुठल्याही प्रकारचे संबंध येतात ना तेव्हा त्याच्यामध्ये आपण जी एम्पथी किंवा सहवेदना म्हणतो आपण, समवेदना किंवा सहवेदना, तर ती फार महत्वाची आहे. की

0: वॉक अ माइल इन अदर शूज, म्हणजे तुमच्या याच्यामध्ये जाऊन तुमच्या भूमिकेत जाऊन मी बघायचंय की काय तुम्हाला वाटत असेल. म्हणजे जेव्हा नवरा म्हणतो तिला की बाबा तुला तुझी हीच सवय, मला हेच आवडत नाही तुझं, आणि तू नेहमी सगळे कामं टाळाटाळ करते, उशीर करते, तेव्हा तिला काय वाटेल हे जर त्या नवऱ्याला समजलं तर तो या पद्धतीने बोलणार नाही. तर ही एम्पथी आहे की तिच्या भूमिकेत जाऊन तिचं काय आहे, व तिला घरातलं पण पाहावं लागतं, भाजी आणावी लागते, आईवडिलांचं पाहावं लागतं, मग तिला उशीर होणार आहे, तर तो उशीर कसा कमी करता येईल यासाठी मी काय करू शकतो या भूमिकेतून जर आपण पाहिलं तर त्याला म्हणता येईल आपल्याला एम्पथी आणि स्वीकारार्हता, ऍक्सेप्टन्स. जी परिस्थिती आहे, जी व्यक्ती आहे, तिला एकदा आपल्याला ऍक्सेप्ट करणं हे पण खूप गरजेचं असतं.
1: मॅडम, तुम्ही कुटुंब संस्थेमध्ये समुपदेशनाचं सुद्धा महत्व खूप छान पैकी आम्हाला समजावून सांगितलं, तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
0: मला असं वाटतं की आपल्या आपण असं म्हणतो की आपल्याकडे जे संयुक्त कुटुंब पद्धती आहे किंवा एकत्र कुटुंब पद्धती, ती लोप पावत चालली आहे, पण ती अजून लोप पावली नाहीये, त्या मार्गावर आहे आणि तिचं स्वरूप बदललेलं आहे आणि इतकं काही वाईट परिस्थिती अजून आलेली नाही, आपण अजून तिला थांबवू शकतो आणि त्या थांबवण्यासाठी आपण काही काही छोट्या छोट्या छान गोष्टी करू शकतो. आपण प्रत्येक कुटुंबामध्ये, म्हणजे ते एकत्र असो की विभक्त, की काही छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एकत्र करा. म्हणजे एकत्र एखादा पदार्थ तयार करा, रोजचं पाटपाणी तुम्ही एकत्र घ्या जेवायला बसताना, मागचं आवरण तुम्ही एकत्रपणे करा, 15 मिनिटं रोज रात्री सगळ्यांनी मिळून फिरायला जा, दर महिन्यात एखादा सिनेमा एकत्र घरी बसून पहा. म्हणजे कोणती तरी एखादी असा उपक्रम, एकत्र बैठे खेळ करणं किंवा एकत्र कोडी सोडवणं, शब्दांची अंताक्षरी करणं, पेपरचं एडिटोरियल वाचणं, दररोज
1: एकमेकांचे अनुभव शेअर करणं,
0: हा हे तर खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की माझ्या घरी माझं मूल्य शिक्षण किंवा माझं एकंदर विचारांची बैठक ही आमच्या घरी आमच्या डायनिंग टेबलवर तयार झाली. कारण आम्ही रात्री सोबत जेवायचो तेव्हा आम्ही एकमेकांशी सगळं शेअर करायचो. आमचे वडीलही आम्हाला सांगायचे आज दिवसभरात काय घडलं, कॉलेजमध्ये काय घडलं, कसा प्रसंग आला तो त्यांनी कसा हँडल केला, आईला काय प्रसंग आले दिवसभरात ते तिने कसे हँडल,
1: अडचणींना कसे सामोरे गेले.
0: ह्यातून आमचं खरं तर शिक्षण झालेलं आहे. तर हे सोबत जेवणं हा एक मोठा भाग आहे, तो सर्वांनी जरी तेवढा जरी केला, आणि त्या काळात ते मोबाईल वगैरे सगळे बाजूला ठेवून देवायचे, एवढं जरी केलं ना तरी पण एक खूप छान संबंध प्रस्थापित होऊ शकतात. आणि असे काही कुटुंबाचे नियम सुद्धा तयार करतात की बाबा आणि ते असं कुठेतरी लावणं एक त्याचं पोस्टर करून की सगळ्यांचा आदर केला पाहिजे किंवा कामांची वाटणी केली पाहिजे किंवा प्रत्येकाची प्रायव्हसी जपली पाहिजे किंवा याच्यामध्ये महत्वाची एक गोष्ट अशी आहे की समस्या तुमच्यामध्ये कुठे वाद निर्माण होत असतील, एखादा प्रश्न निर्माण होत असेल तर तो चिघळू देऊ नका, तो ताबडतोब सोडवा, बोला एकमेकांशी आणि ताबडतोब सोडवून द्या, त्याला मोठं रूप देऊ नका. किंवा एकमेकांचं कौतुक करूया असाही एक नियम करू शकतो. परंपरा जपू, बदल स्वीकारू. परंपरा जपायच्या म्हणजे तरुण पिढीने जपायच्या आणि बदल हे पुढच्या पिढीने ज्येष्ठांच्या पिढीने
1: स्वीकारायचे.
0: किंवा आनंदाचे क्षण साजरे करू. किंवा आपणची भावना ठेवू. आपण आणि आपलं ह्या शब्दात इतकी जादू आहे मला वाटतं की तुम्ही समजा माझ्या घरी आलात आणि मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे ना मागे एक छान झाड लावलेलं आहे, आता ते तुम्ही आपलं म्हटलं म्हणजे काय घर तुमचं नाही झालं, पण तुम्हाला एक असं एक फील येतो की
1: मला त्यांनी
0: आपलं म्हटलं, मी ह्यांच्या घरातली एक सदस्य आहे. हा जो फील आहे, ही जी एक भावना आहे, जाणीव निर्माण होते, ती फार महत्वाची. तर हे दोन आपण आणि आपलं हे जादुई शब्द आहेत असं माझं मत आहे.
1: ते जास्तीत जास्त कुटुंबामध्ये
0: वापरले गेले पाहिजे. हे माझं आहे, हे तिचं आहे, तुझे आई वडील आले असं नाही.
1: अच्छा,
0: हा तुझे आई वडील आले असं नाही, ही तुमची सून आहे असं नाही. ही तिचं जे काय नाव असेल, समजा एक्स नाव असेल, जसं मानसी, ही मानसी ही म्हणजे ही माझ्या आईची सून आहे, किंवा असं न म्हणता ही मानसी ही आमची मानसी.
1: हा असं म्हटलं,
0: असं म्हटलं तर त्यातनं खूप फरक पडतो. अनेक गोष्टींमध्ये हे आपल्याला वापरता येतं. शेवटी मी असं म्हणेन की आपली जी भारतीय संस्कृती आहे तर त्यामध्ये आपण आपल्या संसदेच्या प्रवेशद्वारावरच लिहिलेलं आहे वसुधैव कुटुंबकम, आणि वसुधैव कुटुंबकम हे मानणारीच आपली संस्कृती आहे. त्यामुळे बदलत्या रूपात आपली कुटुंब आणि आपली कुटुंब पद्धती सुरक्षित ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण कुटुंब हा समाजाचा गाभा आहे. नमस्कार.
1: कुमुद गोरे मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि कुटुंब या विषयावर आपल्या

0: ते मैत्रिणींशी खूप छान संवाद साधलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
1: मीही आकाशवाणीची आणि आपल्या सर्व मैत्रिणींची खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात.

0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. आजची आपली रेसिपी आहे घरच्या घरी बनवलेली प्रोटीन पावडर. मैत्रिणींनो, बाजारात अनेक प्रकारच्या प्रोटीन पावडर मिळतात. मात्र आपण जर घरी तयार केलेली प्रोटीन पावडर आपल्या घरातल्यांसाठी बनवली तर ती स्वस्त आणि मस्त तर असतेच. शिवाय ती घरच्या घरी बनवलेली असेल आणि त्यात आपल्या माणसांसाठी बनवलेली असल्याचा चिमूटभर स्वाद अधिक असेल. आणि त्यामुळे आपल्या माणसांना आपण जर ती रोज एक चमचा दिली तर सर्वच छोट्या मोठ्या आजारांना सोडचिठ्ठी मिळेल. तर बघा या प्रोटीन पावडरची जादू. मैत्रिणींनो, प्रोटीन पावडर बनवण्यासाठी साहित्य: शेंगदाणे एक वाटी, एक वाटी छान स्वच्छ फुटाणे, एक वाटी मखाने, थोड्या थोड्या प्रमाणात काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता, सूर्यफूल, कलिंगड, खरबूज आणि भोपळ्याच्या बिया, जवस, ओट्स प्रत्येकी 2 चमचे, 1 चमचा खसखस, 2 चमचे खारीक पावडर, 1 चमचा वेलची पावडर आणि 1 वाटी खडीसाखर. मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल साहित्य तर खूपच जास्त आहे. अहो, पण यापासून जी प्रोटीन पावडर बनणार आहे त्यातून कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात मिळणार आहे. कोणत्याही आजारात किंवा आजार नसलेल्या माणसाला एक उत्तम प्रोटीन आहे ते. तर प्रथम मंद गॅसवर शेंगादाणे, फुटाणे, मखाने छान खरपूस भाजून घ्या. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड यांचे तुकडे मंद गॅसवर भाजून घ्या. तेल, तूप याचा अजिबात वापर करू नका. त्यानंतर सर्व प्रकारच्या बिया, जवस, ओट्स आणि खसखस थोडीशी भाजून घ्या. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून छान बारीक करून घ्या. त्यात थोडी खारीक पावडर आणि वेलची पावडर घाला. झाली तुमची प्रोटीन बॉटल तयार. बाजारात अतिशय महाग मिळत असलेली प्रोटीन पावडर घरच्या घरी स्वस्तात आणि आरोग्यदायी नक्कीच असेल. ही पावडर वर्षभर टिकते. चला, आपल्या घरातल्या आवडत्यांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा आरोग्यदायी प्रोटीन पावडर घरातल्या सर्वांची सर्व आजार सुटका करण्यासाठी नक्कीच मदत करेल. मैत्रिणींनो, आता ऐकूया आठवणीतील गाव भीमाशंकर. लेखन स्नेहल कुलकर्णी यांचं.
1: नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहल कुलकर्णीचा आपणा सर्वांना नमस्कार. आज सकाळी रोजच्या सवयीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत होते. एप्रिलचा शेवटचा आठवडा असल्यामुळं शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या होत्या, त्यामुळं वर्तमानपत्रात विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराच्या जाहिराती येणं सुरू झालं होतं. प्रत्येक जाहिरातीचा उद्देश हाच होता, तुमच्या मुलांच्या सुट्ट्या आमच्या शिबिरात प्रवेश घेतला तर वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांची निर्मिती क्षमता वाढून त्यातून त्यांना जास्तीत जास्त आनंद मिळेल. अशा प्रकारच्या आकर्षक जाहिराती वाचताना माझ्या मनात विचार आला, आपल्या शालेय जीवनात आपण कुठल्याही शिबिरात प्रवेश न घेता आपल्या सगळ्या सुट्ट्या किती आनंददायी होत्या. अशा विचारानं माझं मन नकळतपणे माझ्या बालपणाच्या आठवणीत त्या आठवणच्या गावात जाऊन पोहोचलं. सज्ज सारे रसिक आहे, क्षण आले अमृताचे, आकाशवाणीचा मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे. रसिक श्रोत्यांना कळतील भाव माझ्या अंतरीचे, गोड मानून घ्या रसिक हो शब्द माझ्या आठवणीतील गावाचे. माझ्या शालेय जीवनातील सुट्टीतील दरवर्षीचे 2 महिने आणि दिवाळीतील 8 दिवस माझ्या आजोळी भीमाशंकर येथे अतिशय आनंदात आणि निसर्गाच्या सानिध्यात आजोळच्या सगळ्यांच्या प्रेमळ सहवासात गेल्यामुळे त्या दिवसांना मी आठवणींनी मंतरलेले दिवस असं म्हणते. सुट्टी सुरू होणार

म्हणजे सुरेश मामा येऊन आम्हाला भीमाशंकरला घेऊन जाणार हे ठरलेलं असायचं. परीक्षा संपल्यानंतर 2 दिवसांनी मी व माझी लहान बहीण स्मिता मामाबरोबर आजोळी जाण्यासाठी सकाळी लवकर उठून एसटीनं प्रवाला निघत असू. माझं आजोळ पुणे जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वं ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर हे आहे. माझ्या लहानपणी तिथपर्यंत जाण्यासाठी मंचरपासून लाल मातीचा रस्ता होता. 1975 ते 1990 काळात तिथे येणाऱ्या एसटीची संख्या खूपच कमी होती. एसटीमध्ये बसल्यानंतर रस्त्यावरील लाल मातीचा दुराळा पूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उडत असे. आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, वळणावळणाचा घाटाचा रस्ता, मधून मधून रस्त्यात दिसणाऱ्या ओळखीच्या खुणा, तसंच रस्त्याच्या बाजूनं लाकडाचा भारा डोक्यावर घेऊन भरभर पावलं उचलत चाललेल्या कष्टकरी महिला, प्रवासात मामाबरोबरच्या गप्पा, अशा सगळ्या गोष्टींचा प्रवासात अनुभव आणि आनंद घेत आम्ही संध्याकाळपर्यंत भीमाशंकरला पोहोचायचो. मामाच्या घरी पोहोचलो की आजी लगबगीनं पोळीचा तुकडा आमच्यावरून ओवाळून पायावर पाणी घालत असे. त्या क्षणी प्रवासाचा पूर्ण क्षीण निघून जाईल. मैत्रिणींनो, हा एक सांस्कृतिक वारसाच म्हणता येईल. आजी आपलं प्रेमानं स्वागत करत असे. अशा प्रकारे प्रवासातून दमून भागून येऊन जेवण झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाची वाट बघत केव्हा झोप लागायची ते कळायचंच नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे जात्याच्या आवाजानं मला जाग येत असे. आजी आणि मामीचं जात्यावरच्या ओव्यागात दळण दळणं सुरू असायचं. त्या ओव्या अजूनही माझ्या स्मरणात आहेत. पहिल्या ओवीच

ओळखू येईना त्या मामाची लेकर. आजीचं दळण सुरू असताना पहाटे 5 वाजता मंदिरातील काकड आरती सुरू होऊन घंटेचा आवाज यायला सुरुवात झाली की त्या आवाजानं आम्ही सर्वजण झोपेतनं उठून बसायचो. आजी आम्हाला सगळ्यांना दात घासण्यासाठी राखुंडी द्यायची. आम्ही तोंड धुऊन येईपर्यंत मामीने चूल सारवून त्यावर दूध गरम करायला ठेवलेलं असायचं. त्यानंतर तिची अंगणात सडा रांगोळीची तयारी चालत असे. आम्हाला दूध देऊन दोन्ही मामींचं सकाळचं काम सुरू होत असे. त्यानंतर सर्वजण मिळून सकाळच्या नाश्त्यावर ताव मारत असतानाच बंडा मामाची हाक कानावर यायची, चला लवकर लवकर आपण सगळ्यांनी मिळून पाणी भरायचं आहे, हंडा कळशी घेऊन लवकर विहिरीजवळ या. मामाच्या घरासमोर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारीच खूप मोठी विहीर आहे. त्या विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. त्या विहिरीला मोक्षकुंड म्हणतात. सुट्टीत घरात खूप जण असल्यानं वापरण्यासाठी जास्त पाणी लागायचं, त्यामुळं आम्ही सगळे मिळून पाणी भरण्यासाठी मदत करायचो. मामाच्या घरापासून मोक्षकुंडापर्यंत आम्ही 6 ते 7 जण 5-5 फुटाच्या अंतरावर उभं राहायचो. बंडा मामा कुंडात दोर बादली सोडून रहाटानं पाणी शेंदून काढून हंडा कळशी भरून द्यायचा. आम्ही एकमेकांकडे हंडा कळशी देत 3 ते 4 मोठे ड्रम भरून पाणी भरायचो. आमची लहान भावंडं छोट्या कळशा घेऊन आमच्या मागे पुढे करत असायची. पाणी भरताना डोक्यावर कळशी घेताना पाणी अंगावर सांडायचं, त्यामुळं आम्ही सगळेच थोडं थोडं ओलं व्हायचो. उन्हाळा असल्यामुळे पाणी अंगावर पडलं की आम्हाला खूप मजा यायची. एकमेकांशी गप्पा मारत, हसत खेळत, मजा करत पाणी कधी भरून व्हायचं हे आम्हाला समजायचंच नाही. त्यानंतर आजी सांगायची, चुलीवरच्या मोठ्या भांड्यात पाणी तापवून ठेवलं आहे, लवकर आंघोळ करून मंदिरात दर्शनाला जा. आम्ही एक एक करून सगळेच लवकर आवरून तयार झाल्यानंतर एक लोटाभर पाणी बेलफूल घेऊन सगळी भावंड मंदिरात दर्शनाला जायचो. मामाचं घर मंदिराच्या शेजारीच असल्यामुळे आम्ही मोक्षकुंडाजवळच्या 10 ते 12 पायऱ्या उतरत असताना मोक्षकुंडातील कासव बघत मजा करत मंदिरात पोहोचायचो. भीमाशंकर मंदिराचं वर्णन करून सांगताना मी असं सांगेल, भीमाशंकराच्या मंदिराला आहे काळ्या पाषाणाची कोरीव कारागिरी. काळ्या पाषाणाची कोरीव

अशी आहे मंदिराच्या प्रवेशद्वारी. श्री गजानन श्री गुरुदत्ताची मूर्ती आहे प्रवेशद्वारा शेजारी. मंदिराच्या गाभाऱ्यात गिरिजा समवेत स्वामी शंकराचं वास्तव्य आहे भूकैलासावरी. चिमाजी अप्पांची भव्य घंट आहे मंदिरा शेजारी. भीमाशंकराची कृपा आहे साऱ्या भाविक भक्तांवरी. मंदिराच्या सभा मंडपात गेल्यावर समोरच काळ्या पाषाणाच्या छोट्या चौथऱ्यावर शंकराचे वाहन नंदी विराजमान आहे. मंदिरात प्रवेश करताना आधी नंदीला नमस्कार करायचा, त्यानंतर गणपती आणि दत्ताचं दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश करायचा. शिवलिंगावर पाणी घातल्यानंतर बेलफूल वाहून परमेश्वरापुढे नतमस्तक होताना मन भक्तिभावानं भरून येई. भीमाशंकर भारतातील द्वादश ज्योतिर्लिंगांमधील सहावं ज्योतिर्लिंग. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेलं निसर्गरम्य मनमोहक असं अत्यंत पवित्र शिवक्षेत्र आहे. सह्याद्रीच्या कुशीत आहे चिमुकलं एक गाव. माझ्या आजोळचं आहे भीमाशंकर हे नाव. भीमाशंकराच्या भाळी लाल मातीचा टिळा, सखी पार्वतीला शोभे रान फुलांची माळा. भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचं उगमस्थान आहे. 13व्या शतकातील अतिशय पुरातन अशा सुबक कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना असलेलं मंदिराचं सुंदर कोरीव काम, आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, घनदाट जंगल तसंच शेकरू अभयारण्य यासाठी भीमाशंकर तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. भीमाशंकरावर आहे निसर्गाची मेहर नजर. तयस्थळे नांदे गिरिजा समवेत स्वामी शंकर. पौराणिक कथेनुसार या स्थानावर जेव्हा भगवान शिवानं त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला तेव्हा त्याच्या शरीरातून जो घाम वाहिला त्यातून भीमा नदी उगम पावली, म्हणून या क्षेत्राला भीमाशंकर नाव पडलं. शंकर आणि पार्वती हे दोघंही एकत्र लिंग रूपात अर्धनारी नटेश्वर या स्वरूपात या ठिकाणी आहेत. त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्यासाठी शंकर आणि पार्वतीनं हे रूप धारण केलं होतं. त्रिपुरासुराच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नी डाकिणी आणि शाकिनी त्रिपुरासुराशिवाय त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न घेऊन भगवान शिवाकडे गेल्या. भगवान शिवानं त्यांना अमरत्वाचा आशीर्वाद दिला. तेव्हापासून भीमाशंकर तीर्थक्षेत्राला डाकिन्याम भीमशंकरम म्हणून ओळखलं जातं. साधारणपणे 18व्या शतकात श्री नाना फडणवीस यांनी या मंदिराचा सभामंडप आणि शिखर जीर्णोद्धार केला. मंदिराजवळ सर्व तीर्थ व मोक्षकुंडा अशी दोन कुंड आहेत. पावसाळ्यात ही दोन्ही कुंड पूर्ण भरतात. भीमाशंकर शिवमंदिरासमोरच आदि गुरु श्री गोरक्षनाथ यांचा मठ आहे. मठातील गुरु गोरक्षनाथ यांची छोटी मूर्ती अतिशय लोभस आणि देखणी आहे. इथे अनादि कालापासून अखंड धुनी चालू आहे. अनेक तपस्वींनी भीमाशंकराच्या पुण्यभूमीत येऊन आराधना केल्याचा इतिहास आहे. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्ही सर्वजण जाता जाता उषा मामीकडे जायचो आणि तिच्या घरात असलेल्या झोपाळ्यावर बसून मोठे मोठे झोके घेऊन झोका घेण्याचा मनमुराद आनंद लुटायचो. खेळून थोडस खेळून झाल्यानंतर पुन्हा घरी आलो की मामा बरोबर त्याला मदत करायचो. त्या काळी मामाच्या घराच्या एका छोट्या खोलीमध्ये माझा धाकटा मामा पोस्ट ऑफिसचं काम चालवायचा. तेव्हा सकाळी 11 वाजताच्या एसटीनं पोस्टाची थैली यायची. थैली आणण्यासाठी आम्ही मामा बरोबर बस स्टँडवर जायचो. घरी आल्यानंतर मामा थैली उघडून त्यातील सर्व पत्र काढून आजूबाजूच्या परिसरातील लोकांना वाटप करायचा. त्यामधील एक पत्र डॉक्टर रेने बोर्जिस यांचं असायचं. ते पत्र घेऊन मामा MTDC च्या विश्रामगृहाकडे जायचा. आम्ही पण डॉक्टर रेने बोर्जिस यांना भेटायला मिळावे म्हणून जायचो. मला त्यांना भेटायला आवडत असे. त्यांना पत्र दिल्यानंतर आम्हाला बघून त्या आमच्याशी छान संवाद साधायच्या. डॉक्टर रेने बोर्जिस यांनी भीमाशंकर अभयारण्यातील शेकरू ह्या वृक्षखारीच्या प्रजातीवर संशोधनाचं महत्वपूर्ण कार्य केलं आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाचं मानचिन्ह आहे. डॉक्टर रेने बोर्जिस यांनी शेकरूच्या आहार प्रणालीवर PhD संशोधन केले आहे. त्यांच्या तिथल्या जंगलातील वास्तव्याविषयी मला नेहमीच कुतूहल वाटायचं. MTDC हून पत्र देऊन घरी आल्यानंतर राजूदादा त्यांच्याकडे असलेली बच्चे कंपनी जंगलात भटकंतीसाठी घेऊन तयारच असायचा. आम्ही पण आजी मामीला सांगून निघायचो. निघताना आजी सांगायची, येताना तमालपत्र फुलं निरगुडीची पानं घेऊन या. आम्ही सगळी वानरसेना अगदी उत्साहानं जंगलात जाण्यासाठी छोट्या पायवाट्याने जाताना जंगलवाटेची लाल माती, भर उन्हात जंगलातील भरगच्च झाडीमुळे असलेली शीतल छाया, तिथल्या वातावरणामुळे हवेतील गारवा याचा अनुभव घेत एकमेकांशी गप्पा मारत लहान भावंडांकडे लक्ष देत जंगलाच्या पायवाटेनं चालण्याचा आनंद अनुभवताना मामा तमालपत्र आणि निरगुडीच्या झाडा

झाडाजवळ जाऊन आम्हाला हाक मारायचा आणि आम्हाला त्या झाडाची पानं तोडायला सांगायचा. त्यामुळे आम्हाला तमालपत्राचं झाड, निरगुडीचं झाड कसं असतं, त्याच्या पानांचा आकार कसा असतो याची माहिती मिळायची. पुढे जाताना साक्षी विनायकाचं मंदिर आलं की आम्ही दर्शन घेऊन तिथंच आजूबाजूचा निसर्ग बघत एकमेकांशी गप्पा मारत बसायचो. तिथं जवळच पाण्याचा झरा असल्यामुळे आम्ही सर्वजण पाण्यात खेळायचा आनंद लुटायचो. साक्षी विनायकाचं रूप मनात साठवत निसर्गाच्या सानिध्याचा आनंद लुटत आम्ही परतीच्या वाटेला लागायचो. घरी आल्यानंतर जेवण झालं की मामीला थोडी मदत करायची. आजीशी गप्पा मारताना मधूनच तिच्या मांडीवर डोकं ठेवायचं. पत्ते, अंपल चंपल यासारखे बैठे खेळ खेळायचे. थोडं ऊन उतरलं की 4 वाजेनंतर मंदिराच्या मागच्या बाजूला आम्ही सगळे जमून डबा आईसपेस, विट्टी दांडू, अंधळी कोशिंबीर, लपाछपी यासारखे खेळ खेळायचो. खेळताना संध्याकाळ कधी व्हायची ते कळायचंच नाही. संध्याकाळचे 6:30 वाजले की अप्पा मामाची हाक ऐकू यायची. चला मुलांनो, हातपाय धुवून या, आरतीची वेळ झाली हे ऐकलं की आम्ही भानावर यायचो. मंदिराच्या शेजारील सर्व तीर्थाच्या पायरीजवळ जाऊन पाय धुवून आम्ही सर्वजण मंदिरात प्रवेश करायचो. तोपर्यंत अप्पा मामानं आरतीची सर्व तयारी केलेली असायची.

मंदिराच्या परिसरातील सर्व भाविक आरतीसाठी येत असत. सगळे मिळून खड्या आवाजात आरतीची सुरुवात करत असत. घंटानादाच्या सुरात आरतीचे सूर मिसळून शिवमंदिराचा गाभारा अत्यंत भक्तिमय वातावरणानं उजळून जायचा. आरतीनंतर बाळूमामाच्या खड्या आवाजातील मंत्रपुष्पांजली ऐकताना मंदिरातील प्रत्येक भाविकाचं मन भक्तिरसानं भारून जायचं. मंत्रपुष्पांजलीनंतर सामुदायिक श्लोक पठणानं आरतीची सांगता व्हायची. मंदिरातील आरतीच्या माध्यमातून सामूहिक प्रार्थनेच्या शक्तीचं महत्त्व कायमस्वरूपी माझ्या मनावर बिंबवलं गेलं. आरतीनंतर आम्ही सर्वजण घरी येईपर्यंत मामीचा स्वयंपाक तयार असायचा. आम्ही आलो की मामा म्हणायचा, चला आता आपण सगळे आणि उषामामीकडील सगळे पाहुणे मिळून मोक्षकुंडाजवळील मोठ्या ओट्यावर अंगतपंगत करणार आहोत. तुम्ही सगळे मिळून एक एक वस्तू घेऊन तिथे चला. हे ऐकलं की आम्हाला सगळ्या भावंडांना खूप आनंद व्हायचा. त्या उत्साहात आम्ही छोट्या छोट्या गोष्टी नेण्यासाठी मदत करायचो. सगळेजण तिथे आले की आम्ही गोल करून अंगतपंगत करायचो. सगळ्यांबरोबर एकत्र गप्पा मारत जेवण्याचा आनंद अगदी शब्दांच्या पलीकडचा असे. जेवण झाल्यानंतर आवरून आम्ही सगळेजण मिळून गाण्याच्या भेंड्या खेळताना रंगून जायचो. रात्रीची नीरव शांतता, चंद्राची शीतल छाया, शेजारी असलेले परमेश्वराचे सानिध्य, आमचे सगळ्यांचे एकमेकांमध्ये मिसळलेले सूर, ह्या सगळ्या जाणीवेमुळं मला आपण स्वप्नांच्या गावात आहोत का असे क्षणोक्षणी वाटून मन आनंदानं भरवून जायचं. ह्या अनुभवातून मी असं सांगेन, जिंदगी की हर सुबह कुछ शरें लेकर आती है, जिंदगी की हर शाम कुछ तजुर्बे देकर जाती है. आम्ही सगळे मिळून आजूबाजूला असलेल्या निसर्गस्थळांचा आनंद घ्यायचो. नागफणी पॉइंटला जायचं ठरलं की तिथं जाताना लहान पायवाट, चढाईचा रस्ता, डोंगरावर चढाई करून जाण्याचा अनुभव विलक्षण असे. आम्ही सर्वजण चढत असताना एकमेकांचे हात हातात धरून वर चढून जायचो. नागाच्या फणीसारखा डोंगराचा आकार दिसत असल्यामुळे त्याला नागफणी पॉइंट असं नाव दिलं आहे. तिथे चढाई करून जाण्यासाठी आणि उतरून खाली येण्यासाठी वेळ लागतो आणि अतिशय सावकाश आणि शांततेने ती चढाई प्रत्येकाला उतरावी लागते. हनुमान तळ ह्या ठिकाणी जाण्याचं ठरलं की आम्हाला सगळ्यांना विशेष आनंद व्हायचा. कारण तिथे जाऊन सुट्टीमध्ये वनभोजनाचा बेत कायम ठरलेला असायचा. मामी सकाळी स्वयंपाकासाठी आवश्यक असलेली सगळी तयारी करून सगळं साहित्य घेत असे. नंतर आम्ही सर्वजण मिळून सकाळी 9 पर्यंत हनुमान तळ इथं जाण्यासाठी निघायचो. प्रत्येकाच्या हातात सामानाची पिशवी असे. तिथं पोचल्यानंतर स्वयंपाकाचं सर्व सामान काढून घेत नंतर मामानं तळ्याजवळील पिण्याचं पाणी बादलीने शेंदून काढून दिलं की त्या स्वयंपाकाला सुरुवात करायच्या. तोपर्यंत आम्ही सर्व वानरसेना हनुमान तळ्याजवळील मारुतीचं दर्शन घ्यायचो. अंजनी मातेनं तेथील एका उंच दगडावर बसून तप केलेलं आहे अशी त्या स्थळाची आख्यायिका आहे. आजूबाजूला असलेली उंच वृक्षाजी, मोठे मोठे दगड, मध्यभागी मोठं चौकोनी आकाराचं तळ, तळ्याच्या आजूबाजूला असलेला हिरवागार निसर्ग, हनुमान तळ्याच्या परिसरात, या सगळ्या गोष्टींमुळे खूप थंडावा जाणवतो. आम्ही सर्वजण तिथं आजूबाजूला फिरत निसर्गाशी एकरूप होऊन जायचो. मामीचा स्वयंपाक तयार झाला की त्यांची सगळ्यांची हाक आमच्या कानावर यायची. तिथल्या

मोकळ्या वातावरणामुळं आणि स्वयंपाकाच्या पदार्थांच्या घमघमाटामुळं आम्हाला खूप भूक लागलेली असायची. त्यामुळे जेवताना सगळेच दोन घास जास्तच खायचे. मामी अगदी प्रेमाने सगळ्यांना जेवण वाढायची. या वनभोजनाचा आनंद आणि जेवणाची चव संध्यापर्यंत जिभेवर रेंगाळत राहायची. असंच एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भीमाशंकरला असताना सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी व त्यांच्या पत्नी मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिरातील पूजा झाल्यानंतर रवींद्र महाजनी मामाबरोबर घरी आले. मामाने आमची सगळ्यांची त्यांच्याशी ओळख करून दिली. तेव्हा त्यांनी दोघांनी आमच्याशी खूप छान संवाद साधला. मला आठवतं रवींद्र महाजनी म्हणाले, तुम्हाला इतक्या पवित्र ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळतं ही खूपच छान गोष्ट आहे. मला इथे फारच आवडलं. नंतर थोडा वेळ गप्पा मारून चहा घेऊन ते मुंबईच्या दिशेनं निघून गेले. माझ्या आजीचं आम्हा नातवंडावर असलेलं निर्व्याज प्रेम, मामा मामी मावशी आई यांची प्रेमळ शिस्त आणि संस्कार यामुळं बालपण अधिकच समृद्ध होत गेलं. आजोळच्या अंगणात पारिजातकाचा सडा पडे, बालपणी आम्ही गिरविले तिथे संस्काराचे धडे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला की सुट्टी संपल्याची जाणीव मनाला होत असे. सुट्टी सगळ्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवण्याचा माझा प्रयत्न भीमाशंकराला नक्कीच कळत असणार. जसं वारीला चाललेल्या वारकऱ्याला पाहून कवयित्री बहिणाबाई निसर्गाला उद्देशून म्हणतात, तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पाना मंदी, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे काना मंदी. मी स्वतःला माझ्या आठवणीतील गावाच्या दिंडीतील वारकरी समजते. वारकऱ्याला जशी पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते तशी मला भीमाशंकराच्या भेटीची ओढ कायमच असते. भीमाशंकराच्या आठवानं मन बहरू न येई, देवा तुझ्या भेटीसाठी मन माझं धाव घेई.

आठवणीतील गाव भीमाशंकर आपण ऐकलं. लेखन केलं होतं स्नेहल कुलकर्णी यांनी. बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. यानंतर ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या.
1: 103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचा एक वाजतोय. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली. पश्चिम आशियातल्या संघर्षाबाबत यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. अराघाची यांच्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेतल्या सहभागाबद्दल जयशंकर यांनी संतोष व्यक्त केला. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA आज जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज जाहीर केलं. नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. नीटच्या परीक्षा पद्धतीमध्ये पुढील वर्षीपासून बदल करणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. ते म्हणाले, OMR पद्धतीनं घेतली जाणारी नीट UG परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. 21 जूनला घेतल्या जाणाऱ्या नीट UG परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 जून पर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, OMR शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते NTA ने थोड़ी एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: NTA मध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. सरकार विद्यार्थ्यांबद्दल संवेदनशील असून त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ काही टक्के वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातील वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पूर्ण झालेल्या 5 लाख घरांमध्ये आज लाभार्थ्यांचा गृहप्रवेश होत आहे. सातारा इथं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्त केल्या जात आहेत. यामध्ये 3 कोटी घरं पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान शिवराजसिंह चौहान यांचं आज सकाळी सातारा इथं आगमन झालं. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचं स्वागत केलं. सातारा पालिकेने उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे आमदार रथींद्र बासू यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी रथींद्र बासू यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि आवाजी मतदानानं तो मंजूर झाला. ज्येष्ठ मनोविकारतज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. नाडकर्णी यांच्या निधनाने साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा प्रसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होतील. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी 1980 मध्ये MBBSची पदवी घेतली. त्यानंतर 1984 मध्ये मानसोपचार शास्त्रामध्ये MD ही पदवी मिळवली. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र

फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. असीम ऊर्जा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचे वृत्त धक्का देणारे असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याविषयी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आयुष्यभर अत्यंत संवेदनशीलतेनं आणि समर्पित भावनेनं कार्य केलं. मानसिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेलं काम समाजासाठी कायम प्रेरणादायी असेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. अरावली पर्वतरांगांमधल्या वाढत्या खाणींना पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन सध्या खाणकाम भाडेपत्ती कंपन्यांच्या बाजूने कोणत्याही आदेश काढणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांची व्याख्या स्पष्ट करणं आणि इतर बाबींसंदर्भात न्यायालयानं स्वतःहून दाखल घेतलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. खाणकामासंदर्भातला भाडेकरार रद्द केल्यास ती कंपनी न्यायालयात जाऊ शकते असा दावा वकिलांनी केला. मात्र हा संवेदनशील प्रश्न असल्यामुळे ही सुनावणी टप्प्याटप्प्यात न करता याबाबतीतली संपूर्ण तथ्य समोर आल्यावरच करता येईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांमधले पर्यावरणीय दाव्यांसंदर्भातले त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची नावे देण्याची सूचना पर्यावरण मंत्रालयाला फेब्रुवारीमध्येच केल्याचं खंडपीठानं यावेळी नमूद केलं. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचा सामना आज जपानच्या अकाने यामाकची हिच्याबरोबर होत आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा सामना उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या खेळाडूबरोबर होणार आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला तर 200 अधिक जण जखमी झाले. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक गाड्यांना बसला आहे. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षांखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण 6 रौप्य आणि 12 कांस्य अशी 27 पदकांची कमाई केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना. संयुक्त अरब अमिरातीत झालं पारंपरिक स्वागत. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. नाफेड आजपासून राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. मुंबईत CNGच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत CNGचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ 3% वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातली वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. केंद्र सरकार जनतेला महागाईच्या संकटात लोटत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा परिणाम इंधनाच्या दरांवर होणार हे स्पष्ट असूनही सरकारनं हालचाल केली नाही असं त्यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच NTA आज जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रधान यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांना 14 जून पर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं.

0: परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असंही ते म्हणाले. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने थोड़ी एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीए मध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. नाफेड आजपासून राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरण कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. येत्या 5 वर्षात राज्य बेघर मुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
2: आजचा जो कार्यक्रम आहे, विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो, रेकॉर्ड केलं. 1 वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत, हा रेकॉर्ड.
0: सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. शिर्डी इथं दारुगोळा निर्मिती कारखान्याचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी निबे समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे यांनी आज वार्ताहर परिषद घेतली. अहिल्यानगर जिल्ह्यात उभारलेल्या या प्रकल्पात तोफांसाठी लागणारे स्फोटक पदार्थ तयार करण्यात येणार असून हवाई क्षेत्रालाही या युनिटमधून मदत मिळणार आहे. श्रीगोंदा इथं 25,000 टन क्षमतेचा दारुगोळा उत्पादन कारखाना उभारण्याची योजना असल्याचंही निबे यांनी यावेळी सांगितलं. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारनं प्रवाशांना दिलासा द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकिटाला 1 दर आकारते तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं यावेळी नोंदवलं. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात पारदर्शकता आणि प्रवाशांचं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एका सक्षम आणि स्वतंत्र नियामकाची मागणी करणारी याचिका एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केली होती. भारतातल्या खासगी विमान कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या तिकिटाच्या दरातली तफावत तसंच अनपेक्षित दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. MBBS ची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचार शास्त्रामध्ये MT केलं. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्त्व पटवून देणारे अनेक

अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉक्टर नाडकर्ण यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मानवी मनाचा वेध घेत समाजाला मानसिक आरोग्य, संवेदनशीलता आणि सकारात्मकतेची दिशा देणारा एक अभ्यासू आणि माणुसकी जपणारा आवाज आज आपल्यातून निघून गेला असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मानसिक आरोग्य

प्रसारित करत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाविषयी माहिती, सोबतच प्रचिती हासेगावकर हिची गायत्री देवडे हिने घेतलेली मुलाखत आणि तिची गाणी. निर्मिती केंद्र छत्रपती संभाजीनगर.

नमस्कार, आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे आणि तुम्ही ऐकत आहात युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमची होस्ट आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं आजच्या युववाणी कार्यक्रमात मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, तुम्हालाही कधी असं झालंय का की एखादं गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं, किंवा टेन्शन मध्ये असताना आवडतीचं गाणं लावलं की मन हलकं झालं? जर हो तर आजचा हा शो तुमच्यासाठीच आहे. संगीत हे फक्त करमणूक नाही तर ते औषध आहे, तेही कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय. विज्ञान देखील सांगतं की संगीत ऐकल्यावर आपल्या मेंदूत डोपामाइन आणि सेरोटोनिन वाची आनंदाची रसायनं तयार होतात. म्हणजेच स्ट्रेस, चिंता, एकटेपणा या सगळ्यांवर संगीत हा रामबाण उपाय आहे. संशोधकांनी देखील सिद्ध केलंय की हळूहळू लईचं संगीत ऐकल्याने हृदयाचे ठोके नॉर्मल होतात आणि बीपी देखील कमी होतो. म्हणूनच आता हॉस्पिटल्समध्ये सुद्धा म्युझिक थेरपी वापरली जाते. ऑपरेशन नंतर पेशंटला वेदना कमी व्हाव्यात म्हणून शांत संगीत देखील लावलं जातं. आणि मला सांगा, परीक्षेच्या टेन्शन मध्ये तुम्ही कधी अभ्यासाची गाणी लावली आहेत का? लता दीदींचं ए मालिक तेरे बंदे हम किंवा ए आर रहमानांचं वाद्य संगीत हे ऐकलं की डोकं एकदम शांत होतं. बरोबर की नाही?

हे ऐकून कसं वाटलं मित्रांनो? मन प्रसन्न झालं ना? हाच तर आहे संगीताच्या जादूचा स्पर्श. संगीत हे फक्त दुःखावरच नाही तर आनंद दुप्पट करायलाही मदत करतं. लग्न असो, सण असो किंवा मित्रांसोबतची धमाल, गाण्याशिवाय मजाच नाही. कारण संगीत आपल्याला जोडतं. आईची अंगाई, शाळेतली प्रार्थना, पहिल्या प्रेमात ऐकलेलं गाणं, या प्रत्येक आठवणीत एक सूर असतो. आणि सगळ्यात महत्वाचं, संगीत आपल्याला व्यक्त व्हायला शिकवतं. जे शब्दांनी सांगता येत नाही ते सुरांनी सांगता येतं. रडू आलं तर गझल आहे, राग आला तर रॉक म्युझिक, आणि प्रेमात पडलं तर हजारो रोमॅन्टिक गाणी आहेत. म्हणूनच असं म्हणतात, जिथे शब्द संपतात तिथे संगीत सुरू होतं.

तर मित्रांनो, आजपासून एक नियम करा, दिवसभरामध्ये स्वतःसाठी थोडासा वेळ काढा, ज्यामध्ये मोबाईल बाजूला ठेवा, तुमचं आवडतीचं गाणं लावा आणि डोळे बंद करा. तुमचं मन तुम्हालाच थँक्यू म्हणेल. यानंतर कार्यक्रमामध्ये देखील आपण आपल्यातल्याच एका युवा मैत्रिणीकडून छान छान गाणी ऐकणार आहोत आणि तिच्याशी मी साधलेला संवाद देखील ऐकणार आहोत. तोपर्यंत सुरांमध्ये राहा, आनंदात राहा, कारण आयुष्य एक गाणं आहे आणि आपण ते कसं गातो यावर सगळं अवलंबून आहे.

0: मित्रांनो, आज आपल्यासोबत आपल्यातलीच अशी एक युवा मैत्रीण आहे जिला गायनाची आवड आहेच, शिवाय इतर कलांमध्ये देखील ती पारंगत आहे. आपल्यासोबत आहे प्रचिती हसेगावकर. प्रचितीचं बी ए संस्कृत, एम ए इंग्लिश पूर्ण झालं असून शास्त्रीय विशारद देखील तिचं पूर्ण झालेलं आहे. आणि आज आपण तिच्याकडून तिचा गायनाचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि तिच्याकडून छान छान गाणी देखील ऐकणार आहोत. तर प्रचिती, आजच्या युवावाणी कार्यक्रमामध्ये आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू गायत्री. नमस्कार, मी प्रचिती हसेगावकर. मी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गाणं शिकतीये आणि आता गेली 20 वर्ष कलेच्या क्षेत्रात आहे.
0: अरे वा, खूपच छान. तर प्रचिती, सुरुवातीला मला सांग की गाण्याच्या क्षेत्रात म्हणा किंवा या कलेच्या क्षेत्राशी तू कशी जोडली गेली?
1: गाण्याची आवड म्हणशील तर मी अगदी 3-4 वर्षाची असताना आई बाबा मला गाणे ऐकवायचे, त्याच्यामुळे मला त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला असं मला वाटतं. कारण की मी ते ऐकून ऐकून गायचे, पण ते सुरात गायचे हे त्यांनी ओळखलं की अरे ही सुरात गाते. बाबा म्हणायचे की सुरात गाण्याची आवड आहे हिला, म्हणून मग त्यांनी मला याच्यात की कर तू गाणं, आपण क्लास लावूयात. आणि आई बाबा आणि दोन्हीकडचे आजी आजोबा, असं सगळ्यांकडे वेगवेगळ्या कला, वेगवेगळ्या गोष्टी, लेखन, गायन, वादन, नृत्य, अभिनय, सगळं होतं. ते काही गॉड गिफ्टेड मिळालं, काही मी शिकले.
0: अगदीच. आणि ते तुझ्या आई वडिलांनी लक्षात घेऊन अर्ली स्टेज मध्ये पण ते तुला त्यामध्ये टाकलं त्यांनी?
1: अगदीच. म्हणजे त्यांना वाटलं की ही करू शकते, म्हणून मग ती सुरुवात केली आणि मी करत गेले हळूहळू. मग त्यांनाही वाटलं अरे हिला आवडतंय. मुख्य आवड माझी त्यांनी ओळखली, त्यामुळे मग गोष्टी होत गेल्या पुढे. मी 3 वर्षाची असताना शास्त्रीय संगीत शिकण्याला सुरुवात केली.
0: खूपच लवकर सुरुवात केली.
1: आणि मग त्याच्यानंतर पुढे प्रवास सुरू झाला. मग इतर प्रकारची गाणी मी माझी आत्मसात करायला गेले. शास्त्रीय संगीत मात्र तेव्हा सुरू झालं. ते माझं सुरुवातीला शिक्षण, मग श्री सुनील शेवाळकर यांच्याकडे मी सुरुवातीला गाणं शिकायला लहानपणी जायचं. त्याच्यानंतर प्रयाग संगीत समितीचं शिक्षण मी सुधीर भैरगावकरांकडे घेतलं आणि नंतर मी गजानन केचे सरांकडे गाणं शिकले.
0: अच्छा, म्हणजे विशारद पर्यंतचा प्रवास तुझा असा राहिला. नक्कीच, खूप छान. बरं, आपण कार्यक्रमाला सुरुवात केली आहे तर सुरुवातीला मला सांग की तू आम्हाला काय ऐकवणार आहेस?
1: सुरुवातीला मी एक संगीत मानापमान या नाटकातलं एक नाट्यपद तुमच्या समोर सादर करते.
0: नक्कीच आवडेल आम्हाला.

0: छान सादर केलंस तू प्रचिती आणि ऐकतच राहा वाटत होतं. आता मला उत्सुकता आहे की पुढे तू आम्हाला काय ऐकवून दाखवणार आहेस. तर मला सांग की गाणं तू शिकत होतीस लहानपणी, पण गाणं शिकताना तू BA संस्कृत आणि MA इंग्लिश देखील पूर्ण केलेस. तर गाण्याचं शिक्षण घेत असताना तू तुझं एज्युकेशन पण चालू ठेवलंस, तर या दोन गोष्टी तू कशा मॅनेज केल्यास?
1: खर तर शिक्षण घेणं म्हणजे मला लँग्वेजेस खूप आवडतात, म्हणून माझं आधीच ठरलं होतं की मला हे मात्र करायचं आहे.
0: अच्छा.
1: म्हणून मग मी ठरवलेलं की आपण शिक्षण वेगळं घेऊयात आणि गाण्याचं शिक्षण हे माझं वेगळं सुरूच
0: होतं.
1: त्यामुळे मग दोन्ही गोष्टी मी तसं करण्याचं ठरवलं आणि मॅनेज होतं, म्हणजे करायचं होतात गोष्टी. मी दोन्ही बॅलन्स करत करत इथपर्यंत आता पोहोचली, तसंच पुढे करते.
0: नक्कीच नक्कीच. पण मला सांग म्हणजे गाण्याचं तुझे क्लासेस, त्याचा रियाज आणि इकडे परीक्षा, अशा दोन गोष्टी सांभाळताना काही अडचणी आल्या का?
1: हो, अडचणी तर खूप येतात. म्हणजे काही ना काहीतरी नेमका पेपर असायचा आणि मग इकडे रियाज आणि सगळ्याच गोष्टी, म्हणजे किंवा इतर काही स्पर्धा यायच्या वेगवेगळ्या किंवा काहीतरी वेगळं यायचं, मग असं गोंधळ व्हायचा. पण ठीक आहे, आपल्याला एक जिद्द ठेवायची मनात आणि करत राहायचं प्रयत्न. सो असं मी कायम डोक्यात ठेवते आणि करत राहते, तसं मी ते मॅनेज करण्याचा प्रयत्न केला.
0: अच्छा, म्हणजे ते आवड असली की सवड निघते असातला भाग आहे. तर प्रचिती, आपण कार्यक्रमात पुढे जात आहोत, तर मला सांग आता तू आम्हाला काय ऐकवणार आहेस?
1: याच्यानंतर एक फोक असा लोककलेचा प्रकार आपण लावणी म्हणतो, ती लावणी मी तुमच्या समोर सादर करते.

0: खूप छान सादर केलंस प्रचिती तू. आणि मला सांग, याबरोबरच सुरुवातीला बोलताना तू म्हणालीस की गाण्यासोबत तू इतर कलाही तुला आवड आहे, तर त्या कलांबद्दल सांग.
1: गाण्याबरोबर मला नृत्याचीही ओळख झाली लहान असताना. मी भरतनाट्यम शिकले 5 वर्ष नृत्यभूषण विक्रांत वायकोस यांच्याकडे.
0: अरे वा.
1: आणि मग नृत्यातही अनेक स्पर्धा केल्या, बक्षीस मिळवली. त्याच्यानंतर लोककलाची मला ओळख झाली, लोककला पण मी बघितली. आणि मग मला असं झालं की अरे हे काय नवीन, म्हणून मग मी ते पण शिकायला सुरुवात केली. शाहीर अंबादास तावरे आणि अजिंक्य लिंगाय त्यांच्याकडे मी ते शिकले. असं करत करत त्याच्यातही मग आम्ही दिल्ली गोवा बँगलोरला नॅशनल साठी गेलेलो, तिथे मी गायले होते. आणि एक टीव्ही शो आहे दूरदर्शनचा, सिम्फनी ऑफ इंडिया, तिथे पण मी फोक गायले होते. सो लोककलेमध्ये पण खूप गोष्टी मला करायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या.
0: आणि हे सगळं म्हणजे तू गाण्याचं शिक्षण घेत असताना त्याच्यासोबतच केलंस?
1: हो, हे सुरू असताना माझं ह्याही गोष्टी, माझ्या एक एक माहिती होत गेल्या, ओळख होत गेली, अभिनयाची पण ओळख झाली. अवघा रंग एक झाला हे नाटक केलं होतं, त्याच्यात जनाबाईंची भूमिका केलेली. लहानपणी एक संगीत नाटक केलेलं. सो असं करत करत एक गोष्टी करत मला ड्रॉइंग काढायला खूप आवडतं. आणि मी लहानपणापासून वक्तृत्व मध्ये खूप आहे, म्हणजे शाळेत असल्यापासून वक्तृत्व, कथाकथन, सूत्रसंचालन हे माझं अगदी फोकस. मग काहीतरी सुचलं की लिहायचं, कंपोज करायचं, असं काहीतरी चालू होतं.
0: खूपच छान प्रचिती, म्हणजे सगळ्याच कलांमध्ये तू पारंगत आहेस असं म्हणायला हरकत नाही. तर याबरोबर तू आम्हाला कोणतं गाणं ऐकवणार आहेस?

0: खूप छान सादर केलंस प्रचिती तू, आणि अजून तुझ्याकडून आम्ही बऱ्याच गाणी ऐकून घेणार आहोत. तर मला सांग की तू वेगवेगळ्या कलांमध्ये पारंगत आहेस, तुला मिळालेली पारितोषिक किंवा तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहेस, त्याचा तुझा अनुभव कसा होता?
1: वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तर खूप भाग घेतला, म्हणजे गाण्याच्या म्हणशील तर गाण्याच्या विविध स्पर्धा होतात, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, सगळ्याच. तर तिकडे मी जायचे, गाणं बसवायचे आणि सुंदर म्हणजे तयारी वगैरे करून जायचे. कधी यश मिळालं, कधी अपयश मिळालं, पण खूप सुंदर अनुभव होते. त्यातून शिकायला मिळालं की अजून काय करता येईल, अजून काय करता येईल,
0: स्वतःमध्ये काय चेंजेस करता येतील.
1: एक्झॅक्टली. आणि अजून एक सांगायचं म्हणलं तर गरवारे कम्युनिटी सेंटर जे आहे संभाजीनगरचं, त्यांच्यातर्फे आम्ही नॅशनल बालभवन दिल्ली इथे गेलो होतो महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायसाठी.
0: अरे वा.
1: आणि मग तिथे मला गाण्याची संधी मिळाली होती, आणि मुख्य म्हणजे मी हिंदीतून तिथे पहिला पोवाडा गायला.
0: अरे वा.
1: हिंदीतून पहिला पोवाडा गाणारी महिला म्हणून असं त्यांच्या डिजिटल लायब्ररीला तिकडे नोंद आहे.
0: किती छान.
1: सो ते एक होतं. आणि अजून म्हणशील तर एक अष्टपैलूची आठवण आहे माझ्याकडे. तर 2018 राज्यस्तरीय अष्टपैलू स्पर्धा अशी ती दरवर्षी होते, ती झाली होती.
0: अच्छा.
1: आणि मी त्याच्यात भाग घेतलेला. आणि तिकडे अष्टपैलू म्हणल्यावर सगळीकडे पारंगत असलेली लोक तिथे आलेली होती,
0: म्हणजे सगळेच जण अष्टपैलू होते.
1: राईट. आणि त्यांच्यातच स्पर्धा होती, त्याच्यात पहिला नंबर आणि असं सगळं होतं. त्यामुळे मी घेतलेला भाग. पण तिथे मी सगळ्या कला सादर केल्या आणि तिथे इतकी टॅलेंटेड मुलं होती की म्हणजे मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की माझा नंबर तरी येईल. म्हणून मी म्हटलं की ठीक आहे, आला तरी तिसरा चौथा असं काही, पण एवढं तर नाही, अगदीच नाही. आणि मी बघतीये सगळं स्पर्धा झाली काय, तरीही मला काही वाटेल. मी फक्त त्या ट्रॉफी कडे बघत होते पहिल्या नंबरचा. म्हटलं की मिळू शकते का आपल्याला, नाही या विचारातच मी ऑलमोस्ट होते.
0: तिथे काय काय सादर केलं?
1: तिथे मी सगळं केलं ऑलमोस्ट, म्हणजे गायले, इन्स्ट्रुमेंट वाजवलं, नृत्य केलं, अभिनय केला, माझे ड्रॉइंग त्यांना दाखवले, वक्तृत्वासाठी मी त्यांना बोलून दाखवल्या काही गोष्टी, आणि लेखन दाखवलं माझं. असं
0: म्हणजे आपल्याकडे जेवढ्याही कला आहेत तिथे तुम्हाला सादर करायच्या होत्या.
1: अगदी अगदी, छोट्यातली छोटी कला असू दे ते तुम्ही सादर करायचं होतं. आणि ती बराच वेळ, म्हणजे एकेकाची स्पर्धा अगदी खूप वेळ होती.
0: एवढं सगळं सादर करायचं,
1: पूर्ण दिवसभर, त्यांना 2 दिवस वगैरे त्या स्पर्धेतच गेले पूर्णपणे. त्यामुळे मी फक्त त्या ट्रॉफीकडे बघायचं, बाकी मला वाटलेलं नाही. पण अचानकच पहिल्या नंबरला माझं नाव अनाउन्स झालं आणि मी अशी झाले होते, माझंच नाव आणि मी उठली नाही 2 मिनिटं. आणि मग मी उठले आणि मग मी
0: व्हायला वेळ लागला.
1: एक्झॅक्टली. खूप. आणि मग तेव्हा मला कळालं की नाही, म्हणजे मी करू शकते बाकीच्याही गोष्टी. सो ते मुवमेंट वॉज व्हेरी मेमोरेबल माझ्यासाठी, कायम लक्षात राहणारी अशी आठवण आहे.
0: म्हणजे असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेस. तर याबरोबरच आमच्या सगळ्यांना एखादं छानसं हिंदी गाणं तू सादर कर.
1: आशाताईंच.

0: खूप छान गायलास प्रचिती तू, आणि तू गातच राहावं मला वाटत होत, एकदम मस्त, एकदम छान फील येत होता. तर आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण जाता जाता मला सांग की आपल्यातले जे युवा मित्र मैत्रिणी आहेत ज्यांना या गाण्याच्या क्षेत्रात म्हणा किंवा कलेच्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर त्यांना तू काय सांगशील तुझ्या अनुभवातून?
1: नक्कीच गायत्री, म्हणजे गाण्याचं बेसिक शिक्षण, शास्त्रीय संगीताचं हे बेसिक शिक्षण गाण्यासाठी घेणं वॉज मस्ट असं मला वाटतं. कारण की ते जर बेसिक तुमच्याकडे पक्कं असेल तर तुम्ही गाऊ शकता. इतरही कुठल्या कलांचं म्हणशील तर त्याचंही तुम्ही बेसिक शिक्षण घेतलंच पाहिजे. त्याच्या थ्रू तुम्ही पुढे चांगलं तुमचं करिअर घडवू शकता किंवा कलेमध्ये तुमचं स्थान निर्माण करू शकता.
0: अगदीच,
1: त्यामुळे ते महत्वाची गोष्ट आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला आवड पाहिजे कुठल्याही कलेची. तुम्हाला आवड आहे, त्याच्यातून आनंद मिळतोय, हे खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. ते असेल तर तुम्ही गाऊ शकता. म्हणजे बिंदास्त गाणं असू दे, नृत्य काही असू दे,
0: आवड पाहिजे.
1: आवड पाहिजे. आवडच नाही आणि तुम्ही बळजबरी एखाद्याला म्हणताय की गा गा कर कर, तर त्याच्यात काही पॉईंट नाही आहे. तुम्ही त्यांच्यातली कला ओळखा किंवा त्यांच्यातलं टॅलेंट ओळखा. त्यांना कशात इंटरेस्ट आहे मुलांना ते आधी बघायला पाहिजे आणि मग तुम्ही करायला लागा.
0: बरोबर आहे.
1: आणि कलेसोबत म्हणजे मी शिक्षणही घेतलं, बीए संस्कृत, एम ए इंग्लिश केलं. मला लँग्वेजेस आवडतात, मला त्याच्यातही इंटरेस्ट होता, म्हणून मी ठरवलं होतं की तेही करायचं आणि हेही करायचं. त्याच्यामुळे तुम्ही असा दोन्हीचा समतोल साधून कला पण करा, तुमची कलेची आवडही जोपासा आणि शिक्षणही प्रॉपर व्यवस्थित घ्या. कारण दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. त्या दोन्ही तुम्ही बॅलन्स करून
0: करायला पाहिजे,
1: तुमचं बेस्ट द्या.
0: तर खूप छान संदेश दिलायस तू. जेही मित्र मैत्रिणी आपला कार्यक्रम ऐकतायत, ज्यांनाही कोणाला कलेची आवड असेल ते नक्कीच यामध्ये येतील आणि त्यांचा आनंद यामध्ये शोधतील अशी आपण आशा करूयात.
1: जाता जाता युवा मित्र मैत्रिणींसाठी एक गाणं सादर करते,
0: आवडेल आम्हाला.

0: तर खूप छान प्रचिती, तू आज इथे आलीस आणि इतके छान छान गाणी आम्हाला ऐकवलीस आणि तुझा गाण्याचा शिवाय तुझ्या कलेचा प्रवास देखील आमच्या सोबत शेअर केलास, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार.
1: हो नक्कीच गायत्री, मला इथे येऊन खूप छान वाटलं, युवा मित्रांशी संवाद साधायला मिळाला, आकाशवाणीने बोलवल्यासाठी त्यांचं खूप खूप धन्यवाद.
0: मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलीत प्रचिती हसेगावकर हिची घेतलेली मुलाखत आणि तिने गायलेली छान छान गाणी. मित्रांनो, आज आहे 15 मे, अर्थात आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन, आणि आजचा हा दिवस आपण आपल्या पहिल्या प्रेमाला अर्थात आपल्या कुटुंबाला समर्पित करतोय. मित्रांनो, शाळेतलं पहिलं बक्षीस असो किंवा आयुष्यातला पहिला धक्का, सगळ्यात आधी आठवण कोणाची येते बरं? घरच्यांचीच ना, कारण कुटुंब म्हणजे आपलं सेफ झोन, आपलं चार्जिंग स्टेशन. संयुक्त राष्ट्रांनी 1993 पासून 15 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. का? कारण जग कितीही बदललं तरी कुटुंब हीच समाजाची पहिली शाळा आहे. इथेच आपण बोलायला शिकतो, शेअर करायला शिकतो आणि माफ करायला देखील. आजकाल आपण सगळे इतके बिझी झालोय, मोबाईल मध्ये डोकं, लॅपटॉपवर काम, आणि संध्याकाळी जेवलास का हे विचारणारा आवाज हा फक्त घरातूनच येतो. त्या एका प्रश्नात काळजी आणि प्रेम लपलेलं असतं. आईचा ओरडा, बाबांचा धाक, ताईची चिडवा चिडवी, दादानी केलेली मस्करी, हेच तर आपलं कुटुंब. भांडण झालं तरी रात्री एका ताटात जेवणारे आपण, कारण रक्तापेक्षा नातं घट्ट असतं, ते म्हणजे आपलेपणा. म्हणूनच आजच्या दिवशी एकच करा, फोन बाजूला ठेवून घरच्यांसोबत 10 मिनिटं गप्पा मारा, त्यांना वेळ द्या, त्यांचा दिवस कसा गेला हे त्यांच्याकडून जाणून घ्या, मग बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. आई बाबा, मुलं, भावंड, आजी आजोबा, प्रत्येक नात्याला एक वेगळा रंग, एक वेगळा सुगंध. चला तर या कुटुंब दिनानिमित्त एक शपथ घेऊया, एकमेकांना वेळ देऊ, एकमेकांचा आदर करू, कारण घर फक्त 4 भिंतींनी बनत नाही तर ते माणसांच्या मनाने बनतं. तुमच्या कुटुंबाला देखील माझ्याकडून खूप खूप प्रेम.

मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात अशाच छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमामधून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घे. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजीत मनसोडे. तेव्हा गाणी ऐकत राहा, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय.

0: श्रोतेहो, आताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सादर करते दीपक केसावलेकर. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05
1: ये है विविध भारती, देश की सुरीली धड़कन. कुछ ही पलों में आप सुनेंगे समाचार.

कुलकर्णी यांची अनेक नाटकं तसंच पुस्तकं प्रसिद्ध आहे. त्यांच्या अनेक साहित्यकृतींना पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी म्हणून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून

काँग्रेसच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनाला प्रतिसाद मिळत असून शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक आंदोलनात सहभागी झाले. काँग्रेस नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार डॉ प्रशांत पडोळे आणि गडचिरोलीचे खासदार डॉ नामदेव किरसान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी वैनगंगा नदीच्या पात्रात उतरून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अमरावतीच्या भारतीय जनसंचार संस्थात IIMC मध्ये मराठी पत्रकारिता पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा 5 जून रोजी होणार असून इच्छुक विद्यार्थ्यांना गुगल फॉर्मद्वारे किंवा अमरावतीतल्या कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज करता येणार आहे. एका वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी अर्ज करू शकतील. प्रवेशासाठी CET परीक्षा अमरावतीतील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील पश्चिम क्षेत्रीय केंद्रासह पुणे आणि मुंबई इथंही आयोजित करण्यात येईल. भंडारा तसंच नागपूर जिल्ह्यातील सूर नदीलगत असलेल्या नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीकरता आकस्मिक पाणी मागणी करण्यात आल्यानं पेंच प्रकल्पाच्या खिंडसी धरणातून आज दुपारी 4 वाजता 25 क्युसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात आलं आहे. नदी काठावरील गावांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सद्यस्थितीत धरणातील पाणी पातळी 314.95 मीटर असून धरणाचा जिवंत साठा 66.88 इतका आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रामनगर इथं कृषी विभागाच्या भरारी पथकानं अनाधिकृत HTBT कापूस बियाण्यांच्या साठ्यावर धाड टाकली. या कारवाईत 37 संशयित बियाण्यांची पाकिटं, सीलिंग मशीन आणि कोरी पाकिटं, 35,437 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारतीय हवामान खात्यानं नैऋत्य मान्सून नेहमीपेक्षा लवकर केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली असून 26 मे रोजी मान्सून केरळात पोहोचू शकतो असा अंदाज वर्तवलाय. पुढील काही दिवसात दक्षिण भारतासह ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलाय. महाराष्ट्रात 5 जून पर्यंत गोवा मार्गे मान्सून दाखल होऊन 7 जून पर्यंत पुण्यासह काही भागात सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात उद्यापासून 19 तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आलाय. तर आज अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट आहे. आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार विदर्भात अमरावती जिल्ह्यात 44.8 अंश सेल्सिअस सह हा जिल्हा सर्वात उष्ण ठरला. त्यापाठोपाठ वर्धा इथं 44.5 तर अकोला इथं 44.4 इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरात 43.4 तर बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. दुपारपासून नागपुरात ढगाळ वातावरण आहे. नागपुरात आगामी 2 तासात वादळी पर्जन्यमानासह हलक्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षांखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशी 27 पदकांची कमाई केली आहे. IPL क्रिकेट स्पर्धेमध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना होईल. लखनऊमध्ये आज 7:30 सामना सुरुवात होईल. बुलडाणा जिल्ह्यातील उन्हाळखेड हे शेगाव तालुक्यातील स्वगणना करणारं पहिलं गाव ठरलं असून एकाच दिवसात 20 कुटुंबांची डिजिटल नोंदणी करण्यात आली आहे. ग्रामस्थ आणि तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जनगणना मोहिमेला वेग मिळाला असून डिजिटल साक्षरतेचं आदर्श उदाहरण या गावानं निर्माण केलंय. उद्या अर्थात 16 मे पासून प्रगणक घरोघरी भेट देणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. 2023-24 साठी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम. ग्रामपंचायतींमध्ये वर्धा जिल्ह्यातील अजनसरा अग्रणी. NEET UG परीक्षा 21 जून रोजी होणार तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 28 जूनला निर्धारित. आणि नैऋत्य मान्सून 26 मे रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाह, बहुत सुंदर, भाव विह्वल कर देने वाला भजन आपने श्रोताओं के लिए प्रस्तुत किया और हम सबकी आंखें नम है इस समय।
1: ऐसी लागी लगन, आप सुन रहे हैं जाने माने गायक अनूप जलूटा से ममता सिंह की बातचीत पर आधारित हमारी ये श्रृंखला।
0: बातमी पत्रों
1: हारमोनियम पर संगत की है।
2: कॉमर्स मधील करिअरच्या संधी,
3: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये। प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे। पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके। खर्च पण फार जास्त नाही आहे, तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबचे ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात। स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे।
2: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत। रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून।
4: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात। यानंतरची उद्घोषणा लगेचच ऐकूयात। प्रादेशिक बातमीपत्र

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी

0: होणार पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे मुंबई साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रति लिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 93.14 रुपये झाला आहे. स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रति लिटर दराने मिळेल. मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई सीएनजीचा दर प्रति किलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% ऐवजी 60% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत पुढच्या वर्षी 15 लाख घरं बांधून पूर्ण करू आणि येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
1: आजचा जो कार्यक्रम आहे विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो आहोत, रेकॉर्ड केलं. एका वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत हा रेकॉर्ड.
0: या कार्यक्रमामध्ये महाआवास अभियानाचे 2023-2024 या वर्षाचे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात कोकण, नाशिक आणि नागपूर हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नागपूर, अमरावती आणि नाशिक हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीणमध्ये विभागात गोंदिया जिल्हा पहिल्या स्थानी, पालघर दुसऱ्या आणि अकोला तिसऱ्या स्थानी आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेत नांदेड पहिल्या, अमरावती दुसऱ्या आणि वर्धा तिसऱ्या स्थानी आहे. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएने आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जून पर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने थोड़ी एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू का 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनडीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने लातूरमधल्या एका महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाला ताब्यात घेतलं होतं. हे प्राध्यापक 4 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत आणि नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचे सदस्य आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2026 आता 21 जूनऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएकडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत होईल. उमेदवारांना 16 जूनपासून महाटीईटी.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार झाले. MBBS ची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचारामध्ये MD केलं. व्यसनमुक्ती तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी या मागणीसाठी आज काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी धडक मोर्चा काढला. पोलिसांनी मंत्रालयाजवळ हा मोर्चा रोखल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार शेतकरी विरोधी असून कोकणातल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेपर्यंत लढा सुरू राहील, असं सपकाळ म्हणाले. कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे संतप्त झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी काल टाकळी ढोकेश्वर इथं नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा जिल्ह्यात कारधा इथल्या वैनगंगा नदीवर काँग्रेसनं आंदोलन केलं. देशभरात 2025 या वर्षात सुमारे 22,500 कोटी रुपयांचे सायबर फसवणुकीचे प्रकार समोर आले. यापैकी साधारण 1,100 कोटी रुपयांची प्रकरणं महाराष्ट्रातली होती, अशी माहिती दूरसंचार विभागाच्या मुंबई विभागाचे अतिरिक्त महासंचालक आशिष पाठक यांनी आज मुंबईत दिली. देशभरात झालेल्या एकूण नुकसानीपैकी 8,100 कोटी रुपये पुन्हा मिळवण्यात यश आल्याचंही ते म्हणाले. गेल्या वर्षी 1930 या सायबर गुन्हेगारी पीडितांसाठीच्या हेल्पलाईन क्रमांकावर 30 लाख तक्रारी दाखल झाल्या. त्यांच्यावरून 12 लाखांपेक्षा जास्त सिमकार्ड्स तर 3 लाखांपेक्षा जास्त मोबाईल ब्लॉक करण्यात आले. महाराष्ट्र राज्य आणि खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं दिले जाणारे 2026 साठीचे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांची यंदा या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. हवामान. येत्या 24 तासात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNG च्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. NEET UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील.

0: संस्कृतीचे इंद्रधनुष्य उलगडणारा आपला भारत,
1: खेड्यांना नटलेला डोंगर दऱ्या असलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा.

0: अहो ताई अहो भाऊ, स्वच्छतेचे भान सारेच ठेवू.
1: मुश्किल झाले दिस पर राब राब राबून. अव आपलं सोडा, पण आपल्या पोराबाळांची तोंडी दोन घात जावे ते पण मुश्किल झाले.
2: अहो राधाबाई, जर घराकडे लक्ष ठेवा, वाईच पोरांना अंगणवाडीहून सोडते.
1: आता हे काय रकमे पोरांना आणि अंगणवाडीत? पोरांना आपल्या सोबत रस्त्याच्या कामाला घेऊन चल, तेवढेच दोन पैसे जास्त मिळतात आणि पोरांच्या दोन याच्या मीठ भाकरीची सोय बी होईल.
2: राधे, तुला ठाव आहे का?
1: काय ग,
2: आजकाल शाळेत म्हणजे त्या अंगणवाडीत मुलांच्या शिक्षणा बरोबर मुलांच्या खाण्यापिण्याची सोय शासनाने केली आहे. माझी काळजीच मिटली बघ तवापासून.
1: आता गो बाई, बरं झालं तिथं. चल ग, आपण बी आपल्या पोरांना शाळेत घेऊन जाऊया.
3: लाभ घ्या सरकारच्या प्रारंभिक पालन पोषण आणि शिक्षण सेवेचा, पाया घाला चांगलं आरोग्य आणि यशस्वी जीवनाचा.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून देखील ऐकत आहात. यानंतरचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात 7:15.
5: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
6: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाहीये. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
5: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 May संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
0: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी
7: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक.
7: मंगळवार दिनांक 19 May रोजी 10:30
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती.

0: रसिक अहो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे. शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: विषयी आज आपण वृत्त विशेष मध्ये जाणून घेणार आहोत ज्येष्ठ कमोडिटी तज्ञ आणि सराफ व्यावसायिक अमित मोडक यांच्याकडून.
1: तर केंद्र सरकारने जे की सोन्या चांदीच्या सह जे वेगवेगळे मौल्यवान धातू आहेत त्यांच्यावरचे जे कर वाढवलेत, तर एक्झॅक्टली हे कोणकोणते कर वाढलेत आणि ते किती प्रमाणात वाढलेत?
2: आपल्या सोन्या चांदीच्या रॉ गोल्ड किंवा रॉ चांदी आपण बार म्हणतो ज्याला शुद्ध प्रकारची, त्याची आयात करण्याकरता केंद्र सरकारने 2 वर्षापूर्वी 15% सहा टक्क्यांवरती कर आणले होते. आयात कर म्हणजे इम्पोर्ट ड्युटी आपण म्हणतो ज्याला, ते आता पुन्हा एकदा 6% वरून 15% नेलेत, म्हणजे जवळपास प्रत्येकच दोन्ही धातूंवरती 9% त्याचे कर वाढवण्यात आलेत. आता गोष्ट अशी आहे, जेव्हा 15% वरून 6% कर केले तेव्हा सोन्याची भारतातली किंमत जी होती मूल्यामध्ये ती साधारणपणे 70,000 आसपास होती प्रति 10 ग्रॅम. आज ती 1,30,000 ते 1,40,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास असल्यामुळे तो कर जो वाढला आहे तो प्रति 10 ग्रॅम सोन्यावर जवळपास 13,000 रुपयांनी वाढला एका रात्रीमध्ये. तसंच चांदीवरचा जर कर आपण विचार केला तर तोही जवळपास 16 ते 18,000 रुपये प्रति किलोला वाढला. तर या प्रमाणामध्ये ही करवाढ झाली आणि ती इम्पोर्ट ड्युटीच्या बाबतीत झाली आहे, जीएसटीच्या कर प्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये.
1: तर प्लॅटिनम वरती पण कर वाढलेला आहे ना?
2: हो, सर्वच मौल्यवान धातू त्याच्यात प्लॅटिनमही आहे, ज्याच्यावर पूर्वी 6% आयात करत होता तो आता पुन्हा 15% गेलाय. आता एवढंच नाही तर सरकारनी फार क्लिअर गाईडलाईन्स काढल्या त्या वेळेला इम्पोर्टला, कारण पूर्वी इम्पोर्टच्या याच्यामध्ये काही काही पळवाटा असायच्या की इन्क्लुजन किंवा छोटे छोटे पार्ट जे असतात सोने चांदीचे त्याच्यावरती कर वेगवेगळे होते, किंवा अलॉयच्या नावाखाली जी आयात व्हायची याच्यामध्ये प्रेशियस मेटल असायचे पण ते अलॉय म्हटल्यानंतर त्याला करचा दर जो असायचा तो वेगळा असायचा.
1: ओके,
2: पण यावेळेस जेव्हा त्यांनी अध्यादेश काढलाय तेव्हा या सगळ्या गोष्टींनाच 15% तो कर लागू होईल अशा प्रकारे अध्यादेश काढलाय, त्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पळवाटा राहिल्या नाही.
1: आता हे जे टॅक्स वाढवलेत तर त्याच्यामुळे सोन्या चांदीचे दर कितीपर्यंत वाढतील?
2: सोन्याचा दर ज्या दिवशी त्यांनी इम्पोर्ट ड्युटी वाढीची घोषणा केली त्या दिवशीच्या दरानुसार साधारणपणे सोन्याचा दर 1,50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, त्याच्यामध्ये 9% वाढ म्हणजे 1,35,000 ते इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह या प्रकारे जर केलं आपण तर साधारणपणे 12,000 रुपयांनी तो वाढला होता दर सोन्याचा प्रति 10 ग्रॅम, आणि चांदीचा दर साधारणपणे 18,000 रुपयांनी वाढला होता.
1: आता ही जी करवाढ झाली आहे तर त्या करवाढ करण्यामागचा सरकारचा उद्देश आहे की आयात कमी व्हावी, पण मग खरंच याच्यामुळे आयात होईल का कमी?
2: नाही, कसं आहे, सोनं हे आपल्याकडे जिव्हाळ्याची वस्तू आहे की आपण त्याला नेसेसिटी म्हणत नाही हे ठीक आहे, खरंच ती नेसेसिटी नाही, कारण अन्न वस्त्र निवारा याच्या व्यतिरिक्त बाकी कशीच नेसेसिटी आपण म्हणू शकत नाही. पण सोनं हे अविभाज्य घटक आहे भारतीय संस्कृतीचा, म्हणजे माझ्याकडे माझ्या मुलीचं लग्न असलं तर मला मुली बरोबर दागिने द्यावे लागतात, मुलीचे जर वर्षभर सण होतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे दागिने द्यावे लागतात, जावायला दागिने द्यावे लागतात, माझ्याकडे जर लग्नाच्या अॅनिव्हर्सरीज असतील तर तेव्हा दागिने केले जातात, किंवा मुला मुलींचे वाढदिवस असतील किंवा काही विशेष घटना घडत असतील तर तेव्हा दागिने केले जातात, किंवा वास्तुशांत वगैरे असेल तर तेव्हा चांदीचे उपकरण वस्तू केल्या जातात. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण सोनं चांदीला महत्व देतो, आपण लक्ष्मीपूजनाला सोन्याची किंवा चांदीची प्रतिमा दरवर्षी एक एक ऍड करत जातो आपल्याकडे, किंवा अक्षयतृतीयेला चांदी सोनं घ्यावं, पाडव्याला सोनं घ्यावं, या सगळ्या आपल्या ज्या परंपरा आहेत त्यामुळे सोन्याची मागणी खूप आहे. आता पंतप्रधान त्यांनी केलेलं आव्हान हे सरकारच्या दृष्टीने योग्य आहे की 1 वर्षाकरता तुम्ही दागिन्यांची खरेदी करू नका जेणेकरून आयात कमी होईल, पण अशी 1 वर्षाकरता दागिन्यांची खरेदी कोणाला थांबवणं शक्य नाही, त्यापेक्षा सरकारनी असं आवाहन करायला हवं होतं की लक्झरी म्हणून तुम्ही ती दागिन्यांची खरेदी असेल तर 1 वर्षाकरता टाळा, कारण की माझ्याकडे माझ्या मुलीचं लग्न असेल तर मी असं म्हणू शकत नाही मुलाकडच्यांना की मी आज मुलगी पाठवतो आणि नंतर 1 वर्षाने दागिने पाठवतो, मला ते करणं गरजेचं आहे, कारण माझं ते सामाजिक बांधिलकी असल्यासारखं आहे. ती बांधिलकी आहे का नाही हा प्रश्न वेगळा आहे चर्चेचा, पण संस्कृती म्हणून माझी बांधिलकी आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ती कमी होईल असं नाही, पण जर का तुम्हाला ते करायचं असेल तर जास्तीची किंमत भरा असं आता सरकार म्हणतंय असं मला वाटतं, कारण त्याचा पहिला उद्देश होता की फॉरेक्स वाचव, आता दुसरा उद्देश आहे की जर तुम्ही माझं फॉरेक्स वापरणार असाल तर निदान त्यातून मला सरकारला उत्पन्न तरी द्या म्हणून ती करवाढ करण्यात आली.
1: दागदागिन्यांमध्ये सोन्याचा वापर तर आपल्याकडे होतो, पण त्याच्याशिवाय म्हणजे इंडस्ट्रियल किंवा इतर कामांसाठी आपल्याकडे सोन्या चांदीचा किती वापर होतोय?
2: चांदीचा वापर म्हणाल तर जगभरातच इंडस्ट्री करता 70% होतो, भारतही त्याला काही अपवाद नाही, कारण सोलर म्हणा, स्पेस टेक्नॉलॉजी म्हणा, टेलिकॉम म्हणा, पॉवर ट्रान्समिशन म्हणा, प्रत्येकच ठिकाणी चांदी लागते आणि त्याला काही पर्याय आता तरी सापडलेला नाहीये शास्त्रज्ञांना, त्यामुळे तो वापर तर टळणार नाहीये, त्यामुळे इंडस्ट्रियल युज वापराकरता जे काय आयात होईल चांदी तर इंडस्ट्रियल प्रॉडक्टच्या किमती त्या प्रमाणात वाढतील किंवा सेवांच्या किमती त्या प्रमाणात वाढतील. सोन्याचं कन्झम्पशन म्हणाल तर 0.5% ते 1% पण नसतं टोटल प्रॉडक्शनच्या किंवा मायनिंगच्या, 99% हे इन्व्हेस्टमेंट फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होत असतं, पण

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. सोनं, चांदी, प्लॅटिनम यासारख्या मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क केंद्र सरकारनं कालपासून वाढवलंय. सोबतच दागिन्यांची खरेदी वर्षभरासाठी करू नका असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. या

0: जे काय प्रोडक्शन होत आहे किंवा मायनिंग होत आहे त्यातलं 60-70% कन्झम्पशन मध्ये जाते आणि उरलेलं इन्व्हेस्टमेंट आणि युटेन्सिल्स आणि ऑर्नामेंट मध्ये येते.
1: सध्याचं जर आपण आकडेवारी बघितली म्हणजे गेल्या 3-4 वर्षांमधला जर ट्रेंड बघितला तर आपण किती सोनं चांदी आयात करतोय?
0: सोनं चांदीचं मिळून आयात जी आहे ती साधारणपणे 72-75 बिलियन डॉलर एवढी होती आहे. कारण त्याची क्वांटिटी आपण असे काउंट नाही करू शकणार, रुपये किंवा डॉलर काउंट करू शकू, कारण त्याच्या किमती सतत बदलत असतात. त्यामुळे जास्त त्याला रिलेव्हन्स आहे तो किती डॉलर आपण खर्च करतोय त्याच्यावरच आहे. आणि असं म्हणतात की हा थर्ड लार्जेस्ट कॉम्पोनंट आहे आयातीतला. पहिला आहे ऑइल म्हणजे क्रूड ऑइल, दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आणि तिसरं आहे ते सोनं आहे. फक्त सोन्याचं एकच आहे की सोनं ही मेंटेन करणारी व्हॅल्यू आहे, म्हणजे ती व्हॅल्यू ही वेल्थ वाढवते देशाची. इलेक्ट्रॉनिक वस्तू एकदा खोक्यातून उघडल्या की शून्य किमतीच्या होतात. पेट्रोल डिझेल जळून जातं, प्रॉडक्टिव्हिटी म्हणतात लोक डिझेल आणि पेट्रोल याच्यात प्रॉडक्टिव्हिटी आहे. इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये प्रॉडक्टिव्हिटी आहे, सोन्यात प्रॉडक्टिव्हिटी नाही. पण प्रॉडक्टिव्हिटी आणि वेल्थ हे हातात हात घालून चालतं. त्यामुळे देशाला उद्या जर गरज पडली आणि सरकारने जर कळकळीने आव्हान केलं आणि ते आव्हान करताना सरकारने सरकारच्या बाजूनी काहीतरी पॉझिटिव्हिटी दाखवली सुखकर जीवन होण्याकरता लोकांचं, तर लोक नक्की सॅक्रिफाईस करून सोनं ऑफर करतील गव्हर्नमेंटला. गोल्ड बॉन्ड पूर्वी दिलेच होते सरकारने की सोनं द्या आणि तेवढ्याच वजनाचे गोल्ड बॉन्ड घ्या आणि काही वर्षांनी त्याचं गोल्ड घेऊन जा, असं आपल्याला सुरुवातीच्या काळात आपण बघितलेलं आहे 50-2000 दशकात किंवा 50 वर्षाच्या कालावधीमध्ये. तसं काही गव्हर्नमेंट करू शकतं. एसजीबी जे केले गेले आपल्याकडे, ते एसजीबी हे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोकांना चांगले ठरले, पण सरकारने त्याचं सोनं नाही घेतलं आणि त्यामुळे सरकारला जे नुकसान आलं एकंदरीत ते उद्या टॅक्सपेअरच्याच खिशातून जाणार. त्यामुळे एसजीबी सारखी योजना सरकारने आणू नये, कारण अल्टिमेटली नाही तर ते टॅक्सपेअरच्या खिशातून जातात. त्याला अंडरलाईंग ऍसेट कुठेतरी हिच करणं गरजेचं होतं. एसबीआयकडे जे सोनं आहे ते सरकारने आता तात्पुरतं वापरलं गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात सराफांना देण्याकरता, तर जवळपास आपली 1.5 वर्षाची आयात थांबू शकते. आणि ते आरबीआयने सोनं देणं याचा अर्थ आरबीआयचं हेज कॅन्सल झालं असं नाही होत, कारण आरबीआय लोन म्हणून ते सोनं देणार आहे. त्यामुळे 1.5-2 वर्षांनी जेव्हा आपली परिस्थिती सुधारेल तेव्हा आरबीआयकडे ते सोनं परत येणार आहे. कारण सराफ लोकांना जेव्हा जीएमएल क्लोज करावं लागतं बंद करावं लागतं तेव्हा त्यांना रुपये देऊन तेवढ्या किमतीचं सोनं घेऊन द्यावं लागतं समोरच्याला, त्यामुळे त्यात नुकसान नाही होणार. ईटीएफ मध्ये फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते, जवळपास 25 टन वर्षाला गुंतवणूक होते. सरकारने गुंतवणुकीच्या परचेस साईड बंद करावी 1 वर्षाकरता एसजीबीची कंपल्सरी, कारण ते सेव्ह होऊन नुसतंच होर्डिंग होत आहे आणि ते वॉल्ट मध्ये जात आहे, पण फॉरेक्स मात्र त्याला वापरलं जात आहे. आणि 1 वर्षाकरता जर तसं गेलं तर 25 टन सोन्याची आयात कमी होऊ शकते. असे विविध उपाय आहेत, ते सरकारने चोखायला पाहिजेत. म्हणजे अदर दॅन इम्पोर्ट ड्युटी वाढवणं किंवा 1 वर्षाकरता दागिने करू नये म्हणण्यापेक्षा जे उपलब्ध रिसोर्सेस आहेत ते वापरावेत असं माझं स्वतः मत आहे.
1: याच्या आधी कधी सरकार असं आवाहन केलं होतं की तुम्ही दागिने खरेदी करू नका किंवा मग आयात कमी व्हावी किंवा परकीय चलन वाचावं म्हणून याच्या आधी सरकारने कधी अशा पद्धतीने इम्पोर्ट ड्युटी वाढवली होती?
0: नाही, अगदी रिसेंट उदाहरण बघायचं झालं तर 2012-13 साली जेव्हा आपल्याकडे कॅडचा प्रॉब्लेम आला होता करंट अकाउंट डेफिसिटचा, तेव्हाच्या सरकारने युपीएचं शासन होतं तेव्हाच्या सरकारने सोन्याची आयातचा कर जो आहे तो टप्प्याटप्प्याने 2%पासून वाढत नेऊन 15% नेला होता. आणि जर का तुम्हाला सोनं आयात करायचं असेल तर तुम्हाला 20% निर्यात करणं कंपल्सरी केलं होतं, आयात केलेले सोन्या व्हॅल्यू एडिशन करून तरच पुढला आयातीचा परवाना मिळायचा. आणि त्या प्रकारे एक रिस्ट्रिक्शन आणलं होतं. पण दागिने वापरू नका असं कोणी डायरेक्ट आतापर्यंत आवाहन केलेलं माझ्या आठवणीत नाहीये. सोन्याचा वापर कमी करा किंवा तो डिफर करा, इथपर्यंतची आव्हानं मी ऐकलेली आहेत किंवा पाहिलेली आहेत.
1: पण मग आता हे जे काही आवाहन केलेलं आहे तर मग त्याचा रिअल लाईफ मध्ये किंवा ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन मध्ये कितपत परिणाम होईल, म्हणजे किती टक्के सोन्या चांदीची आयात कमी होऊ शकते आपल्याकडे?
0: गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये जेव्हापासून सोन्याचा दर 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पासून वाढत जाऊन 1.5 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत गेलाय, जर का स्टॅटिस्टिक्स गोळा केलं बाजारातून तर असं लक्षात येईल की जुनं सोनं देऊन नवीन दागिने घडून घेणं हा जो प्रकार आहे तो फार मोठ्या प्रमाणावर वाढलाय. त्यामुळे आपोआपच सोन्याची आयात कमी होण्यावर त्याचा परिणाम झालाय. आता ही जी सोन्याची बाकी आयात तरी चालू आहे ती केवळ इन्व्हेस्टमेंट स्वरूपाचे ज्यांना इंटरेस्ट आहे ते करतायत, म्हणजे ते ईटीएफ असतील किंवा मोठ्या एचएनआय असतील की ज्यांना करन्सीमध्ये रिस्क वाटते, रुपयात रिस्क वाटते, डॉलरमध्ये रिस्क वाटते, तर ती त्यांना डिफर करायची असेल. आणि गेल्या 15 वर्षात बघितलं तर सोनं 15% एव्हरेज वर्षाला वाढलंय, परतावाही चांगला मिळतोय दिसतंय, तर त्यांनी ती आयात केली आणि त्याच्यामुळे ह्याचा परिणाम झालाय. अदरवाइज जे दागिने घडवून घेणारी लोक आहेत ते पूर्वीचं त्यांचं खरेदी केलेलं सोनं सराफाकडे घेऊन येत आहेत आणि दागिने करून घेत आहेत आणि हे प्रमाण जवळपास 60% आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दर वाढल्यानंतर केवळ 40% दागिने हे नवीन सोन्यातून घडवले जात आहेत. 60% दागिने हे जुन्या सोन्यातून म्हणजे घरी असलेल्या सोन्यातून किंवा आपले जुने दागिने देऊन नवीन दागिने घडवले जात आहेत. आणि फॅक्टफुल्स

0: स्टॅटिस्टिक्स आहे, म्हणजे ग्राउंड रिलेटेड स्टॅटिस्टिक्स आहे. आता खरोखर त्यात काहीतरी साधायचं असेल सरकारला की जुनं सोनं लोकांनी घेऊन येऊन त्यातून नवीन दागिने घडवून घ्यावे, तर सरकारला एक चांगला उपाय आहे की तुम्ही तुमच्या घरचं जर सोनं घेऊन आलात आणि जर त्याच्यातून दागिने घडवले, नवीन सोनं खरेदी नाही केलं, तर अशा केलेल्या दागिन्यांवरती 3% एक 1% लागेल. असा काहीतरी जर सरकारने आकर्षण दाखवलं तर हे 60% प्रमाण 80-90% सुद्धा जाऊ शकेल.
1: आपल्याकडे सोनं चांदी म्हणजे ते सणासुदीला लग्न समारंभात द्यायला लागतं, लोक घेतात, ते एक प्रमाण झालं, त्याच्याविषयी आपण बोललो. पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे एक लक्झरियस म्हणून किंवा एक गुंतवणूक म्हणून सध्या किती प्रमाणात लोक सोनं चांदीचे दागिने खरेदी करतात?
0: नाही, ते दागिने नाही खरेदी करत, ते जनरली गोल्ड बार खरेदी करतात. आता परत स्टॅटिस्टिक्स वरती जर यायचं झालं तर पूर्वीच्या काळी सामान्य सराफांकडे 15-18% गुंतवणुकीचं सोनं घेतलं जायचं, आणि ते गुंतवणूक नसायचंच ते किरकोळ गिरायकांचं, त्यांना भविष्यात दागिना घडवायचा असायचा म्हणून ते थोडं थोडं सोनं घेऊन साठवून ठेवायचे. पण आता हे प्रमाण जे आहे 15-18% ते 30-35% पोहोचलंय. याचा अर्थ सामान्य माणूसही आता त्याच्या गुंतवणुकीचा हेतू बघायला लागलाय. मोठे HNI जे गुंतवणुकी करता म्हणून सोनं घेतात, ते सराफ बाजार जो आहे मुंबईचा बुलियन बाजार, तिथून सोनं खरेदी करत असणार, ते काही सराफाकडे जात नसणार, कारण त्यांना ते भावातला फरक जो असतो खरेदी विक्रीच्या भावातला तो देण्यापेक्षा तिथून खरेदी करणं जास्त योग्य वाटत असेल. प्लस ETF मधला जो फ्लो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढलाय. तो ETF चा फ्लो हा इन्व्हेस्टमेंट फ्लोच आहे. तर इन्व्हेस्टमेंट फ्लो हा गेल्या 2-3 वर्षांमध्ये माझ्या अंदाजाने 20-30% वाढला असेल दागिन्यांच्या ऐवजी इन्व्हेस्टमेंट म्हणून करणं, कारण दागिना घेतला की त्यात मजुरी जाते, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक जे सोनं घेत आहेत ते लोकांनी कमी करावं. त्याच्याकरता गव्हर्नमेंटने काहीतरी पर्याय आणावा दुसरा की तुम्ही सोनं खरेदी करण्याकरताची रक्कम द्या, ते सोनं लगेचच्या लगेच डिपॉझिट करून सोन्याच्या स्वरूपात त्याची पावती घ्या, जे आम्ही सोनं देऊ, कारण HGB मध्ये रक्कम देतात सरकार, सोनं नाही परत द्यायचं, आणि HGB मध्ये खरेदी करताना रक्कम हँड ओव्हर करावी लागायची गुंतवणूकदाराला सुद्धा, त्यामुळे अल्टिमेटली त्याचं सोनं होत आहे का हे माहिती नव्हतं. पण आता जर तुम्ही सोनं घेणार असाल तर रक्कम द्या, पण परत मिळताना तुम्हाला फिजिकल गोल्ड मिळेल याची खात्री सरकारने द्यावी. त्याच्यामध्ये आकर्षण जास्त आहे लोकांना. फिजिकल गोल्ड मिळणार असेल तर ते आज रक्कम तुम्हाला हँड ओव्हर करतील, आणि काही काळाकरता तुम्ही त्यांच्या रकमेतून आणलेलं जे सोनं आहे ते तुम्ही नॉर्मल इम्पोर्ट डिफर करण्याकरता वापरू शकाल. सराफी व्यवसायांना GML म्हणजे गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात देऊ शकाल. थोड्याफार प्रमाणावर स्ट्रेस जो आहे फॉरेक्सवरचा आणि इम्पोर्टवरचा तो कमी होऊ शकेल.
1: गुंतवणूक म्हणून सोनं याच्यासाठी सरकारने काही पर्यायी योजना आणल्यात, सोवरेन गोल्ड बॉन्ड झाली किंवा गोल्ड मॉनिटरची स्कीम झाली वगैरे, त्याची सध्याची काय परिस्थिती, म्हणजे त्याच्यात रिटर्न्स कशा पद्धतीचे आहेत आणि लोक किती प्रतिसाद देत आहेत त्याला?
0: एक तर गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ही फार वर्षांपासून चालू असलेली गोष्ट आहे, म्हणजे आत्ताच्या सरकारने त्यांच्या मागल्या सत्ता आणि कारभार त्यांनी ती आणली होती, पण ती यशस्वी झाली नाही, कारण ती फार किचकट होती आणि त्याची उपलब्धता फार मर्यादित बँकांमध्ये आणि त्यांच्या शाखांमध्ये होती. दुसरी गोष्ट, कुणालाच आपल्याकडे असलेल्या दागिन्यातली मजुरी वाया जावी असं वाटत नाही, आणि त्यांच्याकडे जे गोल्ड मॉनिटायझेशन मध्ये गोल्ड द्यावं लागायचं ते शुद्ध करून द्यावं लागायचं, त्यामुळे तो दागिना वितळायला जायचा, त्याच्यातली शुद्ध सोनं फक्त डिपॉझिट करून घेतलं जायचं, त्यामुळे त्यातला जो मेकिंग चालू असायचा त्यामुळे लोक परावृत्त होती, कारण खूपसं सोनं हे दागिन्यांच्या स्वरूपामध्ये भारतामध्ये आहे. ही योजना तितकीशी इफेक्टिव्ह झालीच नाही असं आपण म्हणू.
1: खूप खूप धन्यवाद, आपण आकाशवाणीसाठी ही मुलाखत दिली.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी
1: पाशा। आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे, ऐकूया संदेश।
2: वर्ग 11वी बीए बीकॉम आणि बीएससी करिता प्रवेश देणे सुरू आहे। आजच संपर्क करा डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकुम चंद्रपूर येथे।
3: एकशे तीन मेगाहर्ट्स एफ एम ध्वनी लहरींवर हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे। संध्याकाळी

श्री बंधूंनो नमस्कार. माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात मी संगीता लोखंडे आपलं मनापासून स्वागत करते. आज भारतीय सौर 25 वैशाख शके 1948 अर्थात शुक्रवार 15 मे 2026 आजच्या या कार्यक्रमाचे सादर करते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे. मंडळी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत आपण या छान अशा गीतानं.

0: चला तर मंडळी, कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कपाशीसाठी सधन लागवड याविषयी डॉक्टर विजय सिडाम, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांनी दिलेली ही माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये धान पिकानंतर कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात करतो, तर कपाशीसाठी सघन लागवड प्रणाली याविषयी आज आपण जाणून घेऊया. कपाशीची सघन लागवड प्रणाली म्हणजे काय असते? खरं तर शेतकरी बांधवांनो, भारतीय कृषी अनुसंधान परिषद केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरने कपाशीसाठी सघन लागवड प्रणाली म्हणजे SDPS विकसित केलेलं हे एक चांगलं तंत्रज्ञान कपाशी लागवडसाठी विकसित केलेलं आहे, ज्यात कोरडवाहू शेतीमध्ये चांगले उत्पादन घेण्याची क्षमता आहे. त्यामध्ये कॉम्पॅक्ट बीजी 2 संकरासाठी उथळ ट्या आणि लाल माती असणाऱ्या कोरडवाहू शेतीमध्ये 90 cm x 15 cm या अंतरावर सघन लागवड म्हणजे SDPS योग्य प्रमाणात लागवड करतो. तसेच मध्यम म्हणजे क्लोजर स्पेसिंग, त्यामध्ये खोल ते सुपीक काळ्या जमिनीत 90 cm x 30 cm अंतरावर म्हणजे 90 x 30 cm अंतरावर मध्यम म्हणजे क्लोजर स्पेसिंगमध्ये कपास पिकाची लागवड करतो. हेच तंत्रज्ञाला आपण सघन लागवड पद्धत असं संबोधतो. तर सघन लागवड प्रणालीसाठी कपाशीच्या जाती निवडण्याचे वेगवेगळे निकष आहेत शेतकरी बांधवांनो, ते सुद्धा आपल्याला जाणून घेणे फार महत्वाचं आहे. त्यामध्ये कॉम्पॅक्ट तसेच लहान फांद्या, ज्यामध्ये पहिल्या स्थानावर बोंडे धारण करण्याची क्षमता चांगली असते, ते वाण आपल्याला इथं वापरायचं आहे. दुसरं निकष म्हणजे सरळ वाढणारे तसंच लहान पाने आणि कमी उंची असणारे वाण आपल्याला इथं निवडायचे आहेत. तसंच रस शोषण कीड आणि रोगांना सहनशील असलेले बिट्टी कपाशीचे वाण आणि मोठ्या आकाराचे बोंड असणारे म्हणजे मोर दॅन 4 ग्रॅमपेक्षा मोठे वाण आपल्याला इथं ज्या कपाशीच्या जातीमध्ये आहेत ते जाती आपल्याला निवडण्यासाठी योग्य आहेत. तसेच लवकर आणि एकाच वेळी बोंडे परिपक्व होणारी आणि यंत्राद्वारे वेचणी करण्यास अनुकूल असलेले वाण. सध्या आपण बघितलं की दुसऱ्या देशामध्ये कापूस पिकाची लागवड सुद्धा यांत्रिक पद्धतीने करतात आणि कापूस पिकाची वेचणी सुद्धा यंत्राने करतात. दुसरं म्हणजे पेरणीपूर्वी मशागत करणे हे कापूस पिकासाठी फार महत्वाचं एक भाग आहे. त्यामध्ये दर आपल्याला 3 वर्षातून एकदा खोल नांगरणी करायची आहे. पेरणीपूर्वी किमान 25 दिवस आधी आपल्याला उपलब्ध असलेले चांगले कुजलेले शेणखत म्हणजेच 2 ते 5 टन प्रति एकर आणि ट्रॉलीचा विचार केला तर 1 ते 2 ट्रॉली प्रति एकर आपल्याला टाकून जमिनीमध्ये समान रीतीने परवायचे आहेत. आणि मान्सून पूर्व सरी म्हणजे नंतर 2 ते 3 वेळा आपल्याला ते स्प्रेड करायचे आहे वखरणीद्वारे. पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणीपूर्वी प्रभावी तण व्यवस्थापनासाठी 1 वखरणी म्हणजे आपण जांभूळवाई करणे गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे कापूस पिकाची पेरणी योग्य वेळेवर करणे हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. सलग 3 दिवसात म्हणजे 70 mm एकत्रित पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी. साधारणपणे म्हणजे 10 ते 30 जून ही मध्य भारतात पेरणीसाठी अनुकूल वेळ आहे. दुसरं म्हणजे पेरणीची पद्धत, आपण सघन लागवड पद्धतीमध्ये कशा प्रकारे कोणती पद्धत वापरली पाहिजे. खरं तर पेरणीसाठी न्यूमॅटिक पेरणी यंत्र याचा सुद्धा विकसित केलेला यांत्रिकीकरणाचा एक पार्ट म्हणजे मशिनरी आलेली आहे आपल्या कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाईमध्ये. या यंत्राद्वारे आपल्याला एकच बी योग्य खोलीत म्हणजे 5 ते 6 cm सुखपणे सोडण्यास मदत होते, म्हणजे बियाची संख्या कमी लागते, तसेच एक सम रोपे उगवतात आणि चांगली जोमदार रोपे तयार होतात. आणि पेरणीसोबतच आपल्याला प्रारंभिक म्हणजे प्रथम खताची मात्रा

पुरवठा करणे देखील या यंत्राद्वारे शक्य आहे. दुसरं म्हणजे न्यूमॅटिक पेरणी यंत्राने धूळ पेरणी केली जाऊ शकते. म्हणजे धूळ पेरणी म्हणजे जिथं पुढील काही दिवसात चांगल्या प्रमाणात पावसाचा अंदाज असेल आणि एकाच पेरणी यंत्राने कमी कालावधीत जास्त पेरणी करणे शक्य होते, म्हणून हा न्यूमॅटिक प्लांटर खरंच चांगलं यंत्र विकसित केलेलं आहे. जिथे न्यूमॅटिक प्लांटर यंत्र उपलब्ध नाही तिथे रोपामधील अंतर आपल्याला राखण्यासाठी शेतकरी बांधवांनो चिन्हांकित दोरी किंवा गुंटूरची साकडे किंवा चिन्हांकित प्लास्टिक पाईप दोन रोपांमधील अंतराच्या लांबीच्या काड्या इत्यादीचा वापर करून आपण हाताने सुद्धा या SDPS तंत्रज्ञानाद्वारे कापसाची लागवड केली जाऊ शकते. चांगली उगवण क्षमता असलेले बियाणे वापर करून झाडाची योग्य संख्या राखून आपल्याला योग्य अंतरावर पेरणी करायचा आहे. शेतकरी बांधवांनो खर तर आता तुम्हाला सांगितलं की सघन लागवड प्रणाली SDPS याच्यामधलं योग्य अंतर आहे 90x15 cm. त्याच्यामध्ये आपल्याला प्रति एकर रोपाची संख्या 29,629 इतकी मेंटेन करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणारे बियाणे SDPS साठी 450 ग्रॅम प्रति पॉकेटवाला आपल्याला 6 पॉकेट प्रति एकर याप्रमाणे बियाणाचा वापर करायचा आहे. आणि कोणत्या जमिनीमध्ये आपल्याला सघन लागवड पद्धत करायची आहे, जिथं उथळ जमीन आणि लाल माती आहे त्यामध्ये आपण सघन लागवड प्रणाली ही पद्धत कापसाची वापरू शकतो. आणि दुसरं म्हणजे कमी अंतराची लागवड पद्धत म्हणजे क्लोजर स्पेसिंग. याच्यामध्ये 90x30 cm ठेवतो आपण, म्हणजे 90x30 cm आपण अंतर राखल्याने आपल्या प्रति एकर झाडाची संख्या 14,814 इतकी होईल आणि त्याच्यासाठी बियाणे 4 पॉकेट 450 ग्रॅमचे प्रति एकरी आपल्याला 4 पॉकेट लागतील. आणि जमिनीचा प्रकार मध्ये मध्यम तर खोल जमीन आपल्यासाठी योग्य आहे क्लोजर स्पेसिंगसाठी. तर ही झाली आपली पेरणीचं अंतर सुद्धा योग्य प्रमाणात ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे या तंत्रज्ञानामध्ये. आता राहिला भाग तण व्यवस्थापन. त्यामध्ये सघन लागवड प्रणालीच्या पिकामध्ये लवकर जमीन आच्छादली जाऊन तणाच्या तुलनेत कपाशी पिकाच्या वाढीची स्पर्धात्मक सुधारते. कपाशीमध्ये तणनाशके बी उगवण्यापूर्वी आणि उगवल्यानंतर वापरली जातात. तर आता उगवणीपूर्व म्हणजे प्री एमर्जन्स तणनाशक कोणती वापरली पाहिजे. खरं तर पेंडॅमिथिलिन 48.60 cm 700 mL प्रति एकर पेरणीनंतर म्हणजे 24 ते 48 तासाच्या आत वापरावे. परत सांगतो शेतकरी बांधवांनो, प्री एमर्जन्स तणनाशकाचा वापर आपल्याला 24 ते 48 तासाच्या आतच आपल्याला वापर करायचा आहे. पेंडॅमिथिलिन वापरल्याने आपलं शेत 30 दिवस साधारण कमी तण किंवा तणमुक्त राहू शकतो. तणनाशक वापरताना शेतात पुरेसा ओलावा असल्याची खात्री सुद्धा आपण केलेली पाहिजे शेतकरी बांधवांनो. आणि पेरणीनंतर 20 आणि 40 दिवसांनी आपल्याला डबरणी केल्यानंतर हाताने खुरपणी करणे सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे आपलं शेण तणमुक्त राहतो. सततच्या पावसामुळे खुरपणी किंवा निंदन करणे शक्य नसल्यास तणाची वाढ रोखण्यासाठी आपण या तणनाशकाचा वापर करू शकतो. आता दुसरं म्हणजे पीक उगवल्यानंतर वापरण्यात येणारी तणनाशके. शेतात गवत वर्गीय तणनाशकाचा प्रादुर्भाव आल्यास चिझॉल फॉस इथाईल 5% EC ॲट 2 mL/L पाण्यात, तसेच रुंद पाणी असलेल्या तणासाठी पायरिथिओ बॅक सोडियम याचा वापर आपण 10 EC.25 ते 1.50 mL/L पाण्यात किंवा आपल्याला किझॉल फॉस इथाईल 6% EC प्लस पायरिथिओ सोडियम 4% EC या संयुक्त याचा 2.5 mL/L पाणी या प्रमाणात गवत वर्गीय आणि रुंद पाण्याचे तण नियंत्रित करण्यासाठी आपण फवारणी करू शकतो. उगवल्यानंतरची तणनाशके म्हणजे लहान 10 ते 15 दिवसापेक्षा कमी वयाची तण किंवा 4 इंचापेक्षा कमी उंचीच्या तणावर प्रभावी असतात. तणनाशके फवारण्यासाठी प्रति एकर किमान 200 लिटर पाण्याची मात्रा नक्कीच शेतकरी बांधवांनी वापरावे. आता दुसरं महत्वाचा पार्ट या तंत्रज्ञानामध्ये पोषक अन्नद्रव्य व्यवस्थापन. पेरणीपूर्वी माती परीक्षण करून घ्यावी. आपण शिफारस केलेल्या मात्रेमध्ये फेरबदल करावा. सघन लागवड पद्धत आणि कमी अंतराची लागवड पद्धत म्हणजे क्लोजर स्पेसिंग मध्ये आपण 36-18-18 kg प्रति एकर नत्र स्फुरद पलाश या मात्रेची शिफारस केलेली आहे. उत्कृष्ट उत्पादनासाठी आपण पुढील प्रमाणे खताचा वेळ सुद्धा पाडणे गरजेचं आहे. म्हणजे प्रारंभिक किंवा पेरणीच्या वेळी आपल्याला शिफारस मात्रेच्या वथड नत्राची मात्रा, स्फुरदची पूर्ण मात्रा आणि पलाशची अर्धी मात्रा, म्हणजे तुम्हाला 12 kg नत्र 18 kg स्फुरद

मिळत आणि 9 किलो पलाश हे पेरणीच्या वेळी द्यायचं आहे शेतकरी बांधवांनो. दुसरी वेळ म्हणजे पात्या धरण्याच्या वेळी म्हणजे पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी 1/3 नत्र म्हणजे 12 किलो नत्र आणि 9 किलो पलाश आपल्याला खताची मात्रा द्यायची आहे आणि त्याचबरोबर 4 किलो झिंक सल्फेट सुद्धा आपल्याला याद्वारे द्यायचं आहे. आणि तिसरी मात्रा म्हणजे फुले आणि बोंड निर्मितीची सुरुवातीची अवस्था म्हणजे पेरणीनंतर 70 ते 75 दिवसांनी 1/3 नत्राची मात्रा म्हणजे आपल्याला 12 किलो नत्र प्लस 2 किलो बोरॅक्स अशा प्रमाणे आपल्याला पोषक अन्नद्रव्याचं मात्रा योग्य वेळेवर देणं सुद्धा गरजेचं आहे. फवारणीद्वारे पोषक अन्नद्रव्याचा उपयोग केल्यास पिकामध्ये पोषक तत्वाची कमतरता असल्यास ती दूर करण्यास मदत होते आणि बोंडाच्या उत्तम विकासासाठी अतिरिक्त तत्वे उपलब्ध होतात. जास्त पाऊस पडल्यास पोषक द्रव्ये वाहून जातात. शेतकरी बांधवांनो, बोंडाचा भार जास्त असताना पिकाद्वारे पोषक तत्वाची उच्च मागणी पूर्ण करण्यासाठी पोषक अन्नद्रव्याची फवारणी करायला गरजेचं असते. आपल्याला आता अन्नद्रव्याची फवारणी आणि कधी दिली पाहिजे, किती मात्रेमध्ये, खरं तर 90 ते 100 दिवसांनी मल्टी मायक्रो न्यूट्रिएंट म्हणजे एका एकरसाठी 20 लिटर पाण्यात 1 किलो अशाप्रमाणे आपण या मल्टी मायक्रो न्यूट्रिएंटचा वापर 90 ते 100 दिवसांनी फवारणीद्वारे केला पाहिजे. दुसरा म्हणजे पेरणीनंतर 100 ते 110 दिवसांनी आपल्याला 19-19-19 किंवा 13-0-45 या खताची मात्रा आपल्याला 3 ते 4 किलोग्रॅम प्रति एकर हे सुद्धा अन्नद्रव्यासाठी देणं गरजेचं आहे. आता याच्यामधला महत्वाचा भाग म्हणजे SDPS आणि क्लोजर स्पेसिंग मधला वाढ व्यवस्थापन म्हणजे कॅनोपी मॅनेजमेंट. कपाशीची अत्याधिक वाढ कमी करण्यासाठी आणि सहन लागवड पद्धतीमध्ये प्रथम तयार झालेली बोंडे टिकून ठेवण्यासाठी मॅपिक्लोट क्लोराईड म्हणजे मार्केटमध्ये आपण चमत्कार या नावाने ओळखला जातो सारख्या वनस्पती वाढ नियामक म्हणजे PGRचा वापर आपण 2 ते 3 वेळा केला जातो. कोरडवाहू कपाशीत वापरण्यात येणाऱ्या PGRचे वेळापत्रक योग्य वेळेवर म्हणजे कधी दिलं पाहिजे. खरं तर पीक वाढ व्यवस्थापनामध्ये पहिली फवारणी आपल्याला 40 ते 45 दिवसाचे पीक असताना किंवा पात्या लागलेल्या अवस्थेमध्ये 40 ते 45 सेंटीमीटर पिकाची वाढ झाली असताना आपल्याला प्रति 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ही फवारणी करायची आहे. तर पहिल्या फवारणीपासून 15 ते 20 दिवसांनी म्हणजेच 55 ते 65 दिवसांचा पीक असताना आपल्याला 1.2 मिली प्रति लिटर पाण्यात मिक्स करून या मेपिक्लोट क्लोराईडची फवारणी करायची आहे. आणि तिसरी फवारणी म्हणजे गरजेनुसार जर पावसामुळे झाडी अतिवाढ होत असेल तर आपल्याला तिसरी फवारणी 1.2 मिली प्रति लिटर पाण्यात मिक्स करून आपल्याला फवारणी करायची आहे. पीक वाढ व्यवस्थापनासाठी फवारणीची गरज आणि संख्या का आहे हा सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो. तर त्यामध्ये जमिनीचा प्रकार, वान कोणता आहे, प्रचलित अपेक्षित हवामानाची स्थिती, प्रथम स्थानावर बोंडा धारण्याची क्षमता आणि झाडाची संख्या याच्यानुसार आपण PGRची नक्कीच फवारणी केली पाहिजे. म्हणजे शीर्ष 5 इंटरनोट ची सरासरी लांबी 4 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तेव्हा दुसरी आणि तिसरी फवारणी करणे गरजेचं आहे. PGR म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटरच्या कोणत्याही फवारणीचा निर्णय घेण्यापूर्वी पुढील 10 दिवसात पावसाचा खंड नसावा याचा अंदाज घेऊन जमिनीत ओलावा असला सुनिश्चित करावे तेव्हाच आपण याची फवारणी सुद्धा केली पाहिजे. अशा प्रकारे आपण या कॅनोपी मॅनेजमेंट पीक वाढ व्यवस्थापन सुद्धा करणे गरजेचं आहे. कारण की आपल्याला झाड आहे अति वाढू द्यायचं नाही शेतकरी बांधवांनो. त्याचप्रमाणे मृदा व जलसंवर्धन, मृदा आणि जलसंवर्धनासाठी शेवटचा आंतर मशागतीच्या वेळी आपल्याला झाडांना भर देणे आवश्यक आहे. वरंभामध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी 15 मीटर अंतराचे बांध घालावे. कमी पावसाच्या प्रदेशात देशी नांगराने काढलेले चर पावसाचे पाणी मुरवण्यास योग्य उपयोगी ठरतात. पेरणीनंतर प्रत्येक 2 ते 3 ओळीच्या अंतराने ते उघड्या येतात. अशा प्रकारे आपल्याला सुद्धा मृदा आणि जलसंवर्धन सुद्धा करण्याचं गरजेचं आहे. तर नक्कीच शेतकरी बांधवांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब केला, सघन पद्धतीने कापूस पिकाची लागवड केली तर आपल्या कोरडवाहू क्षेत्रामध्ये फार चांगला इम्पॅक्ट आपल्याला दिसून येत आहे. मागच्या 2 वर्षापासून आपण केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर आणि कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाई तर्फे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्या कोरपना, वरोरा, चंद्रपूर, भद्रावती, मागच्या वेळेस सावलीमध्ये सुद्धा काही लोकांनी ही सघन लागवड पद्धत सावली सिंदेवाई या तालुक्यामध्ये या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आणि त्यांचे फीडबॅक सुद्धा या तंत्रज्ञानाबद्दल चांगले आलेले आहेत. तर आपण नक्कीच सघन पद्धतीचा

0: अवलंब करावा आणि आपलं कापसाच्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होऊ शकते. सर्व शेतकरी बांधवांना खरीप हंगामाच्या शुभेच्छा. धन्यवाद.
1: तर मंडळी, आताच आपण कपाशीसाठी सदन लागवड याविषयी डॉक्टर विजय सीडाम, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांनी दिलेली माहिती ऐकलीत. चला आता हवामान अंदाज.

शेतकरी बंधूंनो, भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश अंशिक ढगाळ राहून कमाल तापमान 42.5 ते 45.2 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27.3 ते 28.4 अंश सेल्सिअस राहून तुरळक किंवा 1-2 ठिकाणी खूप हलका ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आता शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषी सल्ला जाणून घेऊया. मंडळी, तापमान वाढण्याची शक्यता असून उन्हाळी मूग, तीळ, भुईमूग, धान आणि भाजीपाला पिकांना उपलब्धतेनुसार आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार ओलीत करा. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्यानं शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरं मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचं टाळावं. शेतात काम करताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावं. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडाच्या उंचीपासून 2-4 पट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणांचं निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाईटनिंग अलर्ट या मोबाईल ऍपचा वापर करा. तसेच विजांपासून बचावासाठी ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचाही उपयोग करावा. ढगाळ हवामानामुळे मूग पिकावर पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉल फॉस 25% प्रवाही 20 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशिरा कालावधीत येणाऱ्या धान पिकात प्रतिसूड 5 ते 10 तपकिरी तुडतुडे दिसताच त्याच्या नियंत्रणासाठी मेटारायझियम एनिसोपली ही जैविक 2.5 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावीत. किंवा इमिडॅक्लोप्रिड 17.8 SL 2.2 मिलीलिटर किंवा फिप्रोनिल 5 SC 20 मिलीलिटर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तापमान वाढण्याची शक्यता असून मिरची पिकाला उपलब्धतेनुसार आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार ओलीत करा. ढगाळ हवामानामुळे मिरची पिकावरील फुलकिडे आणि पांढरीमाशीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झॉइट 5% 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून द्या. मागील आठवड्यातील ढगाळ हवामानामुळे मिरची पिकामध्ये भुरी या रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. म्हणून भुरी रोगाच्या नियंत्रणाकरिता मायक्लो ब्युटायुनिल 10% WUP 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पक्वतेनुसार टरबूज पिकांच्या फळांची तोडणी करावी. फळं काढल्यानंतर सावलीत एकत्र गोळा करावीत. रोगट, किडलेली, फुटलेली फळं बाजूला काढून चांगली फळे ताबडतोब बाजारात विक्रीसाठी पाठवावीत. पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज लक्षात घेता फळांची गळ होणारं नुकसान टाळण्यासाठी आणि आंबा फळांचा दर्जा खराब होऊ नये यासाठी बाजारात योग्य तयार फळांची काढणी करून विक्री करावी. आंबा पिकाचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी रक्षक फळमाशी सापळा प्रति हेक्टरी 4 या प्रमाणात झाडाच्या खालील बाजूच्या फळ्यांवर टांगून ठेवावेत. फळमाशीच्या सापळ्यात ठेवलेले रासायनिक खाद्य आमिष 6 ते 7 आठवड्यानंतर बदलावे. फळगळ झालेली आंबा फळे गोळा करून नष्ट करावी. पशुपालक बंधूंनो, विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता असल्यानं शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरं मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचं टाळावं. तापमानाची वाढ लक्षात घेता जनावरांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जनावरांच्या गोठ्याची जागा सावलीची निवडावी आणि स्वच्छ पाणी पाजावं. पशुधनाकडून सकाळी 11 ते दुपारी 4 या दरम्यान काम करून घेऊ नये. जनावरांसाठी हिरव्या चाऱ्यासाठी मका पिकाच्या आफ्रिकन टॉल आणि ज्वारी पिकाच्या पुसाचारी SSG 898 या वाणाची लागवड करावी. कुक्कुटपालक बंधूंनो, तापमान वाढण्याची शक्यता असून कुक्कुटपालन गृहात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांची संख्या वाढवावी. स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था करावी. तसेच खाद्य सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस द्यावं. तापमानात वाढ होत असल्यामुळे

उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी कुक्कुटपालन शेडचं छप्पर, गवत, भाताचा पेंडा किंवा नारळाच्या झावळ्या यांनी झाकून त्यावर अतिउन्हाच्या वेळी पाणी पडेल अशी व्यवस्था करावी. तसेच वारा वाहत असलेल्या दिशेनं शेडच्या बाजूस पाण्यात भिजलेला बारदान किंवा गोंडपाट बांधावा. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पीक लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण अवश्य करावं. माती परीक्षणाच्या अहवालावरून आपल्या मातीमधील अन्नद्रव्यांची कमतरता कळते, जेणेकरून रासायनिक खतांचं नियोजन करता येतं आणि खतांची बचत देखील होते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता राखली जाते. तर मंडळी, हे होतं प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्ला पत्रक. नमस्कार. मंडळी, आताच आपण ऐकलात हवामान अंदाज. चला आता थोडं मनोरंजनाकडे वळूया, ऐकूया हे गीत.

0: माझ्याकडे माझ्याशिवाय माझ्याशिवाय माझ्याकडे माझ्याशिवाय माझ्याशिवाय माझ्याकडे माझ्याशिवाय आपण एक
1: यांची मुलाखत. आज रत्नमाणिकासन लाभली सुधन्यता सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
2: हसले मनी चांदणे. शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. रात्रीचे 8:02 झाली आहेत. ठीक 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.
4: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
5: एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
6: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
7: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ। नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार। पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर। पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी। देशातला राखीव तेल साठा वाढवण्यासाठी यूएई सोबत करार। अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण। कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही। आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे। त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा

0: दर वाढून प्रति लिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 93.14 रुपये झाला आहे. स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रति लिटर दराने मिळेल. मुंबई सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे, त्यामुळे मुंबई सीएनजीचा दर प्रति किलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% % कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाखांना घराच्या ताव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
1: मुख्यमंत्री जी पधारेंगे दिल्ली, कृषि मंत्री भी बैठेगा साथ में आपके, बाकी मंत्रालय जहाँ जरूरी है उनसे भी चर्चा करेंगे और आपने जिन समस्याओं का जिक्र किया है उनका समाधान करने की पूरी कोशिश होगी.
0: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने थोड़ी एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाएं. 2 से शुरू होगा 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटीमागे असलेल्या मुख्य सूत्रधाराची ओळख पटवण्यात सीबीआयला यश आलं आहे. 2 दिवसांपूर्वी लातूर इथून अटक झालेले पीव्ही कुलकर्णी हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक या पेपर फुटीमागे असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. कुलकर्णी हे 4 वर्षांपूर्वी लातूरच्या दयानंद महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या समितीचे ते सदस्य होते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णी यांनी काही विद्यार्थ्यांना पुणे इथल्या आपल्या निवासस्थानी विशेष शिकवणी दिली होती. या प्रकरणातली सहआरोपी मनीषा वाघमारे हिने विद्यार्थ्यांची जमवाजमव करण्यात कुलकर्णी यांची मदत केल्याचंही चौकशीत उघड झालं आहे. या वर्गांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी 1,00,000 रुपये दिले होते. या विशेष शिकवणीत विद्यार्थ्यांना प्रश्न, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरं सांगण्यात आली. ही उत्तरं विद्यार्थ्यांनी लिहून घेतली होती आणि ती 3 मे रोजी घेतलेल्या परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारने प्रवाशांना दिलासा द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकीटाला एक दर आकारते तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं यावेळी नोंदवलं. सर्वोच्च न्यायालयानं दर सोमवारी आणि शुक्रवारी खटल्यांची सुनावणी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आज घेतला आहे. इंधन बचतीसाठी हा निर्णय घेतला आहे असं सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. नागरिकांना आणि व्यावसायिकांना सुलभ व्हावं यासाठी केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्रालयाशी निगडीत संस्थांची कार्यालयं एकाच ठिकाणी आणण्याचा मानस केंद्रीय उद्योग आणि व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत व्यक्त केला. मुंबईत मंत्रालयाच्या विविध संस्थांची 20 कार्यालयं आहेत. या सर्वांना एकाच ठिकाणी आणलं तर कामात सुसूत्रता वाढेल, नागरिकांची सोय होईल आणि पर्यावरणालाही मदत होईल असं

ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची तयारी भारतानं आज दाखवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अबुधाबीमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. UAE वर झालेल्या हल्ल्यांबद्दल प्रधानमंत्र्यांनी यावेळी शोक व्यक्त

0: और डिप्लोमी का प्राथमिकता दी है।
1: यावेळी ऊर्जा संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले. भारतात 6 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा युएईनं यावेळी केली. भारतात 3 कोटी बॅरल कच्च्या तेलाचा राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देशातल्या कंपन्यांमध्ये सामंजस्य करार आज झाला. याशिवाय वायूचाही राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देश काम करणार आहेत. वाडीनारमध्ये जहाज दुरुस्ती केंद्र स्थापन करणं, जहाज दुरुस्तीसाठी मनुष्यबळाला प्रशिक्षण, सेडॅकच्या साथीनं 8 सुपर कम्प्युटरची निर्मिती यासाठीही दोन्ही देशात करार झाले. यानंतर प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पश्चिम आशियात शांतता नांदावी यासाठी भारत मोठी भूमिका बजावू शकतो अशी प्रतिक्रिया इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आज नवी दिल्लीत व्यक्त केली. इराण संदर्भातल्या कुठल्याही गोष्टीवर लष्करी मार्गानं तोडगा निघणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेवर विश्वास ठेवण्याचं कुठलंही कारण इराणकडे नसल्याचं ते म्हणाले. होर्सच्या समुद्रधुनीतून सर्व जहाजांनी जाऊ देण्याची इराणची तयारी आहे, परंतु तिथली परिस्थिती किचकट असल्याचं ते म्हणाले. अमेरिका आणि चीन दरम्यान चर्चा ऐतिहासिक महत्वाची ठरल्याचा दावा दोन्ही देशांनी केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच चीनचा दौरा केला. त्यावेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी त्यांची सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली. होर्मुझची समुद्रधुनी ऊर्जा व्यापारासाठी मोकळी राहण्याची गरज आहे यावर त्यांचं एकमत झालं. मात्र चर्चेअंती कोणताही ठोस करार झाल्याचा उल्लेख दोन्ही नेत्यांनी केलेला नाही. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज आज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोहोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळात दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोहोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुहेरीत भारताची सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडगोळी उपांत्य फेरीत पोहोचली आहे. या जोडीने जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युची शिमोगामी या जोडीला हरवलं. महिला एकेरीच्या उपउपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूला आणि पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत लक्ष्य सेन याला हार पत्करावी लागली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी. देशातला राखीव तेलसाठा वाढवण्यासाठी युएई सोबत करार. अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण. कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

जैसे मु

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्झवर हे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:10 होत आहेत. याबरोबरच आजच्या सभेचे कार्यक्रम इथे समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया उद्या पहाटे. तोपर्यंत शुभरात्री. जय हिंद.